नमस्कार. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 18 आश्विन, शके 1948, अर्थात 10 ऑक्टोबर 2026. श्रोतेहो सुप्रभात. सकाळचे 5:57 आणि 55 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रसारणाला सुरुवात झाली आहे.

आकाशवाणी सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6 वाजतायत. आता समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या अमृतधारामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पंडित हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात पी सावळाराम यांच्या रचनेनं कार्यक्रमाची सुरुवात करूया. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

श्रोते हो आता शांक नील यांनी संगीतबद्ध केलेली श्रीकांत आमरे यांची रचना, अनुराधा पौडवाल माफ करा रवींद्र साठे यांचा आवाज

आणि श्रोते धारामध्ये आता शेवटी शांता शेळके यांची देशभक्तीपर रचना. आवाज आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा, संगीत आनंद घन यांचा.

0: आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी। रूपरेषेनंतर कृषी वार्ता, यामध्ये आज ऐकूया हळद पिकाचं व्यवस्थापन याविषयीची माहिती। 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये आज लहान मुलांमधील दंत समस्या या विषयावर डॉक्टर दीपिका चंढोक यांच्याशी वैद्यही चौरे यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकाल। 6:50 परिसर, या कार्यक्रमात आज जलव्यवस्थापन याविषयी अपरूप अडावतकर यांनी दिलेली माहिती। 6:55 जीवन साळोखे लिखित आजचा सुविचार। 7:00 ऐसी अक्षरे रसिके, यामध्ये आज शकुंतला कुंभार यांचा ललितबंध स्वाभिमान। 7:25 दिलखुलास। 7:45 श्वास हेल्थ केअर सांगली। 7:50 भावधारा, हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 8:15 स्वरांजली, सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम, आजचे गीतकार जयंत भिडे। 8:40 चिंतन हाच चिंतामणी। 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार। 9:30 साहित्य पश्चिमा, इंग्रजी साहित्यकारांचा परिचय करून देणाऱ्या या मालेत आज खलील जिब्रान यांच्या साहित्याचा डॉ लीलावती पाटील यांनी करून दिलेला परिचय। 10:00 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपकी पसंद। 10:30 राष्ट्रीय टपाल दिनानिमित्त समन्वित रूपक। पोस्टमन नात्यांचा संदेशवाहक, लेखन आहे बळीराम वाघ यांचं। 11:00 गातर हे मेरा दिल विशेष कार्यक्रम, यामध्ये आज ऐकूया गुरुदत्त यांच्या स्मृती दिनानिमित्तचा विशेष कार्यक्रम, लेखन आहे सतीश कुलकर्णी यांचं। 12:00 वनिता मंडळ आमच्या सख्यांसाठीच्या या कार्यक्रमात, आज ऐकूया महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 याविषयी कृषी उपसंचालक नंदकुमार माने यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत। त्यानंतर बोल कायद्याचे, या मालेत अॅडव्होकेट वर्षा जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन। 1:00 विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल। 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी। 6:30 लोकसंगीत। 7:15 वृत्तविशेष। 7:30 किसानवाणी। शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या या कार्यक्रमात आज महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 याविषयी स्मिता नावलगी उप कृषी अधिकारी विभागीय कृषी सहसंचालक यांच्याशी झालेली बातचीत। आणि त्यानंतर नेहमीच्याच वेळी अस्मिता वाहिनीचं प्रसारण आणि बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोतेहो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलत। 6:42 झाली आहेत आणि आता
1: कृषी वार्ता। आज या कार्यक्रमात आपण ऐकूया हळद पिकाचं व्यवस्थापन याविषयीची माहिती। आज ऐकूया या माहितीचा भाग पहिला।
2: मंडळी, हळद हे एक प्रमुख मसाला पीक म्हणून ओळखलं जातं। हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनं, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो। महाराष्ट्रातलं हवामान हळद पिकासाठी उत्तम आहे। निर्यातक्षम आणि गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी पूर्व मशागतीपासून ते हळद प्रक्रियेपर्यंत हळद पिकाचं व्यवस्थापन काळजीपूर्वक करणं गरजेचं असतं। सध्या हळद लागवड होऊन 120 दिवसांचा कालावधी पूर्ण झालाय। हळदीची शाकीय वाढ पूर्ण होण्यासाठी 46 ते 150 दिवसांचा कालावधी महत्वाचा असतो। या अवस्थेमध्ये हळदीला फुटवे येतात, तसंच 9 महिन्याच्या कालावधीमध्ये येणाऱ्या एकूण पानांची संख्या आणि उंची या अवस्थेमध्ये निश्चित होत असते। पावसाळ्यात हळदीच्या खोडांची तसंच फुटव्यांची भरपूर वाढ होते। या काळातलं 25 ते 35 अंश सेल्सिअस तापमान शाकीय वाढीसाठी पूरक ठरतं। तापमानात जास्त घट झाली तर हळद पिकांवर विविध किडी रोगांचा प्रादुर्भाव होतो, परिणामी गड्ड्यांची संख्या आणि आकारावर विपरीत परिणाम होतो। मंडळी, हळद पिकाचं पाणी व्यवस्थापन करत असताना पावसाचं पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे। पाणी साठून राहिल्यामुळे मुळांना ऑक्सिजन मिळायला अडथळा येतो, परिणामी पानं पिवळी पडून मलूल होतात। त्यासाठी साचलेल्या पाण्याचा तत्काळ निचरा करणं गरजेचं असतं। रुंद वरंबा पद्धतीनं लागवड असल्यास ठिबक सिंचनाचा वापर फायदेशीर ठरतो। ठिबकच्या 2 लॅटरमधील अंतर 4 ते 5 फूट

0: ठेवावं. दोन तोट्यांमधलं अंतर जमिनीच्या प्रकारानुसार ठेवावं. रेताड जमिनीमध्ये तुषार किंवा ठिबक सिंचनाचा उपयोग करावा. ठिबक सिंचनामुळं जमिनीत वापसा लवकर आणि जास्त प्रमाणात तयार होतो. सूक्ष्मजीवांची क्रिया सुधारते. मातीची सच्छिद्रता वाढते. जलधारण क्षमता वाढायला मदत होते. परिणामी मुळांद्वारे अन्नद्रव्यांचं वहन सुलभ होऊन शोषण अधिक होतं. तसंच कुरकुमिनचं प्रमाण वाढण्यास मदत होतं. जमिनीतल्या ओलाव्याचा अंदाज घेऊन ठिबक संच चालू ठेवावा. सतत पाणी सोडू नये. सतत ओलावा राहिल्यानं हळकुंड कुजण्याची शक्यता असते. हिवाळ्यामध्ये दोन पाण्याच्या पाळ्यांमधलं अंतर 12 ते 15 दिवस ठेवावं. पाऊस समाधानकारक झाला तर हलक्या ते मध्यम जमिनीत पाण्याच्या 13 ते 15 पाळ्या द्याव्या लागतात. पिकांना शिफारशीत मात्रेपेक्षा कमी पाणी मिळालं तर कंदांची योग्य वाढ होत नाही. शिवाय प्रक्रियेनंतर अशा हळकुंडांचा रंग फिका पडून चमक घटण्याची शक्यता असते. मंडळी, हळद पिकाचं व्यवस्थापन आपण जाणून घेतलं. याबद्दलची अधिक माहिती उद्याच्या भागात.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आताच आपण हळद पिकाचं व्यवस्थापन याविषयीची माहिती जाणून घेतलीत. हा होता या माहितीचा भाग पहिला. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते, हो, आता कार्यक्रम ऐकूया. आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। श्रोते हो नमस्कार, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ त्यासोबतच रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार।
0: डॉक्टर, आता गेल्या भागात आपण सांगितलं की दोन प्रमुख समस्या असतात लहान मुलांमध्ये, एक तर दात किडणे आणि दुसरं म्हणजे क्राउडिंग, दात जवळजवळ असतात किंवा तिरपे असतात, ही एक समस्या असते। या दोन्ही समस्यांची कारणं आपण आमच्या श्रोत्यांना सांगितली, आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना याची लक्षणं काय दिसून येतात ते सांगाल।
1: तर दात जेव्हा किडणं चालू होतं तर सगळ्यात आधी आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की लवकरात लवकर आपण त्याला डिटेक्ट कसं करावं बीइंग अ पेरेंट। तर आई वडिलांना मी हेच सांगू इच्छिते की मध्ये मध्ये आपल्या मुलांच्या दातांचं आपण प्रॉपर इन्स्पेक्शन करावं। आणि ते इन्स्पेक्शन कसं करता येईल की आपल्या मुलांना जवळ बसून तोंड उघड्याला लावायचं आणि समोरून मागून दात व्यवस्थित चेक करायचे। आता चेक करताना आपण काय बरं बघायचं, सगळ्यात आधी दातांचा एक कलर असतो, एक ट्रान्सल्युसंट कलर असतो, म्हणजे एक शायनीसा असा कलर असतो, कारण की दातावरनं इनॅमल नावाचा एक सबस्टन्स असतो। तर जेव्हा कीड चालू होते एकदम असा काळा होत नाही दात, पण तो जो इनॅमल असतो त्याचं कंटिन्युटी तुटल्यामुळे दात असा चॉकी व्हाईट दिसतो, जसा आपला खडू असतो ना व्हाईट पण एकदम असा चॉकी व्हाईट, तर दाताचा कलर सडनली चेंज होतो आणि स्पेसिफिकली असे डॉट्स दिसतात। तर असे ठिपके ठिपके जर आपल्याला दातावर दिसायला लागले आणि त्याचा कलर असा ट्रान्सल्युसंट म्हणजे असा ट्रान्सपरंट टाईपचा नसून तो असा डार्क पांढरा चॉकी व्हाईट आपण ज्याला म्हणतो असे ठिपके जर दिसायला लागले तर आपण लवकरात लवकर जर या स्टेजला डॉक्टरांकडे दाखवलं, डेंटिस्टकडे दाखवलं, तर या स्टेजवर एक छोटीशी ट्रीटमेंट जरी केली तर हा जो किडण्याचा प्रॉब्लेम आहे हा इथेच आपण थांबवू शकतो। आता ह्याचा सेकंड स्टेज येतो जेव्हा चॉकी व्हाईट नंतर दात ब्राऊन कलरचे व्हायला लागतात आणि पूर्ण पूर्ण दात असा ब्राऊन नाही होत, दाताचे काही काही पार्ट्स होतात, मेनली आपण ज्या पार्टनी जेवतो स्पेसिफिकली ज्या दाढा असतात त्या लवकर किडतात, कारण की आपलं जेवण आपण दाढांनीच जास्ती चावतो, पुढच्या दातांचं काम जरा कमी असतं। तर मागच्या दातांना स्पेसिफिकली चावणाऱ्या सर्फेसेसवर आपण चेक करावं आणि त्याला चॉकी व्हाईट नंतर ते ब्राऊन होतात आणि ब्राऊन नंतर थर्ड स्टेज मध्ये तो दात ब्लॅक पडतो आणि हळूहळू साईज ऑफ द लिजन आपण ज्याला म्हणतो म्हणजे जो कीड आहे त्याचं पण साईज वाढत राहतो। तर जेवढ्या लवकर आपण हे डिटेक्ट करू, जेवढ्या लवकर आपण डॉक्टरांना दाखवू तेवढ्या लवकर आणि तेवढ्या व्यवस्थित त्याचं ट्रीटमेंट होता येईल, नाही तर पुढे जर खूप जास्ती किडला दात तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो दात काढावा लागतो। तर दात वाचवणं खूप जरुरी आहे आणि त्याकरता आपल्याला सतर्क राहणं खूप जरुरी आहे। आपण आपल्या मुलांना पण सांगू शकतो की ब्रश करताना तू प्रॉपरली

0: दात आपले चेक कर आणि कुठेही असे स्पॉट्स दिसले व्हाईट कलरचे किंवा ब्राऊन कलरचे तर आम्हाला नक्की सांग.
1: तर हे प्रमुख लक्षण मानल्या जाईल दात किडण्याचं. त्या व्यतिरिक्त मग दात जे आडवे तिडवे येतात किंवा खूप जवळजवळ येतात तर त्यामागे नेमकं लक्षणं काय दिसून येतात?
0: तर दात आधी जे दुधाचे दात असतात ते नॉर्मली एवढे तिरपे तारपे नसतात कारण की ते लहान असतात. जेव्हा मोठे दात येतात तोंडामध्ये तेव्हा ते तिरपे तारपे येणं चालू होतं. आता सगळे दात सोबत येत नाही, काही दात आधी येतात काही दात नंतर येतात, पण जशी जशी दात येणं चालू झालं तेव्हाच जर आपल्याला दिसत आहे की दात सरळ येत नाहीये, एकावर एक येत आहेत किंवा तिरपे येत आहेत किंवा खूप पुढे येत आहेत, तर लवकरात लवकर त्या स्टेजवरी जर आपण डॉक्टरांना दाखवलं तर आपल्याला कमीत कमी वेळेत पुढची ट्रीटमेंट करून आपल्याला ते दात सरळ करता येईल. जर आपण सगळे दात येईपर्यंत थांबलो आणि मग त्यांची ट्रीटमेंट करायला गेलो तर ट्रीटमेंट होते पण त्याचा टाइम ऑलमोस्ट दुप्पट किंवा तिप्पट लागतो.

0: होलं तर आपल्याला कमीत कमी वेळेत पुढची ट्रीटमेंट करून आपल्याला ते दात सरळ करता येईल. जर आपण सगळे दात येईपर्यंत थांबलो आणि मग त्यांची ट्रीटमेंट करायला गेलो तर ट्रीटमेंट होते पण त्याचा टाइम ऑलमोस्ट दुप्पट किंवा तिप्पट लागतो. तर जर ऍक्च्युली आधीच आपण जे बघितलं की दात आपले तिरपे तारपे येत आहेत तेव्हाच्या तेव्हा आपण ऍट द अर्लिएस्ट डॉक्टरला दाखवावं म्हणजे ती ट्रीटमेंट तेव्हाच सुरू करता येईल.
1: हा म्हणजे जसं लक्षात आलं तसं डॉक्टरकडे जाणं महत्वाचं ठरतं.
0: अगदी.
1: डॉक्टर दीपिका चंढोक, आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.

0: श्रोते हो, लहान मुलांमधील दंत समस्या या विषयावर सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ तसंच रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 6:51 झाली आहेत. आता कार्यक्रम ऐकूया परिसर.
0: परिसर. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
2: नमस्कार. पाणी म्हणजे जीवन असं आपण म्हणत असतो. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमे मिला दो लगे उस जैसा, हे चित्रपट गीत आपण ऐकलेलं असेल. हे पाणी आपल्या जीवनात विविध माध्यमातून रंग भरत असतं. माणसाने आपल्या जीवनाच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी अन्य संसाधनांच्या तुलनेत पाणी या नैसर्गिक संसाधनाचा फार मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे हे दिसून येतं. जीवनाचे अमृत असं आपण पाण्याला म्हणतो खरं, पण तसं अमृताप्रमाणे खरंच त्याला जपतो का, याचा विचार करायची वेळ आज आलेली आहे. मानवी शरीर हे 70% पाणी आणि 30% घनस्वरूप यांनी बनलेलं आहे. या पाण्याचे आपल्याला अनेक फायदे होत असतात. शारीरिक स्वच्छतेसाठी, आपल्या त्वचेची निगा राखण्यासाठी, शरीरातील योग्य रक्ताभिसरणासाठी, अन्न मिसळण्याचे माध्यम म्हणून, तसेच आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी याचा उपयोग होतो. थोडक्यात काय तर मनुष्याला जगण्यासाठी हवा, पाणी आणि अन्नाची गरज भासते. कुठलाही मनुष्य 3 मिनिटांपेक्षा अधिक काळ हवे वाचून राहू शकत नाही, तसेच पाण्याशिवायही तो 2 ते 3 दिवसांपेक्षा अधिक काळ जगू शकत नाही. तरी देखील कशाही पद्धतीने चांगलं पाणी अमर्यादित स्वरूपात वापरून आपण त्याचा प्रचंड अपव्यय करीत असतो हे आपण लक्षात घ्यायची वेळ आली आहे. घरगुती वापर जसे अन्न शिजवण्यासाठी, पिण्यासाठी, तसेच इतर छोट्या मोठ्या कामांसाठी स्वच्छ पाणी आवश्यकच आहे, परंतु काही कामं ही पिण्याच्या शुद्ध पाण्याचा वापर टाळून करणं जमायला हवं. विशेषत गाड्या, वाहनं धुणं, संडासातील फ्लश टाक्यांमध्ये, बागकाम, बांधकाम या सगळ्यांकरता प्रक्रिया केलेलं, हाताळणी आणि आरोग्यासाठी धोकादायक नसलेलं सांडपाणी आपण वापरायला हवं, ती वेळ आता आलेली आहे. हवामान बदलामुळे पावसाचं प्रमाण घटू शकतं, दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते, तेव्हा हे असं नियोजन करणं फार महत्वाचं ठरणार आहे. त्यासोबतच पाणी पुरवठा योजनेत कुठे कुठे पाण्याचं गणित बिघडत आहे याचा अभ्यास करावा लागेल. वॉटर गव्हर्नन्सवर भर द्यावा लागेल. सामान्य जनतेमध्ये जागृती अभियान चालवावं लागेल. नवीन कमी पाणी खर्च होणाऱ्या पद्धतींचा विकास करावा लागेल. महत्वाचं म्हणजे आपल्या सवयी बदलाव्या लागतील. हे सगळं केलं तर कठीण परिस्थितीवर मात करणं शक्य होईल आणि पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काहीतरी ठोस केल्याचं समाधान देखील आपल्याला लाभेल, नाही का? आपण पृथ्वी तलावरील जीवसृष्टीमधील एक महत्वाचा घटक आहोत. पृथ्वीचा स्वामी नाही याचं भान ठेवणं आवश्यक आहे. चला तर मग पाणी बचतीची सुरुवात आपण आपल्यापासून करूया. धन्यवाद.
0: श्रोते हो, आत्ताच

0: आपण परिसर या कार्यक्रमात जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. परिसर.
1: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो अवश्य ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 श्वास हेल्थ केअर सांगली सकाळी 7:40 चिंतन हाच चिंतामणी आज सकाळी 8:40 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर. श्रोते हो सकाळचे 6:55 झाली आहेत. आता जीवन साळोखे लिखित आजचा सुविचार. बी तशी लहान असते पण ती आवाजाशिवाय उगवते. प्रचंड आकाराचं झाड कर्कश्य आवाज करत कोसळतं. विनाशाला आवाज असतो, निर्मिती मात्र शांत असते. मौन निर्मिती शांत असते. मौनाची हीच खरी शक्ती आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
2: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
3: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
3: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
2: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
2: फोन 9404408000.
4: वाडीला आलात तर भेट द्याच. गोड गोड फॅशन साठी सांगली कोल्हापुरातून नावारूपाला येणाऱ्या गोंडस बेबी अँड किड्स शॉप शिरोळला.
5: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ॲप डाउनलोड करा.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ॲपवर. श्रोते हो, आता आजचे काही ठळक दिनविशेष. आज 10 ऑक्टोबर. गझल सम्राट संगीतकार जगजित सिंग यांचा आज स्मृती दिन. डॉ द्वारकानाथ कोटणीस यांची आज जयंती. अभिनेत्री रेखा यांचा आज वाढदिवस. श्रोते हो, त्यांच्यावर चित्रित गीतं आपण ऐकणार आहोत आज सकाळी 9 वाजता आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात, अर्थात गीतबहार या कार्यक्रमात. श्रोते हो, दिग्दर्शक निर्माते अभिनेते गुरुदत्त यांचा आज स्मृती दिन. काही ठळक दिनविशेष आपण ऐकलेत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: श्रोते हो, आज सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात जरूर ऐका दिग्दर्शक अभिनेते गुरुदत्त यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्यावर आधारित गाणी. तेव्हा जरूर ऐका आजचा विशेष गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
3: श्रोते हो, सोमवारी 12 ऑक्टोबरला सकाळी 10:30 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका डॉक्टर चंद्रहास कापडी यांच्या मुलाखतीचा भाग 2 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोते हो, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणं, मानसिक आजारांबद्दल समाजात असलेला कलंक दूर करणं या उद्देशानं आजचा दिवस, अर्थात 10 ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा 1992 वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ यांच्याद्वारे सुरू करण्यात आला. 2026 या दिवसाची थीम आहे ऐकलेले जिवंत अनुभव, वास्तविक आवाज आणि वास्तविक बदल.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपण दुष्काळाची परिस्थिती अनुभवतो आहोत. मग अशा परिस्थितीत आपल्या पशुधनासाठी पुरेसा आणि पौष्टिक चारा कसा उपलब्ध करून द्यायचा, चाऱ्याची बचत, योग्य नियोजन, जनावरांचं आरोग्य यासाठी काय काळजी घ्यायची, या विषयावरती पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अजय दुर्गे यांच्याशी थेट संवाद साधा. दुष्काळातील पशु चारा नियोजन याविषयी आपले प्रश्न थेट विचारा मंगळवारी 13 ऑक्टोबरला सकाळी 11 ते 12 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2652-624. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2652-624.
1: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:50 झाली आहेत. सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची. आणि श्रोतेहो, आता ऐसी अक्षरे रसिके यामध्ये शकुंतला कुंभार यांचा ललितबंध ऐकूया, स्वाभिमान.
2: दुपारची वेळ होती. मी बसमधून प्रवास करत होते. अगदी दुपारचे 12 वाजले असावेत. बस पंक्चर झाल्यामुळे मध्येच बराच वेळ थांबली. उन्हामुळे जीव अगदी कासावीस होत होता. सहज माझी नजर खिडकीबाहेर गेली तेव्हा मला एक महिला दिसली. बहुतेक प्लास्टिक गोळा करणारी असावी. कडेवर 2 वर्षाचं तान्हबाळ. रस्त्याच्या कडेनं प्लास्टिक, बाटल्या, डब्बे पडलेले ते एक एक करून आपल्या झोळीत घालत होती. खरं तर एवढं कडाक्याचं ऊन होतं की आम्हाला बसमध्ये सुद्धा बसवत नव्हतं. आणि ती मात्र एवढ्याशा पोराला कडेवर घेऊन रणरणत्या उन्हात अगदी घामानं चिंब भिजलेल्या अवस्थेत आपलं काम तन्मयतेनं आणि प्रामाणिकपणे करत होती. खरं सांगायचं झालं तर एवढ्याशा बाळाला घेऊन ती जरा जरी रस्त्यावर हात पुढे करून उभी राहिली असती तर कोणीही तिला 4 पैसे भीक म्हणून घातले असते. पण तिनं खरंच तसं केलं नाही, कारण तिच्या चेहऱ्यावर तिचा स्वाभिमान झळकत होता. म्हणून मंडळी, काम भलं कुठलंही असो किंवा कसंही असो, आपण आपला स्वाभिमान गहाण टाकता कामा नये. तसं पाहायला गेलं तर त्या स्त्रीसमोर कितीतरी पर्याय होते आपले जीवन चालवण्यासाठी. पण कशाचीही पर्वा न करता तिनं जपला तो केवळ आपला आत्मसन्मान आणि आपला स्वाभिमान. आता आपल्याला असा प्रश्न पडतो की नेमकं स्वाभिमान म्हणजे तरी काय? स्वाभिमान म्हणजे माणसामध्ये असणारा आत्मसन्मान, त्याचा स्वतःविषयी असणारा अभिमान. स्वाभिमान ही गोष्ट अशी आहे जी प्रत्येकाला सांभाळायला जमेलच असं नाही. कधी कधी माणसावर अशी वेळ येते की त्याच्याकडे स्वाभिमान सोडण्यावाचून काही गत्यंतर उरत नाही. याचा अर्थ त्याच्याकडे स्वाभिमान नाही असा अजिबात नाही, बरं का? कारण स्वाभिमान हा असा संस्कार आहे ज्यामध्ये व्यक्तीला फार मोठ्या अग्निपरीक्षांना सामोरं जावं लागतं. अगदी सीतेनं दिली त्यापेक्षाही मोठी अग्निपरीक्षा स्वाभिमानी माणसाला नेहमी द्यावी लागत असते. आणि म्हणूनच स्वाभिमान नावाचं हे दिव्य प्रत्येकाला पेलवता येईल असं नाही. आणि म्हणूनच कधी घरासाठी, कधी स्वतःसाठी, कधी आपल्या माणसांसाठी, तर कधी नात्यांची रेशीमगाठ बांधण्यासाठी, म्हणून का असेना, त्या काळापुरता हा स्वाभिमान कितीही मोठा असला तरी बाजूला ठेवावा लागतो. पण मंडळी, यातच खरी मजा आहे. कारण हे असं धनुष्य आहे जे अर्जुनाच्या धनुर्विद्येलाही पेलवले जाणार नाही. आणि म्हणूनच स्वाभिमान नावाचं धनुष्य पेलणारे लोक मात्र मोडून जातील पण कधीही वाकणार नाहीत अशी अवस्था असते. पण बऱ्याच वेळा समाजाची, परिवाराची यांच्याकडे बघण्याची दृष्टी बदलते, ती वेगळीच. पण त्यांचा मान, त्यांचा सन्मान त्यांच्यासाठी फार मोठा असतो. येईल ती आणि मिळेल ती परिस्थिती घ्यायला हे स्वाभिमानी लोक अगदी सज्ज असतात. आणि म्हणूनच प्रत्येक माणसाच्या व्यक्तित्वाचा स्थायी भाव जर स्वाभिमान असेल तर मग जीवनात फारच मानानं आणि सन्मानानं जगता येईल.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आत्ताच आपण शकुंतला

0: कुंभार यांचा ललितबंध ऐकला स्वाभिमान या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला होता.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: श्रोतेहो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास आज आणि उद्या बीएलओ तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET या मोबाईल ॲपवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध आहे.

0: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय पथकाकडून राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट. यंदाचं विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेत्री सई परांजपे यांना जाहीर. आणि दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा पराभव करत वेस्ट इंडिजची मालिकेत 1-1 अशी बरोबरी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय पथकानं काल राज्यातल्या विविध जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या नाणेगाव, अंबड तालुक्यातल्या किणगाववाडी, जामखेड आणि गल्लाटी परिसरातल्या पिकांचं नुकसान, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची माहिती या पथकानं घेतली. बीड जिल्ह्यात या पथकानं गेवराई तालुक्यातल्या तूर, कापूस, ऊस आणि तुतीच्या शेतीची पाहणी केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमनी शिवारातील करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात उपळई ठोंगे आणि पानगाव गावालाही भेट दिली. यावेळी सोयाबीन तूर पिकांची स्थिती तसंच पानगाव इथल्या पूर्णपणे कोरड्या पडलेल्या साठवण तलावाची पाहणी या पथकानं केली. अहिल्यानगर जिल्ह्यात या पथकानं चास कर्जत तालुक्यातील टाकळी, खंडेश्वरी, चिंचोली, काळदात या ठिकाणी पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यापैकी 18 तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करण्याचा शासन आदेश सरकारनं काल जारी केला. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळ यादीत समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ई KYC अभावी पीक कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. पीक कर्ज माफीचे अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तलाठी आणि ग्रामसेवक घरोघरी जाऊन ई KYC प्रक्रिया पूर्ण करतील असं बावनकुळे यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. त्यामुळे आता 5 मतदारसंघांमधलं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख जाधव यांच्यात लढत होणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीतून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे आणि राष्ट्रवादीचे प्रताप माने यांनी काल माघार घेतली. इथं महायुतीतर्फे भाजपाचे कौस्तुभ गावडे तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे जयंत आसगावकर निवडणूक लढवत आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघात 30 तर पुणे पदवीधर मतदारसंघात 47 उमेदवार रिंगणात आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाचे बंडखोर उमेदवार रमण सेनाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा जाहीर केला. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीसाठी 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काल 4 उमेदवारांनी माघार घेतली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल 103 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केले. 2022, 2023 आणि 2024 या वर्षांमध्ये हे पुरस्कार जाहीर झाले होते. विकास प्रकल्पांमुळे विस्थापित व्हावं लागलेल्या आदिवासी समुदायांचे पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न सरकार मार्गी लावेल आणि त्यांना चांगल्या पायाभूत सुविधा तसंच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. पालघर जिल्ह्यात धामणी धरणासाठी विस्थापित झालेल्या कुटुंबांना जमिनीचा मालकी हक्क देणाऱ्या शासन निर्णयाची प्रत काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ग्रामस्थांना वितरित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया युरिया खताबाबतच्या निर्णयाविषयी.
1: 2014 पर्यंत शेतकऱ्यांसाठी अत्यंत कमी किमतीत विकल्या जाणाऱ्या युरियाच्या साठ्यातला बराचसा साठा उद्योगांसाठी वापरला जायचा. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान इतरांच्या वैयक्तिक लाभासाठी वापरलं जायचं आणि शेतकऱ्यांना नेहमीच युरिया खताचा तुटवडा जाणवायचा. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारनं सप्टेंबर 2015 भारतात तयार होणाऱ्या सर्व प्रकारच्या युरिया खतांसाठी कडुनिंबाचा

0: आवरण सक्तीचं केलं. यामुळं अनुदानित खताचा उद्योगासाठी वापर होणं थांबलं, शिवाय खताची गुणवत्ता देखील वाढली. कडुलिंबामुळे रोपांची या खतामधला नायट्रोजन शोषून घेण्याची क्षमता वाढल्यामुळं शेतीसाठी ते जास्त फायदेशीर झालं. धानाची उत्पादकता 5.79% वाढली, तसंच मक्याची आणि सोयाबीनची 7% तर तुरीची आणि ऊसाची उत्पादकता 17% वाढली. कडुलिंबाच्या एका आवरणामुळं कित्येक दशकांपासून सुरू असलेला युरिया खताचा काळा बाजार रोखण्यात मदत झाली आणि शेतकऱ्यांचाही फायदा झाला. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सुरेखा जोशी.
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
2: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महावीजचा जॅकी 92-18 वाण, जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य, मर रोगास प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारं वाण, केंद्र शासनाच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित असल्यानं गुणवत्तेची खात्री. त्वरा करा, महाबीजचं बियाणं रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
1: यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक सई परांजपे यांना जाहीर झाला आहे. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समितीतर्फे हा पुरस्कार दिला जातो. येत्या 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनी ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. गौरव पदक 30,000 रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. प्रत्येक बालकाला कुटुंबाचा अधिकार आहे या तत्वावर बाल संरक्षण व्यवस्था बळकट करण्याला राज्य शासन प्राधान्य देत आहे असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरी यांनी काल सांगितलं. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत झालेल्या विभागीय शिखर परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी आदिती तटकरे यांनी राज्यातल्या प्रभावी उपक्रमांचं सादरीकरण केलं. विविध राज्यांमधल्या प्रभावी पद्धती, अंमलबजावणीतील अडचणी आणि व्यवहार्य उपायांवरील विचारमंथन महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त राज्यात मनजागृती आणि मनसंवाद या संदेशातून मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जात आहे असं राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल सांगितलं. मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून नागरिकांना वेळेत मदत मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. टेलिमानस हेल्पलाईन, मनशक्ती क्लिनिक, स्मृतीदोष क्लिनिक आणि मनोसामाजिक पुनर्वसन सेवांच्या माध्यमातून मानसिक आरोग्य सेवांचं जाळं बळकट करण्यावर सार्वजनिक आरोग्य विभागाचा भर आहे अशी माहिती त्यांनी दिली. मानसिक आरोग्याबाबत जागरूक, संवेदनशील आणि कलंकमुक्त समाज निर्माण करण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा असं आवाहन आंबेडकर यांनी केलं आहे. आज जागतिक मानसिक आरोग्य दिवस आहे. प्रत्यक्ष अनुभव कथन, खरे आवाज, वास्तव बदल ही यंदाच्या दिनाची संकल्पना आहे. यानिमित्त मानसिक आरोग्याविषयी सांगत आहेत डॉक्टर रोहन जहागीरदार.
3: यंदाची जी थीम आहे याच्यामध्ये काय म्हटलं जातंय, नॉन जजमेंटल विचारांनी एखाद्याला पहा, त्याला ती सेफ स्पेस म्हणजे त्याला सुरक्षित जागा बोलायला द्या आणि त्यांच्या भावनांना रिस्पेक्ट, त्यांना तो तेवढा आदर द्या. म्हणजे काय करायचं नक्की, एखाद्या व्यक्ती म्हणतोय मला भीती वाटते तर याच्यात घाबरण्यासारखं काय, हे काय त्याचं उत्तर होऊ शकत नाही. तो असं का म्हणतोय, त्या मागचं काय कारण आहे किंवा त्या व्यक्तीला ते तसं का वाटतंय, हे थोडं न चुकीचा विचार करता, म्हणजे हा मुद्दाम करतोय किंवा हे असं होऊ शकत नाही अशी काही कल्पना न ठेवता त्याला ते शेअर करणं, त्याला ती सेफ स्पेस देणं ह्याची ही सुरुवात आहे. मानसिक स्वास्थ्याकडे बघा, आपल्या भावनांना तो आदर स्वतः पहिल्यांदा द्या म्हणजे सगळे देऊ शकतील. आणि ती नेहमी म्हणतो, ईट ऑन टाइम, स्लीप ऑन टाइम अँड प्लीज माइंड युअर ओन बिझनेस, म्हणजे आपण आपले काम आपल्या जबाबदाऱ्या करत राहिलो तर बरेच अडचणी कंट्रोलमध्ये राहतात. स्टे हेल्दी, प्लीज टेक केअर ऑफ युअर मेंटल हेल्थ.
1: क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा 6 गडी राखून पराभव केला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. रांची इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं दिलेलं 250 धावांचं लक्ष वेस्ट इंडिजनं 19व्या षटकात पार केलं. मालिकेतला तिसरा सामना उद्या इंदूर इथं होणार आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान, तर मराठवाडा आणि विदर्भात कोरडं हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय पथकाकडून राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट. यंदाचं विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेत्री सई परांजपे यांना जाहीर.

0: दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा पराभव करत वेस्ट इंडिजची मालिकेत 1-1 अशी बरोबरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास आज आणि उद्या BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET या मोबाईल ॲपवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
4: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत।

0: श्रोतेहो अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 श्वास हेल्थ केअर सांगली सकाळी 7:40 चिंतन हाच चिंतामणी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर.
1: श्रोतेहो इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.

0: श्रोते हो, आज सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात जरूर ऐका दिग्दर्शक अभिनेते गुरुदत्त यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्यावर आधारित गाणी। तेव्हा जरूर ऐका आजचा विशेष गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ॲपवर।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण। श्रोते हो, आज सकाळी 9 वाजता गीतबहार या कार्यक्रमात अभिनेत्री रेखा यांच्यावर चित्रित गीतं आपण ऐकणार आहोत त्यांच्या वाढदिवसानिमित्त। 10 वाजता आपकी पसंत श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे सदाबहार आणि विविधांगी कार्यक्रम। सकाळचे 7:25 होत आहेत। आता दिल खुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासच्या या अंतिम भागात मी अवंती विनोद देसाई आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, परंपरेचा वारसा जपत खादी आणि ग्रामोद्योगातील आधुनिक बाजारपेठेशी जोडणे ही आजची महत्वाची गरज आहे. आकर्षक ब्रँडिंग, आधुनिक डिझाईन, डिजिटल आणि ई कॉमर्सच्या माध्यमातून विक्री तसेच पर्यावरणपूरक उत्पादन पद्धती यामुळे खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांसाठी नव्या संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्रातील पारंपरिक ग्रामोद्योगांचे संवर्धन, कारागिरांचे कौशल्य विकास, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी तसेच भविष्यातील वाटचाल याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर. सर, तुमचं या अंतिम भागात मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार
0: सर. आपण बोललो की सिल्क आणि या सगळ्या गोष्टी, एकूणच आपण पर्यावरणाबद्दल बोललो तर पर्यावरण पूरक पण शाश्वत असं खादी व ग्रामोद्योग आपण तयार करण्याच्या दृष्टीने या सगळ्याकडे कसं पाहता येईल आणि मंडळ यासाठी काय कसं काम करेल?
1: नाही, एक तर असं आहे ना की या सगळ्या योजनांची यशस्वी कार्यवाही करणं म्हणजेच पर्यावरणाचं रक्षण करणं आहे. जसं खादी हा विषय की आपण म्हणालात की किंवा गांधीजी म्हणायचे की खादी हा वस्त्राचा विचार आहे. आपण खादीचं वस्त्र वापरणं म्हणजे एका अर्थाने पर्यावरणालाच आपण मदत करत असतो. त्यामुळे खादीची वस्त्र अधिकाधिक कशी वापरता येतील याचा प्रचार तर आम्ही करतोच आहे. आपण रुमालाने सुरुवात करा. सर्वांनी ठरवलं पाहिजे की खादीचा एक तरी कपडा मी विकत घेईन. सर्वांनी ठरवलं तर ह्या खादी या विषयाला प्रतिष्ठा मिळेल. त्या प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे की जसं आम्ही म्हटलं की आम्ही हर घर खादी घर घर खादी हा ही घोषणा दिलेली आहे. खादीच्या साड्या आहेत महिलांसाठी, खादीचे ड्रेस मटेरियल आहे, पोशाख आहे, पुरुषांसाठी खादीचे शर्ट आहेत, कुर्ते आहेत, जॅकेट आहे. या सगळ्या गोष्टी आपण वापरायच्याच. नंतर महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या घरात अनेक वस्तू खादीच्या आपण वापरू शकतो. जसं स्नानासाठी आपण खादीचा पंचा वापरला पाहिजे, खादीच टॉवेल वापरला पाहिजे. आपल्या घरातले जे पडदे आहेत ते पडदे आपण खादीचे करू शकतो. आपल्या घरातल्या उषा असतात त्या उषांचे आभ्रे आपण खादीचे करू शकतो. आपल्या गादीची चादर आहे ही चादर आपण ज्याला बेडशीट म्हणतो ही खादीची आपण घेऊ. अनेक अनेक पर्याय आहेत खादी वस्त्र म्हणून त्याला करायचं असेल, प्रतिष्ठानाची असेल तर. दुसरं असं की आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, हे पंतप्रधान म्हणतात की खादी म्हणजे केवळ वस्त्र वापरणं नाही खादीचं, त्याचं वापरायलाच पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकाच्या कपाटात खादीचं एक वस्त्र पाहिजेच. जशी अन्य वस्त्र आपले असतात तसं खादीचं एक वस्त्र पाहिजेच, एक कपडा पाहिजेच. पण आपले पंतप्रधान काय म्हणतात की खादी म्हणजे केवळ तो खादीचा कपडा वापरणं नाहीये, खादी म्हणजे आपल्या ग्रामीण भागातला जो उद्योजक आहे त्या उद्योजकाने तयार केलेली वस्तू आहे, ही वस्तू आपण वापरणं. म्हणजे उद्या

0: शॅम्पू आहे, साबण आहे, तेल आहे, अनेक गृहोपयोगी वस्तू आहेत, छोट्या छोट्या हस्तकलांच्या माध्यमातून होणाऱ्या वस्तू आहेत, किंवा खाण्याचे पदार्थ आहेत, पापड लोणच्यांपासून चपला आहेत, अशा सगळ्या गृहोपयोगी वस्तू आहेत. या वस्तू वापरणं म्हणजे खादी आहे. वस्त्र तर आहेच, पण या छोट्या वस्तू ज्या ग्रामीण भागातल्या आपल्या कारागिरांनी तयार केलेल्या आहेत, या वस्तूंना आपण उपयोगात आणणं म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणतात की तुम्ही जर वस्तू घेतलीत ती ग्रामीण कारागिरीने बनवलेली या ग्रामीण उद्योजकांनी बनवलेली, तर त्याच्या घरातली ज्योती जळेल, म्हणजे त्याला आर्थिक मदत मिळेल, ही खरी खादी. त्यामुळे अशा प्रकारे हा अशा प्रकारचा प्रचार खादीचा आपण करतोय. ठिकठिकाणी त्यासाठी प्रदर्शनं आपण भरवतोय. राष्ट्रीय स्तरावर खादी आयोग करतच आहे, पण महाराष्ट्र सुद्धा प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारची प्रदर्शनं करणं, हे वृत्तपत्र आणि अशा सगळ्या माध्यमांचा उपयोग करून आम्ही तो प्रचार करतो.
1: सर, आत्ताच आपण राष्ट्रीय बाजाराबद्दल बोलतोय किंवा तिथपर्यंत आपण खादी कसं पोहोचवता येईल त्याबद्दल चर्चा करतोय. सर, आपण आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करायला गेला तर आपण सामान्यतः कायमच बघतो की आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या किंवा भारतात उत्पादन होणाऱ्या गोष्टींची खूप क्रेज असते, खूप मागणी असते. तर खादीची नेमकी कशी मागणी आहे आंतरराष्ट्रीय बाजारात आणि त्यासाठी मंडळ काय पावलं उचलत?
0: हे बघा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उत्पन्न करणं हा खादी मंडळाचा म्हणजे महाराष्ट्राचा विषय नाही, या केंद्राच्या खादी आयोगाचा. ते खादी आयोग करतच आहे. अनेक ठिकाणी खादीची मागणी वाढत चाललेली आहे अनेक देशांमध्ये. आपल्या देशाचे पंतप्रधानच खादीचे एक ब्रँड अँबॅसेडर, त्यामुळे ते जिथे जातात तिथे खादीचा प्रचार करतात, त्यामुळे आपोआप जॅकेट्स आणि कुर्ते त्या देशात पोहोचतात. पण हा केंद्रीय स्तरावरचा विषय. महाराष्ट्र मंडळ आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उत्पन्न करण्यासाठी महाराष्ट्र मंडळाची तेवढी आत्ता ताकद नाहीये, पुढच्या काळात करणार नाही असं नाही, पण आत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावरचं करणं हे आमच्या कक्षेत आत्ता तरी बसत नाही.
1: बरोबर. पण एक राष्ट्रीय स्तरावर जे आयोग आहे, खादी मंडळ आयोग, ते कुठची पावलं उचलत आहे आपलं खादी हे वस्त्र?
0: त्यांचं ब्रँडिंग आणि त्यांचं मार्केटिंग त्या माध्यमातून चालू आहे, खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि त्याच्यात काही खासगी संस्थाही उतरलेल्या आहेत, त्यामुळे ते त्यांचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालू आहेत. दुसरं असं की आणखीन एक खादी आयोगाचा एक संकल्प आहे, तो जसं मी मगाशी म्हटलं की खादी मॉल. आज झारखंड राज्यात खादी मॉल आहे, आज दिल्लीत खादी मॉल आहे, असं प्रत्येक राज्यात खादी मॉल करणं असं खादी आयोगाचं एक मोठं धोरण म्हणा किंवा त्यांचा एक संकल्प आहेच. दुसरं असं की सर्व खादी संस्था, आमच्या सगळ्या खादी मंडळांची मातृसंस्था ही खादी आयोगच आहे, त्यामुळे आमच्यातलाही समन्वय हा उत्तम रीतीने आहे, कारण त्यांच्याच माध्यमातून आम्हाला प्रदर्शनासाठी काही ठिकाणी पैसे मिळतात. त्यांच्या आता पीएमईजीपी योजना आहे, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, हा खादी आयोगाचाच आहे. आम्हाला त्यांनी या महाराष्ट्रात आपण आपल्या मंडळाच्या माध्यमातून ही योजना आपण राबवतो, त्यामुळे खादी आयोग मोठ्या प्रमाणात खादीचा प्रचार करतच आहे. नाशिकला त्यांची मोठी जमीन आहे, तिथे अशा प्रकारचं मोठं केंद्र उभं करण्याची त्यांची कल्पना आहे.
1: सर, आपल्या मंडळाची आगामी काळात प्राधान्यक्रमाने कोणती उद्दिष्ट असेल?
0: एक तर महाराष्ट्रात खादीला एक प्रतिष्ठा मिळवून देणं हे आमचं सर्वात मोठं कर्तव्य आहे आणि आमचा संकल्प आहे. मी मगाशी म्हटलं की खादीला एक सल्लागार समिती करणं हा एक आमचा संकल्प आहे. नंतर अशी एक आणखीन कल्पना आहे की खादी दूत, खादी दूत म्हणून किंवा ज्याला स्वयंसेवी पद्धतीने किंवा व्हॉलंटरीली ज्याला आपण म्हणू, कुठची अपेक्षा न करता खादीचा प्रचार करायचा आहे, त्याला आम्ही खादी दूत अशी संकल्पना आम्ही म्हणलं की ज्याला काम करायचं आहे आमच्या मंडळाकडे संपर्क करा, आम्ही तुम्हाला काम देऊ. त्यामुळे हा एक विचार आहे. नंतर खादी यात्रा काढणं मी तुम्हाला म्हटलं तो एक विचार आहेच. नंतर केवळ अनुदानावर खादी अवलंबून न राहता ती आत्मनिर्भर कशी बनेल, तंत्रज्ञानाचा वापर करून ती कशी आणखीन चांगली विकसित करता येईल, आणि कारागिरांचे समूह ज्याला क्लस्टर आपण म्हणू की हे पुढच्या काळात निर्माण करण्याची आमची कल्पना आहे, आणि पेळूचा कारखाना की ज्याची आज महाराष्ट्रात कमी आहे असा पेळूचा कारखाना सुद्धा पुढच्या काळात करणं अशी आमची कल्पना आहे. नंतर मी असं म्हणेन की खादी हा विषय, की इंग्रजी भाषेत आपण म्हणायचं झालं तर खादीचं स्पेलिंग येतं KHADI. मी अनेक ठिकाणी सांगतोय की या KHADI ला अर्थ आहे की K म्हणजे नॉलेज म्हणजे ज्ञान, H म्हणजे ऑनेस्टी प्रामाणिकता, A म्हणजे अलर्टनेस तुम्ही कायम सजग राहिलं पाहिजे, D म्हणजे डिसिप्लिन

0: तुमच्या जीवनात शिस्त पाहिजे, आणि आय म्हणजे इंटेग्रिटी, तुमची निष्ठा, तुमची प्रामाणिकता, हे म्हणजे खादी आहे. त्यामुळे या सगळ्या आजच्या नागरिकांना, आजच्या तरुणाला समजा खादीचं वस्त्र वापरणं ते वापरायलाच पाहिजे, पण खादीची ही जी मूलतत्व आहे त्याच्या मागचा असा विचार आहे, हा विचार आपल्या जीवनात आपण जिथे काम करतो तिथे आपण ह्या सगळ्या मूल्यांचा आपण आग्रह धरणं आणि त्याप्रमाणे आपली जीवन रचना करणं ही खरी खादी आहे.
1: बरोबर.
0: मला असं वाटतं की हे सर्व लोकांना आव्हान आहे.
1: सर, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, की आजकालची तरुण जी मंडळी आहे की जी या क्षेत्रात येऊ पाहते, खादीचा उद्योग करू पाहते, तरुण कारागीर असेल तर त्याला या क्षेत्रात एक शाश्वत आपण म्हणू त्याचं करिअर होऊ शकेल, ह्या दृष्टीने मंडळ नक्की काय सल्ला देऊ इच्छिते?
0: आम्ही जे धोरण सरकारपुढे ठेवलेलं आहे, आम्ही 100 संस्था सुरू करण्याचं आमच्या डोक्यात आहे. ज्याला संस्था सुरू करायची म्हणजे त्याला अंबरसारखे आमच्या पीएमईजीपी योजनेत आम्ही त्याला आंबरसारखे देऊ की पेळूचा कारखाना उद्या निर्माण होणार आहे त्यामुळे उद्या त्याला आम्ही कच्चा माल सुद्धा त्याला देऊ आणि त्याला त्याच्या विक्रीची हवी जेवढे अधिकाधिक वस्त्र निर्माण होईल तेवढी मागणी आहे. त्या मागणीसाठी आज आपल्याकडे जेवढ्या प्रमाणात वस्त्र पाहिजे तेवढ्या प्रमाणात ते नाहीये. त्यामुळे जेवढे आणि त्यातनं रोजगार सुद्धा निर्माण होतो. आता आम्ही जे धोरण म्हटलंय आम्ही शासनाला दिलेलं आहे त्याच्यात पुढच्या 5 वर्षात 40,000 रोजगार निर्माण होतील. प्रत्येक वर्षी 20 कोटी सरकारने आम्हाला अनुदान द्यावं, अशा 5 वर्षात 40 ते 50,000 रोजगार निर्माण होतील या महाराष्ट्रात. त्यामुळे तरुणांना किंवा जे व्यवसाय करू इच्छितात त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी ह्या व्यवसायात उतरा. आणि मी म्हटलं की खादी व्यवसायात उतरा याचा अर्थ खादीचं केवळ वस्त्र नाही, या सरकारच्या योजना आपण ज्याची चर्चा केली की पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, आमचा मधमाशी पालन किंवा विश्वकर्मा कौशल्य योजना, या योजनेचे लाभ घ्या आणि त्यातनं स्वयंरोजगार आपण निर्माण करा, स्वतःसाठी उद्योग निर्माण करा. आणि तुम्ही केवळ उद्योग करू नका, म्हणजे तुम्ही केवळ स्वयंरोजगार तर आहेच, पण तुम्ही त्या स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आणखीन 4 लोकांचे संसार उभे करा. हे खरं आजच्या तरुणांना माझं आव्हान.
1: श्रोते हो, खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्राच्या भविष्यातील वाटचालीविषयीचा आपला हा संवाद आज येथे संपत आहोत. परंपरा, कौशल्य, आधुनिक तंत्रज्ञान, नवउद्योजकता आणि शाश्वत विकास यांची सांगड घालत खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रातील अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची दिशा या संवादातून स्पष्ट झाली. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे, ग्रामीण कारागिरांच्या कौशल्याला आणि श्रमाला बाजारपेठ मिळवून देणे, तसेच नव्या पिढीला स्वयंरोजगार आणि उद्योजकतेची संधी उपलब्ध करून देणे या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. आजच्या संवादासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या संवादासह. तोपर्यंत मी अवंती विनोद तुमची रजा घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतहो भावधारा भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला मंगेश पाडगावकर यांची रचना ऐकूया. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा आणि आवाज लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, भावगीतांचा हा आनंद असाच आपण घेत राहणार आहोत. दरम्यान 7:45 झाली आहेत. आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत श्वास हेल्थ केअर सांगली.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर मडके सर नमस्कार.
4: नमस्कार
3: सर. आजचा प्रश्न माझा असा आहे की एखाद्या व्यक्तीला काही छोट्या हालचाली केल्या तरी सुद्धा दम लागतो, म्हणजे थोडंफार अंतर चाललं किंवा जिने चढले धाप लागते, तर हे काय असतं किंवा किती गंभीर होऊ शकतं आणि ह्याला काय उपाय आहेत?
4: दम लागणं, धाप लागणं ही एक अत्यंत सामान्यपणे आणि खूप लोकांमध्ये आढळणारी तक्रार आहे. आणि आपल्याकडे काय झालंय की धाप लागल्यानंतर जायचं कुणाकडे समजत नाही. बरेच लोक काय करतात की आधी हृदयाचा काही त्रास आहे का हे बघतात, आणि ते खरंही आहे. पण हृदय आणि फुफ्फुस हे दोन्ही जे अवयव आहेत ते असे वेगवेगळे जरी असले तरी ते एकमेकाबरोबर काम करत असतात, आणि बऱ्याचदा हे धापेचं कारण लोकांच्या लक्षात येत नाही, त्यामुळे ते एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे फिरत राहत असतात. आणि काही ठिकाणी असा अनुभव आहे की वय जास्त झालं असेल, म्हणजे 70 ओलांडलेली असेल, 75-80 ओलांडली असेल, तर अनेकदा सांगितलं जातं, कुणीतरी सांगतात त्यांना की हा दम लागणारच, ही धाप लागणारच, आता वाढलेला आहे. पण लोक हो, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तज्ञांकडून तपासणी करून घ्या आणि त्याचं कारण शोधलं तर तुम्ही 80-85 वर्षी सुद्धा धापेशिवाय जगू शकता. धापेचं कारण शोधावं लागतं. बऱ्याचदा दमा, COPD, ILD, ब्रॉन्केक्टॅसिस किंवा दीर्घकालीन श्वसन विकार जसे की ILD असे आजार असतात. पण बऱ्याचदा काय होतं की एक हृदय आणि फुफ्फुस यांना जोडणारा जो रक्तवाहिनीचा भाग असतो ज्याला आम्ही पल्मोनरी आर्टरी म्हणतो, त्यातलं प्रेशर वाढतं, ज्याला आपण पल्मोनरी हायपरटेन्शन म्हणतो. तर हे जे आहे ना हे शोधावं लागतं, कारण अशा रुग्णांना दम लागणं हा जो त्रास असतो त्याच्याबरोबर अशक्तपणा येतो, भूक लागत नाही, अशा वेग तक्रारी असतात, तेव्हा त्यांना लक्षात येत नाही की आपण कोणाकडे जावं.
3: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. सर तुम्ही सांगताय की मग अशा व्यक्तींना नेमकं कळत नाही की जायचं कोणाकडे.
4: अशा व्यक्तींमध्ये आम्ही डॉक्टर्स काय करतो की त्यांच्या नेमक्या तपासण्या करतो, ज्यामध्ये आम्ही पल्मोनरी फंक्शन टेस्ट नावाची टेस्ट करतो, DLCO नावाची टेस्ट करतो, श्वसनाची क्षमता तपासतो. आणि ही तपासताना फुफ्फुसाच्या कुठल्या भागामध्ये अडथळा आलाय ते समजतं आम्हाला. मोठ्या श्वासवाहिन्या, छोट्या श्वासवाहिन्या, वायुकोश, वायुकोशांच्या वर असणारं आवरण, श्वासपटल, या सगळ्यामध्ये कुठं अडचण आहे का समजते. आणि याबरोबर आम्ही करतो ती इकोकार्डिओग्राफी.
3: अच्छा.
4: आणि बऱ्याच लोकांच्या मध्ये हृदयाचे स्नायू अशक्त झालेले असतात, ज्याला आम्ही डायलेटेड कार्डिओमायोपॅथी म्हणतो. काही वेळा अनुवंशिकता हे कारण असतं, काही वेळा मधुमेह हे कारण असतं, काही वेळा लोक अल्कोहोल घेतात, तंबाखू खातात, ह्या सगळ्या प्रकारच्या व्यसनांमुळे हृदयाचे स्नायू अशक्त होतात. की तुम्ही कुठलंही जर व्यसन करत नसाल आणि तुम्ही आहारामध्ये वीक असाल, अशक्त असाल, जसं की व्हिटॅमिन ब जीवनसत्व कमी असेल आणि त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत ते कमी असतील, तर याच्या अभावामुळे सुद्धा स्नायू अशक्त होतात हृदयाचे, आणि त्याला डायलेटेड कार्डिओमायोपॅथी म्हणतो.
3: ओके.
4: आणि हे केवळ 70-80 ओलांडलेल्या लोकांमध्ये होतं असं नाही, तिसीतल्या 40-तल्या मुलांना, तरुणांना, तरुणींना सुद्धा होतं. त्यामुळं लोक मला सांगायचं आहे की दम लागत असेल आणि तुम्हाला आजूबाजूला कोणी सांगत असतील की हे होणारच, तसं करू नका, तज्ञांचा सल्ला घ्या आणि ह्याच्यावर तुम्ही मात करू शकता. वेगवेगळे औषधोपचार आहेत, त्या सगळ्या प्रकारच्या औषधोपचाराने असे रुग्ण पूर्णतः बरे झालेले आहेत. पूर्ण म्हणजे त्यांचा दमा, त्यांचा धाप हा कुठे पळून गेला हे त्यांनाच माहिती नाही आहे. त्यामुळे तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमच्या धापेचं कारण शोधून काढा आणि बरे व्हा.
3: श्रोते हो, श्वसनाच्या

0: कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934 73-850-63-934 7385-06-3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.

0: श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 7:50 आणि 40 सेकंद झाले आहेत. श्रोतेहो भावधारा या कार्यक्रमाकडे वळताना आता अरुण दाते यांच्या आवाजात मंगेश पाडगावकर यांची रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: भावधारा भावगीतांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: वाडीला आलात तर भेट द्याच गोड गोड फॅशन साठी सांगली कोल्हापुरातून नावारूपाला येणाऱ्या गोंडस बेबी अँड किड्स शॉप शिरोळला.

श्रोतेहो सुरेश वाडकर यांच्या आवाजात ही रचना होती मंगेश पाडगावकर यांची, संगीत होतं शांक नील यांचं. याबरोबरच आजच्या भावधारा या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो 9 वाजता गीतबहार या कार्यक्रमात अभिनेत्री रेखा यांच्यावर चित्रित गीत ऐकूया, आणि 11 वाजता गुरुदत्त यांच्यावर आधारित विशेष कार्यक्रम गात रहे मेरा दिल. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे सदाबहार आणि विविधांगी कार्यक्रम. आणि आता सकाळचे 8 वाजता आहेत समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: रात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। सकाळचे 8:15 वाजलेत। श्रोते हो आता स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहोत।

0: श्रोते हो, समन्वित कार्यक्रमांतर्गत प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित या महिन्याचं गीत. हे गीत लिहिलंय कवी जयंत भिडे यांनी. या गीताला संगीतबद्ध केलंय संगीतकार विजय पवार यांनी. गायक कलाकार आहेत सुहास शामगावकर. तर श्रोते हो, या गीताचा आनंद घेण्यापूर्वी आपण ऐकूया कवी जयंत भिडे यांनी आपल्या कवितेविषयी व्यक्त केलेलं मनोगत आणि काव्य वाचन.
1: श्रोते हो, नमस्कार. मी कवी जयंत भिडे. आज सादर होणाऱ्या आनंदी विश्व व्हावे या माझ्या गीताविषयी मनोगत व्यक्त करणार आहे. जीवन एक आनंद यात्रा आहे. निसर्ग न्याहाळत गेलात तर आनंद क्षणांना फुलांसारखं वेचून उंजळीत घेता येतं, त्या गंधात रममाण होता येतं. आनंद देत आनंद घेत जगावं, आकाशात मुक्त विहार करणाऱ्या एखाद्या विहगासारखं. ओठावरी दिशांच्या आनंद गीत यावे, ओठावरी दिशांच्या आनंद गीत यावे. स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे, स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे. आभाळ हे अथांग मन मोकळे असावे, होऊन श्याम मेघ बरसून मुक्त जावे. पसरून पंख दोन्ही विहगापरी जगावे, पसरून पंख दोन्ही विहगापरी जगावे. स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे, स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे. वेचून या क्षणांना क्षण ओंजळीत घ्यावे, वेचून या क्षणांना क्षण ओंजळीत घ्यावे. सोनेरी क्षणफुलांनी जगणे सजून जावे, सोनेरी क्षणफुलांनी जगणे सजून जावे. झेपावत्या झऱ्यात लय शोधुनी रमावे, झेपावत्या झऱ्यात लय शोधुनी रमावे. स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे, स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे. माती नभापरिया नाते जगी जपावे, माती नभापरिया नाते जगी जपावे. आजन्म दान द्यावे आनंद घेत जावे, आजन्म दान द्यावे आनंद घेत जावे. होऊनि चंद्रसूर्य उजळीत विश्व जावे, होऊनि चंद्रसूर्य उजळीत विश्व जावे. स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे, स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे.

श्रोते हो, समन्वित कार्यक्रमांतर्गत मराठी सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम यामध्ये आत्ताच आपण ऐकलत या महिन्याचं गीत. कवी आणि गीतकार जयंत भिडे यांची ही शब्दरचना संगीतबद्ध केली होती संगीतकार विजय पवार यांनी. आणि श्रोते हो, हे गीत गायलं होतं सुहास शामगावकर यांनी. काव्यवाचन जयंत भिडे. संगीत संयोजन विवेक परांजपे. यामधील सहभागी वादक कलाकार: हार्मोनियम विष्णू गरुड, बासरी मृगेंद्र मोहाडकर, ऑक्टोपॅड विजय भोंडे, तबला अमित कुंटे आणि इलेक्ट्रॉनिक ऑर्गन विवेक परांजपे. निवेदन लौकिका रास्ते. सादरकर्त्या प्रभा जोशी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 8:27 झाले. श्रोतेहो, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव अत्यंत साधेपणानं साजरा करण्यात येणार आहे. रविवारी 11 ते मंगळवारी 20 ऑक्टोबर या कालावधीत दसरा महोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रम होणार आहेत. रविवारी संध्याकाळी 5 भवानी मंडप इथं दसरा महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यात 105 अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 2000 पोलिसांचा ताफा तगडा बंदोबस्त नेमला गेलाय. मंदिर परिसर बंदोबस्त, त्रंबोली यात्रा, नगर प्रदक्षिणा, दुर्गामूर्ती आगमन, विसर्जन मिरवणुका यांसाठी हा बंदोबस्त आहे. परराज्यातून येणाऱ्या भाविकांना पार्किंगची असुविधा जाणवू नये यासाठी शहरातली मुख्य मैदानं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामध्ये गांधी मैदान, मेन राजाराम हायस्कूल मैदान, प्रायव्हेट हायस्कूल मैदान, शिवाजी स्टेडियम परिसराचा समावेश आहे. 5000 वाहनं उभी राहतील अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
1: श्रोतेहो, आज सकाळी 11 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात जरूर ऐका. दिग्दर्शक अभिनेते गुरुदत्त यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्यावर आधारित गाणी तेव्हा जरूर ऐका. आजचा विशेष गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम सकाळी 11 FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपण दुष्काळाची परिस्थिती अनुभवतो आहोत. मग अशा परिस्थितीत आपल्या पशुधनासाठी पुरेसा आणि पौष्टिक चारा कसा उपलब्ध करून द्यायचा, चाऱ्याची बचत, योग्य नियोजन, जनावरांचं आरोग्य यासाठी काय काळजी घ्यायची, या विषयावरती पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अजय दुर्गे यांच्याशी थेट संवाद साधा. दुष्काळातील पशु चारा नियोजन याविषयी आपले प्रश्न थेट विचारा मंगळवारी 13 ऑक्टोबरला सकाळी 11 ते 12 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2652-624. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2652-624.
0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 8:30 श्रोते हो होता. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. किशोरवयीन मुलींचं आरोग्य पोषण आणि सर्वांगीण विकास यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. सीजेपीच्या नवी दिल्लीतल्या आजच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी द्यायला दिल्ली पोलिसांचा नकार. एसआयआर बाबत विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट. भारत कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारीला परवानगी देत नाही, दूरसंवाद मंत्र्यांचं स्पष्टीकरण. आणि 20 षटकांच्या दुसऱ्या क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचा भारतावर 6 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किशोरवयीन मुलींचं आरोग्य पोषण आणि सर्वांगीण विकास यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलं आहे. नवी दिल्ली इथं महिला आणि बालविकास विषयावरील 2 दिवसांच्या राष्ट्रीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्रात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. लोकसहभागाच्या महत्वावर भर देत अंगणवाडी केंद्रांचा विकास सामूहिक सहभागाची केंद्र म्हणून करावा असं आवाहन त्यांनी केलं. महिलांच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करताना महिलांची सुरक्षा, प्रतिष्ठा आणि सक्षमीकरण या विषयांवर मुलांसाठी वयानुसार योग्य असे अभ्यासक्रम किंवा माहितीपर सत्र विकसित करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसंच विविध विभागांच्या समन्वित प्रयत्नातून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या महत्वावरही त्यांनी भर दिला. या परिषदेत विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी एकत्र आले होते. प्रत्येक बालकाला कुटुंबाचा अधिकार आहे या तत्वावर बाल संरक्षण व्यवस्था बळकट करण्याला राज्य शासन प्राधान्य देत आहे असं महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल या परिषदेत सांगितलं. यावेळी आदिती तटकरे यांनी राज्यातल्या प्रभावी उपक्रमांचं सादरीकरण केलं. युवा पिढीनं आपली कौशल्य सातत्यानं अद्ययावत करण्याची आणि वेगानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. चीनमध्ये शांघाय इथं होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी निवड झालेल्या भारतीय चमूमधील युवकांशी काल पंतप्रधानांनी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय बाजाराला अनुसरून आपली कौशल्य विकसित करण्याचं आवाहन करून या पथकानं कौशल्य विकासाचे दूत बनावं असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. सीजेपीच्या नवी दिल्लीतल्या आजच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी द्यायला दिल्ली पोलिसांनी नकार दिला आहे. याआधीच्या आंदोलनादरम्यान पक्षानं सार्वजनिक सुरक्षा नियमांचं आणि पोलिसांच्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन केल्यामुळं आंदोलनाची परवानगी नाकारत असल्याचं दिल्ली पोलीस सहआयुक्त नुपूर प्रसाद यांनी काल माध्यम प्रतिनिधींना सांगितलं. सध्या जंतरमंतर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत असं सांगून कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान नवी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्ली मेट्रोनं आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 45 मेट्रो स्थानकं प्रवेशासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली वाहतूक पोलिसांनीही विविध ठिकाणी वाहतुकीचे मार्ग बदलले आहेत. लोकांनी विनाकारण प्रवास करू नये आणि प्रवास करायचा असल्यास पूर्वनियोजित करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपतींना निवडणूक आयोगाच्या विशेष व्यापक पुनरीक्षण अभियानातील कथित त्रुटींची माहिती दिल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माध्यमांना सांगितलं. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी पुन्हा मतपत्रिकेवर मतदान घ्यावं अशी मागणी राष्ट्रपतींकडे केली असून त्यांनी यासंदर्भातले पुरावे सादर करायला सांगितलं आहे. आम्ही हे पुरावे सादर करू असं खरगे म्हणाले. या शिष्टमंडळात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी आणि अन्य नेत्यांचा समावेश होता. भारत कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारीला परवानगी देत नसल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे. भारतात कामकाज करण्यासाठी स्टारलिंकला परवानगी देण्याबाबतच्या काँग्रेसच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. नवी दिल्ली इथं काल झालेल्या 10व्या इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये ते बोलत होते. स्टारलिंक, जिओ सॅटेलाईट कम्युनिकेशन्स आणि युटेलसॅट वन वेब या 3 कंपन्यांनी उपग्रह आधारित संपर्क सेवेचे परवाने मिळवले असल्याचं सिंधिया यांनी सांगितलं. यासंदर्भातील कार्यपद्धती निश्चित झाल्यावर सरकार महसूल वाटपाच्या तत्वावर या कंपन्यांना स्पेक्ट्रमचं वाटप करेल असं त्यांनी स्पष्ट केलं. उपग्रह आधारित संपर्क सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना विहित सुरक्षा निकष आणि इतर नियामक आवश्यकतांची स्वतंत्रपणे पूर्तता केल्यानंतरच सेवा

सुरू करण्याची परवानगी दिली जाईल यावर त्यांनी भर दिला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सध्याच्या काळात राष्ट्रीय सुरक्षेची व्याख्या बदलली असून राष्ट्रीय सुरक्षा केवळ सशस्त्र दलांच्या ताकदीवरच नाही तर संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवरही अवलंबून असते असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सच्या चॅम्पियन्स अवॉर्ड्स समारंभात बोलत होते. 2025-26 या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात विक्रमी 38,424 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचं सिंग यांनी सांगितलं. पश्चिम बंगाल आणि आसाममधल्या पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं विजय मिळवला तर तमिळनाडूमधल्या दोन जागांवरच्या पोटनिवडणुकीत तमिळ वेत्री कळघम पक्षानं विजय मिळवला. पुदुच्चेरीत थट्टन चावडीची जागा AINRC पक्षानं आपल्याकडे राखली. दरम्यान आसाम आणि पश्चिम बंगालमधल्या पोटनिवडणुकीतल्या विजयामुळे जनतेच्या मनातला भाजपा प्रणित NDA आघाडीवरचा विश्वास पुन्हा अधोरेखित झाला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. त्यामुळे आता पाचही मतदारसंघातलं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख जाधव यांच्यात लढत होणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपाचे कौस्तुभ गावडे आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर निवडणूक लढवत आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाचे बंडखोर उमेदवार रमण सेनाड यांनी भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा जाहीर केला. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काल 4 उमेदवारांनी माघार घेतली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. मतदारांनी वैयक्तिकरित्या अर्ज 7 दाखल करण्यावर निवडणूक आयोगानं मर्यादा घातली आहे. दावे आणि हरकतींच्या काळात जास्तीत जास्त 10 वेळा आणि मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाच्या काळात महिन्यातून 5 वेळा अर्ज करण्याची परवानगी आयोगानं दिली आहे. मतदारांनी वैयक्तिकरित्या मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवण्याला आळा घालण्यासाठी ऑनलाईन आणि प्रत्यक्षात अर्ज सादर करण्यावर ही मर्यादा घातली आहे. या हरकती खोट्या असल्याचं किंवा हेतुपुरस्सर दाखल केल्याचं आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. फ्लाय दुबई विमानाच्या सहवैमानिकावर हल्ला करणाऱ्या ओमानच्या सहवैमानिकाला दहशतवादी हल्ल्यासाठी आधीच तयार केलं होतं असं या UAEच्या तपास पथकानं काल स्पष्ट केलं. या संशयित आरोपीनं विमानाचं नियंत्रण बंद पाडण्याची योजना आखली होती आणि हे विमान तेल अवीव इथल्या विमानतळावर आत्मघाती हल्ला करण्यासाठी वापरण्याचा त्याचा हेतू होता असं UAEच्या महाधिवक्त्यांनी म्हटलं आहे. तेल अवीवचं विमानतळ आणि हवाई मार्गाची माहिती करून घेण्यासाठी हा वैमानिक आधी 2 वेळा तिथं सहवैमानिक म्हणून गेला होता असंही तपासात आढळून आलं आहे. अमेरिकेनं रशियाच्या डिझेलच्या विक्रीवरील निर्बंध काल उठवले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करून अमेरिकी जागतिक बाजारपेठेला डिझेल पुरवठा करण्याचा करार केल्यानंतर काही मिनिटातच अमेरिकेच्या कोषागार विभागानं ही घोषणा केली. क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात काल वेस्ट इंडिज संघानं भारताचा 6 गडी राखून पराभव केला. यामुळे 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. 250 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजनं 18 षटकं आणि 3 चेंडूत 4 गडी गमावून 252 धावा करत सामना जिंकला. कर्णधार शाय होपनं 45 चेंडूत 102 धावांची खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकावला तर शेरफेन रुदरफोर्डनं 37 चेंडूत 84 धावा करत विजयात मोलाचं योगदान दिलं. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 249 अशी धावसंख्या उभारली. भारतातर्फे संजू सॅमसननं 41 चेंडूत 82 धावांची खेळी करत सर्वाधिक धावा केल्या तर ईशान किशननं 22 चेंडूत 43 धावा केल्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. किशोरवयीन मुलींचं आरोग्य पोषण आणि सर्वांगीण विकास यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. CJP च्या नवी दिल्लीतल्या आजच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी द्यायला दिल्ली पोलिसांचा नकार. SIR बाबत विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट. भारत कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारीला परवानगी देत नाही दूरसंवाद मंत्र्यांचं स्पष्टीकरण. आणि 20 षटकांच्या दुसऱ्या क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचा भारतावर 6 गडी राखून विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत चिंतन हाच चिंतामणी.
1: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: संत गाडगेबाबा जे होते त्यांनी जीव तोडून सांगितलं की कर्ज काढून तुम्ही काहीही करू नका। लोकांना त्यांनी हे जीव तोडून सांगितलं पण लोकांनी या त्यांच्या सांगण्याकडे लक्ष दिलं नाही। ऋण काढून सण करू नका असं ते सतत सांगायचे। कोंबडं कापू नका, बकरे कापू नका असं ते अगदी जीव तोडून सांगत। गावभोजनासाठी किती कोंबडे आणि किती बकरे लागतात कुणास ठाऊक। लोकांमध्ये इतकी अंधश्रद्धा आहे की त्यांना कुणीही फसवावं। कुठलाही बुवा, बाबा, भगत अंगारे दुपारे देतो। लोकांना वाटतं की या बुवा बाबांकडे जाणं हा शॉर्टकट आहे। आपल्या जीवनातले प्रश्न हे लोक सोडवतील। वास्तविक हे बुवा बाबा जे असतात त्यांचेच प्रश्न सुटलेले नाहीत तर ते तुमचे प्रश्न काय सोडवणार। ही साधी गोष्ट आपण कधी ध्यानात घेत नाही। अहो त्यांच्याच जीवनातले प्रश्न सुटलेले नसतात ही खरी तर वस्तुस्थिती आहे। या संदर्भात अनेक गोष्टी सांगता येतील। मी सोलापूरला गेलो होतो, त्या ठिकाणी एक बाई माझ्या दर्शनाला आलेली होती। कुणीतरी आधीच मला सांगितलं होतं की ही बाई जी येते आहे तिच्या अंगात येते। ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, महाराज माझे प्रश्न सुटतील असं काहीतरी सांगा। मी म्हटलं, अहो पण मी असं ऐकलंय की तुमच्या अंगात येतं आणि तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवता। यावरती बाई म्हणाली, अहो कसलं काय, मी लोकांचे प्रश्न सोडवते हे काही खरं नाही। म्हणाली, मी अंगात देव काढते। म्हणजे बघा, शेतकरी जसं शेतात पीक काढतात तसं हे लोक अंगात देव काढतात। ती म्हणाली, मी काय करते, लोकांनी मला प्रश्न विचारले की मी डोळे मिटते आणि मला जे सुचेल ते ठोकते। म्हणजे काय, एखाद

त्यानं विचारलं, मुलं नापास का होतात, यावर काय करायचं? डोळे मिटायचं आणि मग जे सुचेल ते ठोकायचं. म्हणायचं, गोंधळ घातला नाही ना म्हणून मुलं नापास झाली. म्हणजे आधीच संसारात अधिक गोंधळ आहे आणि ही काय सांगते, गोंधळ घातला नाही. मी हे का सांगतो आहे की हे लोक असं मार्गदर्शन लोकांना करत असतात. मी नेहमी सांगतो की लोकांना मूर्ख बनवणं फार सोपं आहे, पण त्यांना शहाणं करणं मात्र कठीण काम आहे. आणि लोकांना शहाणं करण्याचं कठीण काम जीवन विद्या मिशन आज करून राहिलेली आहे, करीत आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की बुवा, बाबा, भगत, फकीर, देवऋषी, अंगात येणाऱ्या बाया बुवा हे जे काही सांगतात त्यात काही तथ्य नसतं. ते तुमच्यामध्ये भांडणं लावून देण्याची काम करतात. तुम्ही काही जरी विचारलं तरी चुलतीनं करणी केली, मामीनं करणी केली, शेजारणीनं करणी केली असं सांगून माणसा माणसांमध्ये भांडणं लावून देतात. हे असं का होतं? याचं कारण म्हणजे देवाबद्दलचं अज्ञान. माणसाच्या ठिकाणी देवाबद्दलचं अज्ञान आहे आणि हे या गोष्टीला कारणीभूत आहे हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. जीवनविद्या सांगते की तुमचे प्रश्न सोडवण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे आणि म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुमच्या जीवनातले सर्व प्रश्न सोडवण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे हे तुम्हाला ठाऊक नाही आणि हे अज्ञान होय. वास्तविक 5000 वर्षापूर्वी आपल्या भारतीय संस्कृतीनं सांगून ठेवलेलं आहे. भारतीय संस्कृती सांगते, ईश्वर सर्व भूतानां हृद्देशेर जुनुतिष्ठती भ्रामयान सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया. ईश्वर प्रत्येकाच्या हृदयात आहे. हा एवढा मोठा शोध पृथ्वीच्या पाठीवर लागलेला नाही आणि यापुढे लागणार नाही. 5000 वर्षापूर्वी भगवंतांनी हा एवढा मोठा शोध लावला, पण आपलं मात्र त्याकडे लक्ष गेलेलं नाही. ईश्वर म्हणजे काय? तर ईश्वर याचा अर्थ प्रचंड शक्ती आहे. द नॉलेज ऑफ माइटी पॉवर हे डॉक्टर मर्फी म्हणतात. या ठिकाणी त्यांनी नॉलेज हा शब्द वापरलेला आहे. नॉलेज म्हणजेच ज्ञान. जीवनविद्या सांगते की अज्ञान हे सर्व दुःखाचं मूळ आहे, तर ज्ञान हे सर्व सुखाचं मूळ आहे. आपल्या हृदयात माइटी पॉवर आहे, आपल्या हृदयात माइटी फोर्स आहे हे आपल्याला भगवंतांनी 5000 वर्षापूर्वी सांगितलंय आणि नेमकं तेच आपण विसरून गेलो. गंमत अशी आहे की जे आपण विसरायला पाहिजे ते आठवतो आणि जे आठवायला पाहिजे ते मात्र आपण विसरतो. जीवनविद्या सांगते की ईश्वर आपल्या हृदयात आहे हे जर आपण सतत स्मरणात ठेवलं तर तुमचे सर्व प्रश्न सुटतील. नामस्मरण म्हणजे काय? येईल तैसा बोल रामकृष्ण हरी असं जे तुकाराम महाराज सांगतात ती पहिली पायरी आहे हे आपण लक्षात ठेवायला हवं. ती वास्तविक पहिली पायरी आहे. आपण कायम बिगरीतच बसणार का? आपण पुढे कधी जाणार? जीवनविद्या सांगते की खरं रामनाम हा जो प्रकार आहे हा प्रकार वेगळा आहे. वाल्मिकी ऋषींनी केलेलं रामनाम हा प्रकार वेगळा आहे. काही जण तर वाटेल ते ठोकून देतात. सांगतात वाल्या कोळ्याला रामराम म्हणता येत नव्हतं म्हणून तो मरा मरा म्हणत असे. हे ऐकून मी धन्य झालो. वास्तविक गंमत अशी की ज्याला मरा मरा असं म्हणता येतं तो रामराम म्हणणार नाही का? आणि दुसरी गोष्ट अशी की वाल्या कोळी हा जो होता तो आपल्या महाराष्ट्रातला नव्हता, तर तो उत्तर प्रदेशातील होता. तिथं पारध्याला कोळी म्हणतात. लक्षात घ्या, कोळी म्हणजे पारधी
त्याला

मरा हा शब्द ठाऊकच नव्हता, त्याला मारो हा शब्द ठाऊक होता. आणि मारोची अक्षरं उलटी केली तर रोमा होईल पण राम होणार नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपल्याकडे जे सांगण्यात येतं की वाल्या कोळी हा मरा मरा म्हणत असे ते खरं नाही हे आपण ध्यानात ठेवायला हवं. तो राम राम म्हणत असे पण राम राम म्हणताना तो ते वेगळ्या पद्धतीने म्हणत असे. तो जेव्हा राम राम म्हणत असे तेव्हा तो उफराट्या दृष्टीनं म्हणत असे. उफराट्या दृष्टीनं याचा अर्थ आत पाहत राम राम असं तो म्हणत असे. आणि त्या नामाच्या पाठी ज्ञान हेही आपण लक्षात ठेवावं, म्हणून गुरुची आवश्यकता आहे. गुरुची गरज का आहे?

0: नाम असं तो म्हणत असे. आणि त्या नामाच्या पाठी ज्ञान हेही आपण लक्षात ठेवावं म्हणून गुरुची आवश्यकता आहे. गुरुची गरज का आहे, म्हणजे गुरु कशासाठी हवा, गुरुचं काम काय? केवळ नाम देणं हे गुरुचं काम नाही. गुरुकडून जे नाम घ्यायचं असतं ते ज्ञानासहित घ्यायचं असतं, नाहीतर एरवी नाम कुणाकडूनही घेता येतं. म्हणजे 5 वर्षाची पारू किंवा 4 वर्षाचा चारू यांच्याकडून आपल्याला नाम घेता येतं, पण याला काही अर्थ नाही. गुरुकडून नाम घ्यायचं याचा अर्थ असा की गुरुकडून ज्ञान घ्यायचं, आणि गुरुकडून घेतलेल्या नामाच्या पाठीमागे जे ज्ञान असतं ते महत्त्वाचं असतं. आणि म्हणून स्वामी स्वरूपानंद एके ठिकाणी काय म्हणतात पहा, ते म्हणतात, आधी देवासी ओळखावे मग तयाचे भजन करावे, अखंड ध्यानची धरावे पुरुषोत्तमाचे. तुकाराम महाराज यांनीही आधी शब्द वापरलेला आहे. देवाची जे ओळख करून देतात ते सद्गुरु, म्हणून त्यांनी सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी असं म्हटलेलं आहे. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: वाडीला आलात तर भेट द्याच गोड गोड फॅशन साठी सांगली कोल्हापुरातून नावारूपाला येणाऱ्या गोंडस बेबी अँड किड्स शॉप शिरोळला.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
4: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर. श्रोतेहो, सकाळचे 8:55 झालीत. श्रोतेहो, ठीक 9 गीतबहार या कार्यक्रमामध्ये आपण अभिनेत्री रेखा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर चित्रित काही गीतं ऐकणार आहोत आणि 11 गुरुदत्त यांच्यावर आधारित विशेष गाता रहे मेरा दिल, 10 आपकी पसंत.

तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे सदाबहार आणि विविधांगी कार्यक्रम. दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज यांची रचना ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात, श्रीधर फडके यांच्या संगीतामध्ये.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे ठीक 9 वाजलेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या गीतबहार या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज अभिनेत्री रेखा यांचा वाढदिवस, तेव्हा त्यांच्यावर चित्रित गीतं आजच्या गीतबहार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. सुरुवात करूया सिलसिला या चित्रपटातल्या गीतानं. आवाज आहे लता मंगेशकर आणि अमिताभ बच्चन यांचा, रचना जावेद अख्तर.

गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमासाठी आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर. सकाळचे 9:07 झाली. आज आपण अभिनेत्री रेखा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर चित्रित काही गीत ऐकत आहोत. आता घर या चित्रपटासाठी RD बर्मन यांचं संगीत, गुलजार यांचे बोल आणि आवाज आहे लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा.

0: संगीत होतं आर डी बर्मन यांचं गीतबहार. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: बाबांची जमापुंजी, त्यांची शिकवण
2: आणि नेहमी आमची काळजी करणं, तशी त्यांची एक जमापुंजी बँकेतही आहे.
1: पण क्लेम करणं कठीण असेल.
2: आता आणखी सोपं झालं आहे. बँकेची वेबसाईट किंवा ब्रांच मध्ये जा, क्लेम फॉर्म भरा, डॉक्युमेंट जमा करा, 15 दिवसात सेटलमेंट मिळवा आणि नॉमिनेशन मुळे क्लेम सेटलमेंट होतं आणखी सोपं.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोतेहो, गीत बहार या कार्यक्रमात आज आपण अभिनेत्री रेखा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर चित्रित काही गीत ऐकत आहोत. आता मुकद्दर का सिकंदर या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा आवाज, अंजान यांची रचना, कल्याणजी आनंदजी यांचं संगीत.

गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, गझल गायक जगजीत सिंग यांचा आज स्मृती दिन. गीतबहारच्या पूर्वार्धात आपण अभिनेत्री रेखा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर चित्रित गाणे ऐकली आणि आता मात्र आपण जगजीत सिंग यांच्या आवाजातलं हे गीत ऐकणार आहोत, साथ साथ या चित्रपटातलं.

0: श्रोते हो, साथ साथ या चित्रपटासाठी ही रचना होती जावेद अख्तर यांची, संगीत होतं कुलदीप सिंग यांचं, आवाज होता जगजित सिंग आणि चित्रा सिंग यांचा. आजच्या गीतबहार या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात अभिनेत्री रेखा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर चित्रित गीतं आपण ऐकलीत आणि हे शेवटचं गीत आपण ऐकलं जगजित सिंग यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आवाजातलं. याबरोबरच आजच्या गीतबहार या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय, नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे ठीक 9:30 वाजलेत. आता साहित्य पश्चिमा.
1: इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा. श्रोते हो नमस्कार. साहित्य पश्चिमा या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमामध्ये लेखक कवी चित्रकार खलील जिब्रान यांच्या साहित्याचा डॉ लीलावती पाटील यांनी करून दिलेला परिचय आता ऐकूया.
2: नमस्कार. ट्रस्ट इन ड्रीम्स फॉर इन देम इज द हिडन गेट टू इटर्निटी असा संदेश देत स्वप्न पाहायला आणि स्वप्नांवर विश्वास ठेवायला शिकवणारा खलील जिब्रान हा 20व्या शतकातील द्रष्टा कवी लेखक कलाकार आणि तत्ववेत्ता म्हणून ओळखला जातो. त्याच्या एकूण 25 पुस्तकांपैकी 8

अरबी भाषेत आणि 17 इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. या साहित्य संपदेचा जगातील 20 पेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. आपल्या स्फोटक आणि परखड अभिव्यक्तीमुळे लेबॅनॉनमध्ये त्याने वादंग वाजवले होते. त्याच्या साहित्यिक कारकिर्दीची सुरुवात अरबी भाषेमध्ये आणि नंतर त्याने इंग्रजी भाषेमध्येही विपुल साहित्य निर्माण केलं. अरब जगतामध्ये साहित्यिक क्रांतिकारक म्हणून स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं. त्याची अद्भुत रस प्रधान शैली ही पारंपरिक गूढ अगम्य शैलीपेक्षा वेगळी होती. त्याचं गद्य साहित्य अभिजात साहित्यातील मापदंडापेक्षा अनोख्या धाटणीचं आहे. खास करून त्याच्या कवितांनी साहित्यविश्वात वेगळं पण निर्माण केलं. म्हणूनच खलील जिब्रान हा शेक्सपियर आणि लाओझी नंतरचा तिसरा सर्वकालीन बेस्ट सेलर कवी म्हणून परिचित आहे. खलील जिब्रानचा जन्म हा उत्तर लेबेनॉन मधील खदीश खोऱ्यामध्ये वसलेल्या बशरी या छोट्याशा खेड्यात 6 जानेवारी 1888 मध्ये झाला. त्याचं बालपण अतिशय कष्टात गेलं. इतकंच काय, खेड्यामध्ये विशेष सुविधा नव्हत्या. त्याचं शिक्षण ही वयाच्या 11व्या वर्षापर्यंत घरीच झालं. त्याला अरबी, फ्रेंच आणि इंग्रजी भाषा समजत होत्या. त्याची आई कॅमिला, भाऊ पीटर आणि बहीण मारियाना यांनी त्याच्यावर जे संस्कार केले त्या भक्कम आधारावर खलीलचं उत्तुंग व्यक्तिमत्व उभं राहिलं. आई कमिलाने खलील 12 वर्षाचा असताना अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि ती बोस्टनला गेली. खऱ्या अर्थानं खलीलचं शालेय शिक्षण तिथं सुरू झालं. त्याची कलेची जन्मजात आवड आणि त्यातील कौशल्य पाहून त्याला प्रतिथयश फोटोग्राफर आणि प्रकाशक फ्रेड हॉलंड डे कडे पाठवण्यात आलं. खलील आता स्वतंत्रपणे संकल्पचित्र पोर्ट्रेट्स तयार करू लागला. त्याच्यावर पाश्चात्य संस्कृतीचा जबर प्रभाव जाणवत होता. शाळेमध्ये असतानाच त्यांना विद्यार्थ्यांसाठी साहित्यपत्रिका चालवली. त्याच्या कॉलेज कवी म्हणून सन्मान केला. दरम्यान त्याची एक बहीण सुलताना क्षयानं निधन पावली तर अल्पावधीतच त्याचा भाऊ क्षयानं आणि आई कॅन्सरनं वारली. खलीलसाठी हा खूप हृदयद्रावक आघात ठरला. बहीण मारियानाच्या सहाय्यानं त्यानं लेखन कारकीर्द नव्याने घडवायला सुरुवात केली. यू आर युअर फोर रनर या विचारानं आणि निर्धारानं कामास सुरुवात केली. तो लेखक म्हणून परिचित असला तरी एक आर्टिस्ट म्हणूनही त्यानं 700 अप्रतिम चित्रांची देण जगाला दिली. त्याच्या साहित्यामध्ये अरेबिक, अमेरिकन संस्कृतीचा आणि विचारांचा सुंदर मिलाफ आहे. म्हणूनच प्रत्येक वाचकाला, मग तो अमेरिकी असो वा अरेबिक, त्याला ते स्वतःचं वाटतं. त्याच्या प्रतिभेनं अरेबिक आणि पाश्चात्य जग भारावून गेलं. तर समीक्षकांनी त्याची रवींद्रनाथ टागोरांशी तुलना केली. खलील जिब्रानच्या उज्ज्वल कारकिर्दीमध्ये एलिझाबेथ हस्केल या त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या आणि केम्ब्रिज स्कूलच्या मुख्याध्यापिकेचा सिंहाचा वाटा आहे. जिब्रानचं कलेविषयीचं प्रेम, त्याची कलेवरील निष्ठा आणि त्याचं प्रतिभा कौशल्य पाहून तिनं त्याचा मेंटॉर बनण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे खलीलच्या मृत्यूनंतरही सारी धुरा सांभाळली. डे आणि हस्केल यांच्या सहाय्यानं खलील स्वतःचं स्थान निर्माण करत होता. पण एके दिवशी हिवाळ्यामध्ये डेच्या स्टुडिओला लागलेल्या आगीत खलीलचे सारे पोर्टफोलिओ जळून खाक झाले. पण खलील हार जाणारा नव्हता. पराजया 1000 विजयापेक्षा तुम्हाला फार प्रिय आहेस असं म्हणत त्यानं एका अरेबिक वर्तमानपत्रासाठी लेखन सुरू केलं. त्याचा पहिला लेख रुया व्हिजन हा होता. नंतर त्यानं 1905 मध्ये संगीताविषयी एक भावनाप्रधान पुस्तक लिहिलं. पण ते अप्रगल्भ म्हणून डावललं गेलं. त्याचं निम्प ऑफ द व्हॅली, टीयर्स अँड लाफ्टर्स हे लिखाण याच कालावधीत झालं. त्याची कारकीर्द बहरत असतानाच लेबॅनॉनमध्ये अराजक निर्माण झाले. असहाय्य जनतेचा आक्रोश खलीलला पिळवटून टाकतो. ही धगधग त्यानं स्पिरिट रिबेलियस या अरबी भाषेतील पुस्तकातून व्यक्त केली. लेबॅनॉनची अर्थव्यवस्था, सामान्य जनतेची होत असणारी अमानुष पिळवणूक असा सामाजिक विषय हाताळत

धर्म आणि राजसत्तेविरुद्ध बंड उभे केले. परिणामी शासनाने पुस्तकावर बंदी घातली, पण बंडखोरी नसानसात भिनलेल्या खलीलनं त्याचा चित्रकार मित्र रोडींच्या सहाय्यानं त्याची इंग्रजी आवृत्ती काढली आणि जी जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये भाषांतरित झाली. सन 1911 मध्ये लिहिलेल्या द ब्रोकन विंग्स या पुस्तकामध्ये स्त्री जीवन हा विषय हाताळला. ती एक दुर्दैवी प्रेमकथा होती. नायकाच्या हृदयभंगाचे व्यथित चित्रण करणाऱ्या पुस्तकानं त्याचा नावलौकिक वाढवला. तो एक स्थलांतरित अरेबिक कवी आणि समाजसुधारक म्हणून गणला गेला. अमित रिहाणी, मिखाईल नायनी यांच्या बरोबरीनं त्याला स्थान मिळालं. द सेवन आर्ट्स मॅगझिनच्या साहित्य मंडळाचा तो पहिला स्थलांतरित सदस्य बनला. खलीलच्या जीवनात लेखनाबरोबरच कलेलाही अनन्यसाधारण महत्व होते. त्याच्या न्यूयॉर्कमधील स्टुडिओमध्ये असलेलं द हर्मिटेज हे नितांत सुंदर पेंटिंग त्याच्या कलेवरील प्रेमाचं निदर्शक आहे. त्याच्या निवडक 20 पेंटिंग्स 20 ड्रॉइंग्समध्ये पुस्तक रूपानं प्रसिद्ध झाली. तेव्हा त्याची तुलना इंग्लिश कवी विल्यम ब्लेकशी केली गेली. खलील जिब्रान हा रोमॅन्टिक मुवमेंटमधील एक महत्वाचा कवी ज्यानं 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये अरेबिक साहित्य ढवळून काढलं. त्याच्या लिखाणावर 19व्या शतकाच्या उत्तरार्धातील युरोपियन नवतावादाचा प्रभाव होता. त्याचं प्रारंभिक साहित्य स्केचेस, लघुकथा, गद्य आणि पद्य कविता अमेरिकेतील अरेबिक वृत्तपत्रांमधून अतिशय सुलभ भाषेतून लिहिलं गेले. या साहित्यामधून विशेष करून सिरियन स्थलांतरितांचं आधुनिक जगातील अनुभव आणि त्यांच्या एकलेपणाचं चित्रण होतं. खलीलच्या कविता कठीण, दुर्बोध अशा पारंपरिक अरेबिक कवितांपेक्षा सुलभ, सुकर, पारदर्शी आणि अर्थपूर्ण होत्या. त्याची लेखनशैली ही त्याच्या भावभावना, मनोव्यापार आणि तत्कालीन समाजजीवनाचं प्रकटीकरण करणारी आहे. परकेपणा, दुजाभाव, सामाजिक, राजकीय, आर्थिक अस्थिरता, ग्रामीण सौंदर्याचा ऱ्हास, आधुनिक जगातील सुरक्षितता असे विषय हे खलीलच्या वाचकाच्या अनुभवाचे प्रतिध्वनीच होते. त्यामुळेच त्याचं प्रत्येक लिखाण वाचकांनी उचलून धरलं. त्याची स्तुती आणि अनुकरण करणारा लेखक वर्गच तयार झाला. पर्यायानं अरेबिक साहित्यिक नवतेमधलं त्याचं स्थान अढळ राहिलं. तुलनेनं जिब्रानचा इंग्लिश जगतातील लौकिक मिश्र स्वरूपाचा असल्याचं दिसतं. त्याच्या कलाकृतीला आणि साहित्याला प्रचंड प्रसिद्धी आणि लोकप्रियता लाभली, पण एवढा उत्साह त्याच्या समीक्षकांकडे दिसत नाही. तसंच द प्रॉफेटमधील त्याची आस्थापूर्ण ध्येयवादी अद्भुत रसानुसरण पद्धतीही समीक्षकांनी डावलली. अंतःकरणानं कवी आणि प्रज्ञेनं तत्वज्ञ असलेल्या या थोर साहित्यिकाला तत्कालीन समाजव्यवस्थेत खूपच अडचणींना तोंड द्यावं लागलं. एक श्रेष्ठ कलावंत, श्रेष्ठ तत्वज्ञ आणि लोकप्रिय असा विलक्षण योग खलीलच्या बाबतीत जुळून आला होता. त्याची द मॅडमन, सँड अँड द पोम, वॉन्डरर्स, गार्डन ऑफ द प्रॉफेट, टीयर्स अँड लाफ्टर, द अर्थ गॉड्स, द सिक्रेट्स ऑफ द हार्ट ही पुस्तकं त्याच्या कारकिर्दीत भर टाकणारी होती. खलीलच्या साहित्यामध्ये गद्यही आहे, पद्यही आहे. त्याचं गद्य सर्वत्र काव्यमय आहे, तर पद्याचं स्वरूप फ्रीव्हर्स आहे. खलील जिब्रान तो व्यक्तिवादी कवी आहे. त्याच्या वाङ्मयामधून गांजणूक, पिळवणूक, अत्याचार आणि छळवाद करणाऱ्या राजेशाहीचा धिक्कारच व्यक्त होतो, पण लोकशाहीचा स्पष्ट पुरस्कार जाणवत नाही. धनवंताचा विरोधक असला तरी समाजवादी नाही. तो संपत्तीला पापाची जन्मभूमी मानतो, तर दारिद्र्याविषयी चीड नाही पण सहानुभूती व्यक्त करतो. खलील अंधश्रद्धाळू, रूढीग्रस्त, लाचार, संपत्तीचे गोडवे गाणाऱ्या गलित गात्र लोकसमूहाची कीव करतो. त्याच्या साहित्यातून प्रेम, निसर्ग, ग्रामीण जनतेचा साधे

0: निर्भोळेपणा, वेदना, मृत्यू याविषयीचं आकर्षण दिसतं. नगरातील गर्दीपेक्षा जनशून्य निसर्ग त्याला भावतो. दुःखाविरुद्ध बंड करण्यापेक्षा दुःख भोगून व्यथेच्या अग्नीनं हृदय पवित्र करणं आणि पार्थिव देहाच्या बंधनामध्ये अडकलेला आत्मा जागृत करणं त्याला महत्वाचं वाटतं. खलीलचं वाङ्मय समजून घेताना या गोष्टी विचारात घेणं आवश्यक ठरतं, तरच त्याच्या प्रतीकात्मक लेखनातील आशय समजू शकतो. असा हा द्रष्टा लेखक, कवी, चित्रकार वयाच्या 48व्या वर्षी क्षय आणि फुफ्फुसाच्या विकारानं मरण पावला. द न्यूयॉर्क सननं यावर द प्रॉफेट इज डेड असं जाहीर केलं.
1: साहित्य पश्चिमा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया खलील जिब्रान यांच्या स्पिरिट रिबेलियस अर्थात बंडखोर आत्मे या अंतर्गत गुलबदन, नववधू, थडग्यांचा आक्रोश आणि काफीर खलील या कथांचा डॉ लीलावती पाटील यांनी करून दिलेला परिचय.
0: श्रोते हो, खलील जिब्रानच्या स्पिरिट रिबेलियस म्हणजेच बंडखोर आत्मे या ग्रंथाचा परामर्श घेणार आहोत. तर खलीलनं त्याच्या कोवळ्या वयात लिहिलेल्या गुलबदन, नववधू, थडग्यांचा आक्रोश आणि काफीर खलील या चार कथांचा समावेश की ज्यामुळं अरबी जनतेच्या मनात खलीलविषयी आत्मीयतेची, अभिमानाची भावना निर्माण झाली. या कथा म्हणजेच खलीलचा क्रांतिवाद, पीडित देशबांधांविषयी त्याला वाटणारा जिव्हाळा, राजकीय पारतंत्र्य, धार्मिक अंधश्रद्धा, सामाजिक रूढी, गुलामगिरी यांच्या दडपणाखाली दबून गेलेलं जनजीवन या कथांच्या रूपाने बंड करून उठलं. त्यामुळे प्रस्थापित राजसत्ता आणि धर्ममार्तंड यांनी हा ग्रंथ घातकी, क्रांतिकारक आणि तरुणांच्या मनात विष कालवणारा आहे असं जाहीर केलं. या कथांमधून त्यानं धर्मश्रद्धा, राजसत्ता यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला, जनजागृती केली आणि श्रद्धा, प्रेम आणि श्रम याच कोणत्याही व्यक्तीच्या जीवनप्रेरणा आहेत असं विशद केलं. यातील पहिली कथा आहे गुलबदन, जी प्रेमाच्या अत्यंतिक बंडखोरीचं चित्रण करते. गुलबदन ही 18 वर्षाची सुंदर मुलगी. तिचं लग्न तिच्यापेक्षा वयानं 22 वर्षांनी मोठा असलेल्या रशीद बेग नौमानशी झालंय. तो खूप प्रेमळ, चांगला आहे, तिच्यावर खूप प्रेम करतो, पण गुलबदनच्या हृदयात त्याच्याविषयी प्रीतीची भावनाच निर्माण होऊ शकत नाही. तिनं त्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्नही केला पण शक्यच नाही झालं. तर तिचं प्रेम एका गरीब सद्गुणी तरुणाशी जमलं आणि एक द्वंद्व सुरू झालं. प्रेमानं प्राप्त होणारी कृतार्थता मिळवावी की प्रेमाचा त्याग करून आपलं हृदय जड आणि बधीर बनवावं, यावेळेला खलीलनं क्रांतिकारी निर्णय दिला आणि तो म्हणतो जीवन विकासाच्या दृष्टीनं तिनं प्रेमाचा स्वीकार करावा. खरं तर रशीद बेग जुन्या श्रीमंत खानदानी घराण्यातला होता. परंपरागत आचार विचार पाळणं त्याला आवडे, पण तितकंच पाश्चात्य पोशाख परिधान करणंही त्याला आवडे. गुलबदनशी लग्न झाल्यानंतर त्यानं सारी सुख संपत्ती, त्याची प्रीतीभावना तिच्या पायाशी घातली. जिथं जिथं गुलबदनचं कौतुक होणार तिथं तिथं तो भारावून जाई, पण तिथंच चाललेली कुजबूज त्याला ऐकू येत नसावी. कोणी म्हणे ही रशीदबेगची बायको आहे का मुलगी. काही असो, रशीदबेग प्रीतीच्या हिंदोळ्यावर उंच उंच झोके घेत होतो, पण गुलबदन रडत खुडत जात होती. तिचं लग्न झालं तेव्हा तिच्या मनात अजून प्रीतीचा पहिला हुंकारही उठला नव्हता. फक्त छान छोक राहणं, कपडे दागिने यालाच ती सदाचार समजत होती. पण जेव्हा तिला समजलं की हे तिचं शरीर धर्ममंत्रांनी आणि बंधनांनी जखडलं आहे, ती शहारली. तिला समजू लागलं की स्त्रीचं शील आणि श्रेष्ठत्व हे पुरुषाच्या कुलीनतेवर, त्याच्या श्रेष्ठत्वावर किंवा त्याच्या दयेवर अवलंबून नाही. प्रेम ही ईश्वरी देणगी आहे आणि ते एका आत्म्याचं दुसऱ्या आत्म्याशी झालेलं मिलन आहे. ते मागून मिळत नाही तर अंतःकरणात स्फुरावं लागतं. गुलबदन रशीद बेगशी प्रेमाने वागण्याचा खूप प्रयत्न करते, पण तिला ते जमलं नाही. ती पश्चाताप दग्ध होते. रशीद बेगच्या प्रेमाची, आपलेपणाची साधी परतफेडही करू शकत नाही, यासाठी खूप आक्रोश करते

फिरते कुडते, पण एक दिवस तिच्या प्रेमाला तिचा साक्षात्कार झाला आणि ती एका गुणी फकीराच्या बद्दल तिच्या मनात प्रेम निर्माण झालं। तिनं त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला, पण तिला तेही जमलं नाही। एका बाजूला एक अमीर फकीर होता ज्याच्याविषयी तिला स्वर्गीय प्रेम प्राप्त झालं होतं, आणि एका बाजूला असा अमीर होता की जो भूतलावरील बंधनांनी तिच्याशी जखडला होता। गुलबदन आणि रशीद बेग यांचा विवाह म्हणजेच माणसांनी बनवलेलं घाणेरडं धर्मशास्त्र आणि हृदयातील पवित्र भावना यांची क्रूर लढाई होती। गुलबदन उठली, स्त्री जातीच्या मूर्खपणातून स्वतःला सोडवलं, तिच्या पंखांना गुलामीच्या आणि दुर्बलतेच्या पाशातून मुक्त केलं। ती प्रीतीच्या आणि स्वातंत्र्याच्या नंदनवनात विहारू लागली। रशीद बेग त्याची सारी संपत्ती, त्याचा नोकर चाकर, वैभव, प्रेम साऱ्याचा तिने क्षणात त्याग केला आणि एका गरीब पण सद्गुणी तरुणाच्या सहवासात आली। निश्चयानं ती म्हणते, त्या दोघांचे आत्मे प्रेम आणि मनोमिलन यांच्या धाग्यात गुंफले आहेत आणि हे भाग्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही। गुलबदनचा आत्मा प्रस्थापित समाज आणि रूढी यांच्या विरुद्ध बंड करतो। समाज तिला भ्रष्ट व्यभिचारिणी ठरवतो, पण खरं तर ती एक दुर्दशाग्रस्त स्त्री आहे आणि तिनं सत्याशी प्रामाणिक राहायचं ठरवलंय। नववधू या कथेमध्ये नववधू ही लग्नाच्या पहिल्याच दिवशी बंड करून उठते। तिची दिशाभूल करून तिचा विवाह दुसऱ्याच कोणा एका तरुणाशी करून दिला आहे। तिला त्या नवऱ्याविषयी कसल्याच भावना नाहीत। त्या दिवशी सारी मंडळी, पाहुणे, मित्र, परिवारातील लोक, मेजवानी, नाचगाणी हे करण्यात दंग आहेत, पण ही तिच्या प्रियकराच्या भेटीसाठी तळमळते आहे की जो या समारंभात आहे पण अलिप्त, एकाकी आणि उदासीन असा बसला आहे। नववधून एका मुलीला जवळ बोलावलं, प्रियकर सलीमला चिनार वृक्षाखाली येण्याचा निरोप देण्यास सांगितलं। त्याप्रमाणे सलीम चिनार वृक्षाकडे निघाला। नववधूही साऱ्यांच्या नजरा चुकवून हरिणीसारखी पळत सुटते, सलीमला भेटते, अश्रू भरल्या नेत्रांनी त्याची माफी मागते, कोठेतरी दोघेही पळून जाऊ असं सुचवते। तिची व्यथा, आशा निराशा, प्रेम आणि दुःख यांच्यात हेलकावे खाते। तरुण सलीम स्तब्ध आहे, त्याच्या हृदयात प्रेम आणि सदसद्विवेक यांचा घोर संग्राम चालू आहे। शेवटी त्याच्यातील माणुसकीनं त्याच्या विकारांवर विजय मिळवला आणि त्याने त्या तरुणीला झिडकारलं आणि परत नवऱ्याकडे जाण्यास सांगितलं। नववधू पार विस्कटून गेली। ती निग्रहाने म्हणते, मृत्यू देखील आपणास एकमेकांपासून दूर करू शकत नाही। शेवटी तिनं आपल्या कपड्यात लपलवलेला खंजीर काढला आणि तरुणाच्या छातीत खुपसला। क्षणार्धात तरुण कोसळला। शेजारी रक्ताळलेला खंजीर हातात घेऊन नववधू उभी। तरुणानं तिला जवळ बोलावलं, विशुद्ध प्रेमाची कबुली देत म्हणतो, जीवन हे मृत्यूपेक्षा दुबळं आहे आणि मृत्यू प्रेमापेक्षा कमजोर आहे। आतापर्यंत लग्नघरातील सारे तिथे जमले होते। नववधूनं तिच्या नवऱ्याची त्याच्या कपटाबद्दल निर्भत्सना करते आणि हसत मुखानं रक्ताळलेला खंजीर स्वतःच्या छातीत खुपसते। या कथेत ही खलीलनं विवाह या संस्थेचा आणि सामाजिक बंधनांचा फोलपणा दाखवलेला आहे। थडग्यांचा आक्रोश या कथेमध्ये आमिर, त्याची क्रूर राजसत्ता आणि गरीब हतभागी जनता यांचं चित्रण केलं आहे। आमिर न्यायासनावर न्यायनिवाड्यासाठी बसला आहे। गुन्हेगारांना त्याच्या समोर आणलं जातं। यातील पहिला गुन्हेगार आहे एक निर्भय स्वाभिमानी तरुण ज्याच्यावर अंमलदाराची हत्या केल्याचा आरोप आहे। निवाडा झाला आणि त्याला रात्रभर कोठडीत ठेवून सकाळी त्याचं मुंडकं छाटून प्रेत शहराबाहेर गिधाडांसाठी फेकण्यात यावं असं सांगण्यात आलं। दुसरा कैदी आहे एक नाजूक सुंदर तरुणी, ती लज्जित आणि दुःखी आहे। तिच्यावरचा आरोप व्यभिचार केल्याचा आहे आणि शिक्षा म्हणून तिला रात्रभर काट्याच्या अंथरुणावर झोपण्याची आणि सकाळी संगसार करण्याची, म्हणजेच जमिनीत कमरेपर्यंत तिला पुरायचं आणि वर दगडांनी मरेपर्यंत ठेचायचं अशी शिक्षा देण्यात आली। तिसरा कैदी एक मध्यमवयीन मरतुकडा माणूस आहे। तो निराशा, विनाश आणि दारिद्र्याने पिचून गेलेला आहे। त्याला शिक्षा दिली की रात्रभर कोठडीत ठेवा आणि सकाळी रेशीम धाग्यांनी बांधून झाडाला लोंबकळत ठेवा की जेणेकरून त्याची बोटं सडून कुजून पडतील। असे तीनही जीव

मृत्यूच्या जबड्यात ढकलले गेले. आंधळ्या कायद्याने त्यांना पायदळी तुडवलं, कारण ते गरीब होते, दुर्बल होते. एकाने दुसऱ्याचा खून केला म्हणून तो खुनी ठरला, पण अमीरानं खुनी माणसाचा खून केला तर तो न्यायाचा पुतळा ठरला. चर्चमधील साहित्याचं अपहरण केलं म्हणून तो चोर ठरतो, पण अमीरानं त्याच्या जीवनाचं अपहरण केलं तर तो विद्वान ठरतो. स्त्रीनं पतीशी अप्रामाणिक केला म्हणून ती व्यभिचारिणी झाली. या तिघांनाही शिक्षा देणारा अमीर सर्वात मोठा गुन्हेगार आहे, पण तोच न्याय असा डांगोरा पिटला जातो. असा प्रचंड विरोधाभास राज आणि न्यायसत्तेत दिसून येतो. प्रत्यक्षात ते तीनही गुन्हेगार निर्दोष आहेत, कारण पहिला खुनी अंमलदाराचा खून करतो कारण त्याने त्याच्या भावी पत्नीला अंमलदाराच्या पाशवी नजरेपासून वाचवलं होतं आणि त्यावेळी झालेल्या झटापटीत अंमलदार मेला होता. दुसऱ्या घटनेमध्ये एका मुलीचं लग्न बळजबरीने दुसऱ्याच मुलाशी लावून दिलं जातं.

त्याच्या भावी पत्नीला अंमलदाराच्या पाशवी नजरेपासून वाचवलं होतं आणि त्यावेळी झालेल्या झटापटीत अंमलदार मेला होता. दुसऱ्या घटनेमध्ये एका मुलीचं लग्न बळजबरीने दुसऱ्याच मुलाशी लावून दिलं जातं आणि जेव्हा तिचा प्रियकर गावात परततो आणि त्याने तिची भेट घेतली हे तिच्या नवऱ्याने पाहिलं आणि त्याने क्षणात पत्नीला व्यभिचारिणी ठरवलं आणि इथं तो तरुण त्या स्त्रीचं दफन करण्यासाठी येतो. तो म्हणतो, आंधळा कायदा आणि नीच रूढी फक्त स्त्रीच्याच मागे हात धुवून लागतात, पण पुरुषाला सारं माफ असतं. त्यानंतर काही वेळानं एक मरतुकडी स्त्री त्या मरतुकड्या पुरुषाच्या प्रेताजवळ येते, दातांनी रेशीम दोरी तोडते, दोन थडग्यामध्ये जागा करून तिथं त्याचं दफन करते. याचा गुन्हा काय होता तर तरुणपणी ज्या चर्चची शेत जमीन निढळाच्या घामानी पिकवली पण रोगग्रस्त जर्जर झाल्यावर पादऱ्यांनी त्याला हाकललं आणि कुठंच काम नाही म्हणून शेवटी आपणच पिकवलेल्या धान्यातलं काही धान्य त्याच्या उपाशी लेकरा बाळांसाठी आणताना तो पकडला गेला. पण त्याच्यावर सोन्याची भांडी चोरल्याचा आरोप ठेवण्यात आला. या सर्व हकीकती ऐकून कथाकार विषण्ण झाला. त्याला फक्त ऐकू येतो प्रत्येक थडग्या थडग्यातून आक्रोश आणि आक्रोश, कारण ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा प्रचार करत असल्याचं दाखवत राजा आणि पादरी निरपराध प्रामाणिक लोकांवर जुलूम आणि अत्याचारच करत होते. शेवटच्या काफिर खलील या कथेमध्ये लेबेनॉन मधील एका खेड्यातील शेख अब्बास नावाच्या धनाढ्य माणसानं सामान्य शेतकरी आणि गरीब जनतेवर केलेल्या अन्यायाचं जळजळीत चित्रण आहे. ते सारे हातवागी शेख अब्बासच्या जमिनीत कसत असतात, त्याच्या जमिनीवर झोपड्या बांधून राहत असतात, वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या त्याचं देणं फेडत दारिद्र्यात खितपत राहतात आणि त्याच्या दयेला पात्र होण्यासाठी धडपडतात. अशाच एका हिमवृष्टी आणि प्रलय काळाच्या वादळी रात्री 20-22 वर्षाचा एक तरुण जीवनातील स्वर्ग मानल्या गेलेल्या शेख अब्बासच्या गावी निघाला आहे. तो अत्यंत कृश तहान भुकेनं हैराण आणि पडत उठत प्रवास करतो आहे, कारण त्याला वाटत असतं याच भयान रात्रीतून उद्याची सुवर्णमय तेजोमय पहाट होणार आहे. चालत चालत एका घराजवळ येतो. कोणाच्या तरी कनन्याच्या आवाजानं जाग होऊन त्या घरातील आई आणि मुलगी कंदील घेऊन शोधत बाहेर येतात तर हा तरुण दृष्टीस पडतो. त्याला मायेनं त्यांनी घरी नेलं, त्याची काळजी घेतली, खाऊ पिऊ घातलं, गरम कपडे दिले, त्याला मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढलं, त्यानं पुनश्चः जीवनाचं दर्शन घेतलं. मानवी हातानेच त्याला दुर्दशेत ढकललं होतं आणि आता मानवी हातानेच त्याला पराकाष्ठेच्या निर्दयतेतून वाचवलं होतं. तो तरुण कोण होता तर पादरीच्या मठातून हाकलून देण्यात आलेला बंडखोर काफीर. त्याच्या सर्व संवेदना जागृत होत्या. तो कानांनी ऐकणारा, डोळ्यांनी पाहणारा आणि स्वतःच्या विचारांवर दृढ निश्चय ठेवून बोलणारा ज्वलंत बंडखोर होता. जेव्हा तो लहान होता तेव्हा मठाच्या गाई राखत होता, खूप काम करत होता. इतरत्र काम करण्यास त्याला मनाई होती. त्यानं बायबल वाचलं होतं, त्याचा अर्थ समजून घेतला होता आणि जीवनातील सत्य समजून घेतलं होतं आणि हे सौंदर्य त्याला त्यामध्ये मिळालं होतं. तो प्रकाशमान झाला आणि त्याला प्रश्न पडू लागले. मठातील पादऱ्यांना त्यानं विचारलं, ज्या भाकरीमध्ये सामान्य जनतेच्या डोळ्यातील अश्रू आणि निढळाचा घाम मिसळला आहे अशा भाकरीवर आपण आपला उदरनिर्वाह का चालवतो? रिकाम टेकडे राहून ऐषाराम का राहतो? गरीबाचा प्रतिनिधी म्हणून घेता पण प्रत्यक्षात बायबलची तत्व पायदळी का तुडवता? त्यानं सुचवलं, मठातील जमीन शेतकऱ्यांमध्ये वाटून त्यांची सुधारणा करू, त्यांना समाज शिक्षण देऊ. पण पादऱ्यांना ते पटलं नाही. त्याला बदमाश काफीर म्हणून हेटाळलं, हाकलून लावलं आणि तो म्हणतो, वादळ आणि बर्फ फुलांचा नाश करतात पण त्यांचं बीज नष्ट करणं त्यांना कधी शक्य होत नाही. असा हा बंडखोर काफीर त्याच्या सहकाऱ्यांना जनतेला म्हणतो, सदसद बुद्धीने वागा, आपल्या इच्छेप्रमाणे प्रामाणिक राहा. हळूहळू सामान्य जनता आपल्या हक्काबाबत जागृत होते आहे. बंडानं हातपाय पसरले होते, पहाटेची चाहूल लागत होती. काफीर खलील त्यांना काबाड कष्ट, प्रेम, शांती, विश्वास आणि आंतरिक सुखशांतीचे धडे देत असतो. आता तेथील शेतकरी मुक्त झाला आहे.

0: आनंदानं कष्ट करून लेकरांना खाऊ पिऊ घालतो आहे. अशा रीतीनं धर्मसत्ता आणि राजसत्ता यांनी काफीर ठरवलेला खलील प्रामाणिक आणि अंतरात्म्यापासून जनतेचं प्रबोधन करून त्यांचा देवदूत बनला आहे. धन्यवाद.
1: साहित्य पश्चिमा या कार्यक्रमामध्ये लेखक कवी चित्रकार खलील जिब्रान यांच्या साहित्याचा डॉ लीलावती पाटील यांनी करून दिलेला परिचय आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात खलील जिब्रान यांच्या आणखी काही साहित्याच्या परिचयासह. तोपर्यंत ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला.

0: साहित्य पश्चिमा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, ठीक 10 वाजता तुमच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपकी पसंद आपण ऐकणार आहोत.
1: अरे वा, खूप दिवसांनी.
2: हो यार. अच्छा, ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो, तेच 60 रुपये.
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
1: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
2: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
5: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: वाडीला आलात तर भेट द्याच. गोड गोड फॅशन साठी सांगली कोल्हापुरातून नावारूपाला येणाऱ्या गोंडस बेबी अँड किड्स शॉप शिरोळला.
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
2: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
1: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
1: फोन 940-440-8000.
3: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 10 वाजलेत. आता श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपकी पसंत.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपकी पसंद या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातल्या आनंद बक्षी यांच्या रचनेनं आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. संगीत आहे जतीन ललित यांचं, आवाज आहे लता मंगेशकर आणि कुमार सानू यांचा. आणि या चित्रपटाच्या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत चांदणी चौक सांगलीचे सक्षम श्रेणी चव्हाण, ज्योती अजित चव्हाण, लताताई राजाराम चव्हाण, हर्षवर्धन पाटील, रोहिणी पाटील, मेघना पाटील, संजना पाटील. याच गीतासाठी पसंती कळवलेले श्रोते देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास पाटील, नारायणी पाटील, तुकाराम पाटील, सोन्याची शिरोलीचे श्रोते, संगीता बाजीराव ढेरे, शाहूनगर परितेचे श्रोते, श्रेया सोनाली.

रणजित बारड, दीपक तोडकर, बारडवाडी तालुका राधानगरीचे श्रोते चंदू कुलकर्णी, हेमलता सी आर कुलकर्णी, याचबरोबर याच गीतासाठी पसंती कळवलेले श्रोते आहेत तेजस, प्रतिज्ञा, वैशाली आणि दत्ता चौगुले, राहणार दोनवडे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूरचे श्रोते. तेव्हा ऐकूया या सगळ्यांच्या पसंतीचं दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातलं हे गीत.

आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 10:07 आणि 40 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, या कार्यक्रमात आता आपण दिल तो पागल है या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि उदित नारायण यांचा आवाज ऐकणार आहोत. रचना आहे आनंद बक्षी यांची, संगीत उत्तम सिंग यांचं. गीतासाठी पसंती कळवली आहे मैत्री श्रोता संघ, सुरेश रामू साबळे, वसंत तुकाराम डावरे, रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, मेघा सुभाष सातवेकर, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, लता तानाजी निकम, प्रतीक्षा ऋषिकेश पाटील, उमाजी आणि धनश्री, अनिल पाटील, बजरंग आणि नंदाताई श्रीपती कुंभार, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूरचे श्रोते. याच गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत रिअल लिस्नर्स ग्रुप जत जिल्हा सांगली, अल्ताफ हुसेन, सैफुल्ला सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख. आणि याच गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत गणेश परेट, अनिल परीट चंदूरचे श्रोते, कृतिका प्रशांत बन्ने, मुक्काम पोस्ट शिर्टी तालुका शिरोळचे श्रोते.

0: श्रोते हो, आज सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात जरूर ऐका दिग्दर्शक अभिनेते गुरुदत्त यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्यावर आधारित गाणी। तेव्हा जरूर ऐका आजचा विशेष गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ॲपवर।
1: आपकी पसंत श्रोत्यांच्या पत्र पसंतीवर आधारित कार्यक्रम आपण ऐकत आहात। आता त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाच्या पसंतीचं गीत आपण ऐकणार आहोत। प्रेषक आहेत श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्ती, भूषण, नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, रघुनाथ भोईटे, हसूर दुमाला, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूरचे श्रोते कार्तिक, अर्पित, अनुराधा काशिंदे, मुक्कामपोस्ट कंदलगावचे श्रोते ओंकार, माधुरी आणि सतीश कोथमिरे, राधानगरीचे श्रोते चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, राजू मिठारी दुकानदार, रवी ग्रुप चंदूरचे श्रोते। या सर्वांनी परदेस या चित्रपटातल्या गीतासाठी पसंती कळवली आहे। आवाजही कुमार सानू यांचा, रचना आनंद बक्षी यांची, संगीत आहे नदीम श्रवण यांचं।

श्रोते हो, आता आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये भावेश्वरी श्रोता संघाच्या पसंतीचं गीत आपण ऐकणार आहोत. सेनापती कापशीहून पसंती कळवणारे हे श्रोते आहेत ऋषिकेश, पौर्णिमा, तेज, सुवर्णा, बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण, ज्योती काळबेरे, त्याचबरोबर आकाशवाणी श्रोता संघ.

संतोष सोनार, नरेंद्र दंडगव्हाळ, रवींद्र सोनार, सन्नी मुन्नी, बंडूदादा, बहादूरपूर, रथचौक जिल्हा जळगावचे श्रोते, याच गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत उस्मान शेख फौजी, सायरा बानो, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाकिर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमरन शेख, सानिया शकील पठाण, जिल्हा नांदेडचे श्रोते, त्यांच्या पसंतीचं हे गीत आहे मैंने प्यार किया चित्रपटातला आवाज लता मंगेशकर यांचा, रचना असद भोपाळी यांची आणि संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

श्रोते हो आपकी पसंद या कार्यक्रमात आता शेवटी धूमधडाका या ग्रुपच्या रसिक श्रोत्यांच्या पसंतीचं गीत आपण ऐकणार आहोत. सुधीर लोले, मालुताई, अनिल कुंभार, समीक्षा, अथर्व, चंगू, मंगू, अविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक इचलकरंजीचे श्रोते. याच गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत शिवानी कांबळे, निगडी पुणे, दीपाली, अमोल, सुला, एकनाथ डी कांबळे, मौजे सांगाव, तालुका कागलचे श्रोते. आणि याच गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत सुयोग आणि सुरेश कुलकर्णी, एसपी म्हैसाळकर, विद्यानगर कवठे महांकाळचे श्रोते. या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत आहे जो जिता वही सिकंदर या चित्रपटातलं. रचना मजरू सुलतानपुरी यांची, संगीत जतीन ललित यांचं आणि आवाज आहे उदित नारायण आणि साधना सरगम यांचा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10:33 झाली आहेत. श्रोते, होता राष्ट्रीय टपाल दिनानिमित्त समन्वित रूपक प्रसारित करत आहोत.
2: श्रोते हो, राष्ट्रीय टपाल दिनानिमित्त ऐकूया समन्वित रूपक पोस्टमन नात्यांचा संदेशवाहक. लेखन बळीराम वाघ यांचं. पात्र परिचय मंदा वैजयंती नांदगावकर, रेखा स्मिता नामदे, सविता अनुप्रिता भाले, सागर नयन पवार, शरद अनिल नरवडे. चला तर ऐकूया समन्वित रूपक पोस्टमन नात्यांचा संदेशवाहक.
3: डाकिया डाक लाया, डाकिया डाक लाया.
4: मंदा,
5: काय ग?
4: अगं चहा घे.
5: हो हो घेते ना.
4: किती वेळ झाला कप हातात धरून बसलीस?
5: घेते ग, पण ना तुझ्या हातचा चहा प्यायला मिळाला की पोस्ट ऑफिसच्या कॅन्टीनची आठवणच येत नाही.
6: कॅन्टीनचा चहा इतका वाईट नव्हता.
5: तुम्ही पुरुष लोकांना चहा आणि जेवण यात फरकच कळत नाही.
2: खरंच किती दिवसांनी आपण सगळे असे निवांत बसलोय ना.
7: निवांत? मी आलोय म्हणजे आता निवांतपणा संपला.
5: हे मात्र खरं.
7: काय ना, मी 40 झालोय खरा, पण अजून माझ्या बॅगेत वय ठेवायला जागा नाही ना.
4: तुझ्या बॅगेत वय नसेल पण गप्पा मात्र भरपूर असतील.
7: काय करणार, माझं तोंड म्हणजे रजिस्टर्ड पोस्ट ऑफिस आहे ना ताई. एकदा सुरू झालं की पोहोचल्याशिवाय थांबतच नाही.
2: सविताताई, हे तुझं जुनं कपाट अजून असंच आहे का ग?
4: हो ग, जुने फोटो, कागद, काही आठवणी.
2: अरे वा, ए हा फोटो बघा ना
7: ताई. हा फोटो इतकं जुना आहे की पोस्टने पाठवला असतं तर पुरातन वस्तू म्हणून परत आला असता.
5: अरे हे काय, पत्र?
4: हो, माझ्या वडिलांचं. मी नोकरीला नवीन लागले होते, पहिल्यांदा घरापासून दूर गेले होते. एक दिवस पोस्टमन माझ्यासाठी पत्र घेऊन आला. लिफाफ्यावर माझं नाव होतं. मी पत्र उघडलं. बाबांनी लिहिलं होतं, काळजी करू नकोस, मन लावून काम कर, वेळेवर जेव, एवढंच.
2: एवढंच?
4: हो, पण त्या चार ओळींमध्ये माझं घर होतं, आई होती, बाबा होते आणि माझी काळजी होती.
6: काही पत्र शब्दांनी छोटी असतात पण मनाने फार मोठी.
7: आज आपण मोबाईलवर कितीतरी मेसेज करतो पण कधी कधी दोन शब्दही पुरतात ना. काळजी घे.
5: अगदी खरंय. वा सागर, आज फारच तत्वज्ञान सुरू आहे.
7: काय करणार, 40 काहीतरी फायदा झाला पाहिजे ना.
2: अगदी बरोबर. पण खरंच आपण किती पत्र पोहोचवली असतील की नाही आतापर्यंत?
6: मोजली असती तर आकडा मोठा झाला असता.
4: आणि त्या प्रत्येक पत्रामागे एक वेगळी कहाणी होती.
6: एक मनी ऑर्डर मला अजून आठवते. एक कामगार शहरात काम करायचा, महिन्याचे पैसे

0: पैसे गावाकडे पाठवायचा. मी पैसे घेऊन त्याच्या घरी गेलो. घरात बायको आणि दोन मुलं. मी पैसे दिले. मुलगा म्हणाला,
1: काय म्हणाला?
0: आई आता माझी फी भरशील? मुलगी म्हणाली, आई माझी नवीन चप्पल? आई दोघाकडे पाहून म्हणाली, दोघांचंही होईल. त्या क्षणी जाणवलं, ती मनी ऑर्डर फक्त पैशाची नव्हती, त्यात त्या वडिलांची जबाबदारी होती, मुलाचं शिक्षण होतं आणि घराची काळजी होती.
2: दादा, म्हणूनच आपल्या बॅगेत असलेल्या प्रत्येक वस्तूची किंमत ना तिच्या कागदावर किंवा रकमेवर ठरत नाही.
1: हो, कधी एखादं पत्र लाख मोलाचं असतं, नाही का? चला आता सागरचा किस्सा.
2: हो, माझ्याकडं काय आता ही पोतडी जी आहे ती किस्सांनीच भरलेली आहे म्हणा.
1: तर
2: काय झालं होतं, एकदा मला एका गावात पत्र द्यायचं होतं आणि मी खूप वेळ बघितलं या पत्रावर जो आपण पत्ता बघतो ना तो काय आहे वगैरे.
1: अच्छा, काय होता?
2: त्याच्यावर असं लिहिलं होतं, गणपतीच्या मंदिराच्या मागे मोठे चिंचेचे झाड जवळ तिसरं घर. मी म्हणलं, अरे हा काय पत्ता आहे का देवा? पण मी आपल्या गेलो म्हणलं जाऊया, पहिलं काय सापडतंय ते बघूया.
1: अच्छा, गाव छोट असेल म्हणून असेल तसा पत्ता तो.
2: हो, पण म्हणलं पहिलं काय शोधायचं, चिंचेचं झाड का गणपतीचं मंदिर? पण नशीब बरोबर होत त्यावेळेस,
1: गणपतीचं मंदिर पण
2: हा आणि चिंचेचं झाड पण आणि तीन तीन घर असेल कदाचित. मग मी गेलो तर मला पहिलं मंदिर सापडलं.
1: वा,
2: अरे वा, म्हणजे निम्मा मार्ग आलेला आहे.
1: चला, गणपती प्रसन्न झालेला आहे.
2: मग त्याच्यानंतर चिंचेचे झाडही दिसलं. म्हणलं चला, म्हणजे आता 50% काम झालंय. पण बघतो तर काय, तीन घर, पुढून तिसरं का मागून तिसरं. मी म्हणलं आता काही खरं नाही.
3: मग दोन्ही शोधलेस का?
2: नाही, मग काय झालं, तिथं मी बघितलं तर एक आजी होत्या. त्यांना विचारलं, म्हणलं आजी हे अमुक व्यक्तीचं घर कुठलं? त्या म्हणाले, मला काय माहिती दादा. मग तिथे एक दुसरे आजोबा होते. मला वाटलं ते आजोबा तरी सांगतील, यांना विचारून बघाव, ऊन पण होतं भरपूर. मी म्हणलं, आजोबा हे घर माहिती का? ते तर एवढे मिश्किल. ते काय म्हणायचे का? मला माहिती पण मी सांगणार नाही. काय माहिती? ते म्हणे, हा तू पोस्टमन आहे ना, मग शोध किस होता.
3: बरोबर आहे त्यांचं.
2: मग म्हणलं आता काय की आपल्याला शोधणं गरजेचं होतं.
0: मग सापडलं घर.
2: हो, मग पोस्टमन घर न शोधता कसा काय जाईल बरं.
1: अगदी बरोबर.
2: मग एका छोट्या मुलानी ना मला विचारलं की काका तुम्ही आमच्याच घरी आलात ना? मी म्हणलं, कदाचित हेच घर दिसतंय बरं का, आपल्याला ह्याच घरी बोलवलंय म्हणजे हेच घर असणार आहे. त्या दिवशी मला एक गोष्ट नक्की कळाली आणि ती गोष्ट म्हणजे अशी की गुगल मॅप असो किंवा नसो, गावातली मुलं हीच खरी पोस्टमनची नेव्हिगेशन सिस्टीम बरं का.
1: अगदी बरोबर.
2: पण काय झालं ना, त्या कामात मला असा एक प्रसंग आला की जो मला अजूनही विसरता येत नाही.
3: तो कोणता?
2: एक वृद्ध गृहस्थ होते आणि त्यांचा मुलगा दूर परदेशात होता. एक दिवस त्याचं पत्र आलं होतं. मी ते पत्र त्या आजोबांना दिलं. आजोबांनी हातात पत्र पण घेतलं, पण ते असे शांत होते. मला, मी म्हणलं आता पत्र दिलंय, माणसाला उत्सुकता असते ना काय लिहिलंय काय लिहिलंय वाचण्याची. पण त्यांनी काही पत्रच उघडलं नाही.
3: का?
2: ते म्हणाले, बाळा हे पत्र तूच वाचून दाखव ना. मग मी ते पत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं, बाबा माझी काळजी करू नका, मी सुखरूप आहे. इतकं वाचलं तर त्या आजोबांनी लगेच माझा हात धरला आणि म्हणाले, बस आता पुढचं मी उद्या वाचेल.
1: का बरं?
2: मला पण तोच प्रश्न पडला. मम्मी म्हणले की ठीक आहे, पण का बरं उद्या? ते म्हणाले की माझा मुलगा सुखरूप आहे ना, एवढं मला कळलं ना, आज एवढाच आनंद पुरेसा. त्या दिवशी जाणवलं की आपण फक्त पत्र पोहोचवतो, पण कधी कधी त्या पत्रासोबत आपण कोणाला तरी जगण्याची ताकदही पोहोचवत असतो.
1: अगदी.
2: रेखाताई, तुझा काय अनुभव होता का?
3: आहे ना, माझ्याकडे पण खूप छान अनुभव आहे. मलाही एक प्रसंग आठवतो. ते जे पत्र होतं ना ते एका जवानाचं होतं आणि ते पत्र त्याच्या आईला द्यायचं होतं. आईनं पत्र घेतलं आणि आई मला म्हणाली, तूच वाचून दाखव म्हणे.

0: मग मी वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं, आई मी सुखरूप आहे. ती लगेच म्हणाली, बस थांब आता. ती म्हणाली, माझा मुलगा सुखरूप आहे हे कळलं ना, आता बाकीचं मी स्वतः वाचून घेईन. म्हणजे त्यांना वाचता येत होतं, पण त्यांना फक्त तेवढं ऐकून घ्यायचं होतं माझ्याकडे.
1: म्हणजे सुखरूप आहे याच्यातच त्यांचं समाधान झालं.
2: कसं आहे ना, जवानाचं पत्र आलं की कधी कधी आईला ही पण भीती असू शकते की त्या पत्रात न जाणो काय लिहिलेलं असणार,
0: काय बातमी
2: आहे, ते मी कशी वाचू. माझ्या मुलाची जी सुखरूपता कळली तर हेच माझ्यासाठी खूप आहे, नाही का.
0: तसंच त्यांचं काहीच घडलं.
3: कधी कधी दोन शब्दांचं पत्र संपूर्ण आयुष्याला आधार देत.
1: काय ना सविताताई, माझ्या वडिलांचा खूप चांगला अनुभव होता लहानपणाचा. म्हणजे 70s च्या दशकातली गोष्ट होती. माझे वडील आहे ना मामाच्या गावाला शाळेला होते, तर त्यांच्या आईचं म्हणजे माझ्या आजीचं ना वडिलांवर खूप प्रेम होतं. आणि वडिलांना कसं की घरचं जेवण आवडायचं म्हणून वडील एक दिवशी गुपचूप आहे ना आमच्या आजोबांना ना सांगता घरी निघून आले.
2: अच्छा.
1: घरी निघून आल्यानंतर आजोबा शेतातून ज्या संध्याकाळी बघितलं तर वडील समोर माझे, असा आजोबांना राग आला की हा आलाच कसा शाळा सोडून. मग आजी म्हणाली, जाऊ द्या बा, मुलगा आलाय जेवण करेल उद्या जाईन. वडील म्हणे, नाही मी 2-3 दिवस राहणार वगैरे. आजोबा म्हणे, ते काही लाड चालणार नाही, उद्या सकाळी तुला 4 वाजता जावं लागेल. आजी म्हणे, सकाळ सकाळ 4 वाजता कसं काय जायचं वगैरे. तर आजोबा म्हणाले, तू काही काळजी करू नको, मी बघतो काहीतरी गावामध्ये. आजकाल आपल्याला पोस्टमन पोस्ट वुमन असं म्हणतात ना, त्यावेळेस त्यांना टपाल्या म्हणायचे, टपाल पोहोचवणारा.
2: अच्छा.
1: हा, तर मग आजोबांनी काय केलं, गावातला एक टपाल्या होता त्याला सांगितलं, मुलगा आलाय असं असं आहे, त्याला पोहोचवायचंय वगैरे. तो म्हणे, काही काळजी करू नको, तुझ्या मुलाला मी सकाळी 4 वाजता घेऊन जाईन, त्याला फक्त तयार करून ठेव. घरी आले आजोबा, आजोबा वडिलांना म्हणाले, याला सकाळी 4 वाजता तयार करून ठेव. वडिलांना असं वाटलं की उगाच आलो मी, एक तर थंडीचे दिवस, सकाळी 3:30 वाजता उठून आंघोळ वगैरे करून वडील एकदम तयार. त्या टपल्याने काय केलं माहितीये, वडिलांना घेतलं, तो 20 किलोमीटर चालत गेला.
2: बापरे.
1: वडिलांना तसंच नेलं,
2: तेवढं पायी चालायला.
1: हा, त्याच्यानंतर 20 किलोमीटर वर गेल्यानंतर मग तिथे दुसरा टपाल्या आला. यांनी काही त्याची पत्र जी होती ती दिली आणि माझे वडील पार्सल म्हणून त्या टपाल्याला नेलं.
0: म्हणजे त्यांच्यासोबत पुढे
1: त्यांच्यासोबत पुढे 10 किलोमीटर.
2: अरे बाप.
1: आणि मग वडील, दुपारची शाळा होती, दुपारच्या शाळेत वडील पोहोचले. हा, म्हणजे टपाल्याला त्यावेळेस हे पण काम करावं लागेल. म्हणजे खरंच टपाल्या त्यावेळेस नात्यांचा संदेश वाहक हा होता.
3: शरद, तुझा तो पावसाचा प्रसंग सांग ना.
4: हो, सांगतो. एकदा डोंगराच्या पलीकडच्या गावात टपाल घेऊन गेलो. दुपारी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला.
2: कसा गेलास तू?
4: सांगतो. रस्ता बंद, नदीला पाणी, परत येणं शक्य नव्हतं.
1: अरे बापरे.
4: ज्या घरात पत्र द्यायचं होतं तिथं पोहोचलो.
3: पोहोचलास एवढं करून?
4: हो, पत्र दिलं. घरचे म्हणाले, आता परत कसे जाणार? मी म्हटलं, जाईल. ते म्हणाले, रस्ता बंद आहे.
2: म्हणजे पोस्टमनला त्या दिवशी होम डिलिव्हरी मिळाली तर.
4: त्या रात्री त्यांनी मला घरी ठेवून घेतलं.
1: म्हणजे मुक्कामच झाला तर?
4: हो, भाकरी पिठलं खायला दिलं. त्यांच्या मुलाचं पत्र होत. पत्रात लिहिलं होतं, दिवाळीत घरी येण्याचा प्रयत्न करतो. वृद्ध वडिलांनी पत्र छातीशी धरलं. माझ्याकडे पाहून म्हणाले, तुम्ही आलात म्हणून आज माझ्या मुलाची बातमी आली. त्या रात्री मला जाणवलं, पाऊस मला थांबवत होता पण कुणाची तरी वाट पाहणं मला पुढे घेऊन गेलं.
1: तुम्हाला सांगू का, मला एक असा खूप छान प्रसंग आठवतो. बघा, 2-3 वर्षांपूर्वी काम करत होतो आपलं आणि एक मुलगा आला तिथे. तो मुलगा म्हणे, काका मला एका ठिकाणी जायचं आहे, मी नवीन आहे या भागात, पण आता हे घर शोधू कसं. तर मी त्याला म्हणलं, बघू बरं पत्ता कोणता आहे. तर तो पत्ता बघितला तर पत्ता जो आहे तर तो जिथं मी पत्र देतो ज्या भागात त्याच भागातला होता.
2: अच्छा.
1: मग मी त्या मुलाला म्हटलं, आता तू कसा जाणार वगैरे. तर तो म्हणे, मी काय गाडी वगैरे काय आणली नाहीये. त्याला म्हणलं, थोड्या वेळ थांब,

0: मी आता 11 वाजता पत्र घेत असतो, तर तुला त्या भागात घेऊन जातो. मग तो मुलगा म्हणे की ठीक आहे काका मी थांबतो. मग तो मुलगा थांबला थोडा वेळ, मी पत्र वगैरे घेतली सर्व, आपली बॅग वगैरे ठेवली, तो मुलगा मस्तपैकी गाडीवर बसला मागे. मी त्याला त्या घरी सोडलं, तो म्हणे थँक यू काका. तर मी त्याला म्हणलं पण तू असा आला कसं ना इकडे, की पोस्ट ऑफिसमध्ये तुझं कामच नव्हतं, तुला तो पत्ता शोधायचा होता. तर तो काय म्हणे माझ्या आईने सांगितलं होतं की जर तू कधी जरी चुकलास ना तर शेजारच्या पोस्ट ऑफिसमध्ये जायचं जवळच्या,
1: अरे
0: तो माणूस तुला घरी नेऊन सोडेल.
1: किती छान.
0: म्हणजे पोस्ट ऑफिसचा असं पण उपयोग होतो.
1: रस्ता सापडत नसला तर पोस्टमनला विचारा,
2: मी सांगती रस्ते. बरोबर आहे.
0: रेखाताई तुझा छान किस्सा असेल ना.
1: अरे सागर आता तुला किस्से काय सांगू, आजकाल तर पत्र किती कमी झालंय हे आपण सगळे बघतोच की नाही. मोबाईल मेसेज ईमेल व्हिडिओ कॉल यामुळे आपलं कामच किती कमी झालंय.
3: हो ना. आणि आता तर पोस्टमनच्या आधी नोटिफिकेशन येत.
0: आणि नोटिफिकेशन आलं की पहिला प्रश्न कोणाचा मेसेज असेल, आणि मग दुसरा प्रश्न तर सर्वांनाच माहिती आहे
1: रिप्लाय
0: का नाही केला.
4: माध्यम बदललं पण माणसाला आजही कुणीतरी आपली आठवण काढावी असंच वाटतं.
5: पूर्वी पत्राची वाट पाहायचे, आता मेसेजची भावना मात्र तीच आहे.
3: अरे हो, आपण एवढ्या वेळापासून बोलतोय पण आजचा दिवस कशासाठी हेच नाही सांगितलं नाही का.
0: हो अरे आजचा दिवस तर खास आहे ना.
1: आज आहे
0: टपाल दिन.
5: टपाल दिन म्हणजे फक्त पोस्टमनचा दिवस नाही, तो त्या प्रत्येकाचा दिवस आहे ज्यानं कधीतरी एखाद्या पत्राची वाट बघितलेली आहे.
3: त्या आईचा, त्या जवानाच्या आईचा,
4: त्या वडिलांचा
0: आणि त्या पोस्टमनचा, जो ऊन पाऊस चिखल काहीही असो टपाल मात्र पोहोचवत राहतो. पोस्टमन फक्त टपाल घेऊन जात नाही, तो कुणाचं प्रेम घेऊन जातो,
3: कुणाची आठवण,
0: कुणाची आशा,
3: कुणाची काळजी.
1: तो फक्त पत्ता शोधत नाही, माणूस शोधतो.
4: तो फक्त लिफाफा देत नाही,
0: तो संदेश देतो.
3: आणि कधी कधी एक छोटस पत्र संपूर्ण घराचा दिवसच बदलून टाकत.
5: म्हणूनच
1: पोस्टमन
6: नात्यांचा संदेश वाहक.
3: काळ बदलला, संवादाची माध्यम बदलली, पण माणसाला माणसाशी जोडण्याची गरज आजही तितकीच आहे.
5: एका पत्रात प्रेम असतं
1: आणि एका पोस्टमनच्या पावलांमध्ये कुणाचं तरी सुखदुःख घेऊन जाण्याची जबाबदारी असते.
0: टपाल दिनाच्या निमित्ताने या नात्यांच्या संदेश वाहकांना मनपूर्वक सलाम.

0: राष्ट्रीय टपाल दिनानिमित्त समन्वित रूपक पोस्टमन नात्यांचा संदेश वाहक आताच आपण ऐकलं. लेखन बळीराम वाघ, सहभाग वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे, अनुप्रिता भाले, नयन पवार आणि अनिल नरवडे यांचा. निवेदन आणि निर्मिती सहाय्य स्मिता नामदे यांचं. सादर करते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: राष्ट्रीय टपाल दिनानिमित्त समन्वित रूपक आपण ऐकलं आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोत्यांना 11 वाजता गात रहे मेरा दिल गुरुदत्त स्मृती दिनानिमित्त विशेष कार्यक्रम अवश्य ऐका. आणि श्रोते हो आता आशा भोसले यांच्या आवाजात नितीन आखवे यांची रचना, श्रीधर फडके यांचं संगीत.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपण दुष्काळाची परिस्थिती अनुभवतो आहोत, मग अशा परिस्थितीत आपल्या पशुधनासाठी पुरेसा आणि पौष्टिक चारा कसा उपलब्ध करून द्यायचा, चाऱ्याची बचत, योग्य नियोजन, जनावरांचं आरोग्य यासाठी काय काळजी घ्यायची, या विषयावरती पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अजय दुर्गे यांच्याशी थेट संवाद साधा. दुष्काळातील पशु चारा नियोजन याविषयी आपले प्रश्न थेट विचारा मंगळवारी 13 ऑक्टोबरला सकाळी 11 ते 12 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2652-624. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2652-624.
1: श्रोतेहो, आज सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात जरूर ऐका दिग्दर्शक अभिनेते गुरुदत्त यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्यावर आधारित गाणी. तेव्हा जरूर ऐका आजचा विशेष गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: श्रोते हो, सोमवारी 12 ऑक्टोबरला सकाळी 10:30 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका डॉक्टर चंद्रहास कापडी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
3: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोते हो, दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 याविषयी कृषी उपसंचालक नंदकुमार माने यांच्याशी मधुरा पुजारी यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकाल. आणि त्यानंतर बोल कायद्याचे या मालिकेत अॅडव्होकेट वर्षा जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन. आता सकाळचे ठीक 11 वाजलेत. विशेष गाता रहे मेरा दिल प्रसारित करत आहोत.

0: श्रोते हो, ऐकूया दिग्दर्शक आणि अभिनेते गुरुदत्त यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम गाता रही मेरा दिल। लेखन सतीश कुलकर्णी, सादर करते प्रवीण चिपळूणकर।
1: भारतीय चित्रपट सृष्टीतील एक अष्टपैलू, संवेदनशील अभिजात दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता। भारतीय चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ आपल्या अनोख्या दिग्दर्शनानं आणि अभिनयानं अजरामर करणाऱ्या एका महान कलावंताचा म्हणजेच गुरुदत्त यांचा आज स्मृतिदिन।
2: गुरुदत्ताचा जन्म 9 जुलै 1925 रोजी झाला। ज्या दिवशी त्याचा जन्म झाला तो वार होता गुरुवार, म्हणून त्याचं नाव ठेवलं गुरुदत्त। लहानपणापासूनच त्याला संगीत, वाचन, चित्रपट, नृत्य अशा विविध विषयांची आवड होती। गुरुदत्ताची फिल्म करिअर कशी सुरू झाली माहितीये? 1945 साली लखाराणी नावाचा एक चित्रपट आला होता। दिग्दर्शक होते विश्राम बेडेकर। या चित्रपटात त्यानं सहाय्यक नृत्य दिग्दर्शक, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुद्धा काम केलं होतं आणि त्याच्या अभिनयाची सुरुवात याच चित्रपटापासून झाली। काय असेल ही भूमिका? कोणीतरी त्याला पकडतं आणि बांधून त्याला मारतं। कोणतेही संवाद त्यात नव्हते। पण याच गुरुदत्तने नंतरच्या काळात अभिनयाची घातलेली भूल आजही रसिकांच्या मनावर कायम आहे। पण या चित्रपटामुळे एक फायदा मात्र गुरुदत्ताला झाला, मी सुद्धा एखादा चित्रपट दिग्दर्शित करू शकतो हा आत्मविश्वास त्याच्या मनात निर्माण झाला।
1: 1946 साली हम एक है या नावाचा एक चित्रपट आला होता। त्याचा नायक होता देवानंद आणि गुरुदत्त नृत्य दिग्दर्शक। दोघांची मैत्री इतकी घट्ट झाली की दोघांनी एकमेकांना वचन दिलं। देवानंद म्हणाला, जेव्हा मी निर्माता होईन तेव्हा तुला मी दिग्दर्शन करण्यासाठी

0: चित्रपट देईन. आणि गुरुदत्तनं वचन दिलं, जेव्हा मी दिग्दर्शक होईन तेव्हा मी तुला नायक म्हणून घेईन.
1: 1949 साली आपला मोठा भाऊ चेतन आनंद बरोबर त्यानं नवकेतन फिल्म्स नावाची कंपनी काढली. या कंपनीचा पहिला चित्रपट होता बाजी. वचन दिल्याप्रमाणे देवानंदने गुरुदत्तला दिग्दर्शक म्हणून घेतले. बाजी हा गुरुदत्तचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट. पण या चित्रपटामुळे त्याच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा एक घटना घडली. कोणती ते आपण नंतर पाहू, पण त्याआधी आपण गाणं ऐकू. तकदीर से बिगडी हुई तकदीर बना ले.
0: गीत साहिल लुधियानवी आणि संगीत सचिन देव बर्मन आणि गायिका अंदाज करा सांगते.

0: रसिको, एक दिवस सचिनदानी फेमस स्टुडिओमध्ये या गाण्याचं रेकॉर्डिंग गीता रॉय या गायिकेच्या आवाजात करायचं ठरवलं. रेकॉर्डिंगच्या दिवशी गीता रॉय आपल्या आलिशान गाडीतून उतरली. गुरुदत्त तिच्या स्वागतासाठी गेला आणि बंगालीत म्हणाला, मी तुम्हाला रेकॉर्डिंगच्या ठिकाणी घेऊन जातो. गीता गुरुदत्तला ओळखत नव्हती आणि ते स्वाभाविक होतं, कारण गुरुदत्त अजूनही एवढा प्रसिद्ध झाला नव्हता. गीता रॉय सचिनदांना भेटली आणि विचारलं, त्या बंगाली तरुणाचं नाव काय? सचिनदा हसले आणि त्यांनी सांगितलं, तो बंगाली नाही, त्याचं नाव आहे गुरुदत्त. या चित्रपटाचा तो डायरेक्टर आहे. याच गीता रॉयशी त्यानं नंतर प्रेम विवाह केला आणि तीच नंतर गीता दत्त झाली. तिनंच गायलेलं हे गाणं तदबीर से बिगडी हुई तकदीर बनाले.
1: 1952 साली गुरुदत्तनं आणखी एक चित्रपट दिग्दर्शित केला. त्या चित्रपटाचं नाव होतं जाल. जालचा नायक होता देवानंद. देवानंदला भूमिका देऊन गुरुदत्तनं सुद्धा आपला शब्द पाळला. देवानंदचा अभिनय चांगला होता.

पण त्याच्या भूमिकेत एक स्टाईल होती. गुरुदत्तला वाटायचं त्यानं वास्तववादी काम करावं आणि त्यातून एक कल्पना बाहेर आली. ती म्हणजे गुरुदत्तनं स्वतःच चित्रपटात भूमिका करावी. भविष्यात गुरुदत्तनं नायक म्हणून अनेक चित्रपटात काम केलं आहे. याला जाल चित्रपटच कारणीभूत ठरला. तर ऐकूया जाल चित्रपटातील ये रात ये चांदनी फिर कहा हे गीत. गायक हेमंत कुमार, संगीत सचिन देव वर्मन आणि गीतकार साहिर लुधियानवी.

चित्रपट दिग्दर्शित करताना गुरुदत्तच्या मनात स्वतःच्या कल्पना तयार असायच्या. त्याला निर्मात्याचा हस्तक्षेप सहन होत नसे म्हणून त्यानं एक दिवस स्वतःची कंपनी काढायचं ठरवलं. हरिदर्शन कौर आणि गुरुदत्त या दोघांनी मिळून हरिदर्शन गुरुदत्त फिल्म्स नावाची कंपनी काढली. या कंपनीने बाज नावाचा चित्रपट काढला. दिग्दर्शक अर्थातच गुरुदत्त होता, पण चित्रपट मात्र सपशेल आपटला. गुरुदत्तवर चहोबाजूने टीका होऊ लागली आणि हरिदर्शनने आपली भागीदारी काढून घेतली. पण गुरुदत्त खचला नाही. त्यानं गुरुदत्त फिल्म्स म्हणून स्वतःची संस्था काढली आणि या संस्थेचा पहिला चित्रपट होता आरपार. आरपारचा नायक असणार होता स्वतः गुरुदत्त. पण काही शॉर्टचं चित्रीकरण झालं आणि आपला निर्णय त्याला बदलावासा वाटला. त्याला वाटू लागलं की ही भूमिका त्याच्या मनासारखी होत नाही. म्हणून काय केलं असेल रसिक हो त्यानं, तो शम्मी कपूरकडे गेला आणि त्याला ही भूमिका करण्यासाठी सांगितलं. शम्मीनं काही दृश्य बघितली आणि त्यानं गुरुदत्तला या भूमिकेसाठी तोच कसा आहे योग्य म्हणून सांगितलं. आरपार चित्रपट सुपरहिट झाला. ऐकूया या चित्रपटातलं एक गाणं, बाबूजी धीरे चलना. गायिका गीता दत्त, गीतकार मजरूह सुलतानपुरी.

आरपार चित्रपट सुपरहिट झाल्यावर गुरुदत्त दुसऱ्या चित्रपटाच्या तयारीला लागला। तो चित्रपट सुद्धा गुन्हेगारी जगताशी संबंधित होता। गुरुदत्तचे मित्र आणि पटकथा लेखक अब्रार अल्वी यांना हे खटकत होतं। अब्रार अल्वी हे सृजनशील लेखक होते। एका ठराविक चाकोरीतून कथा लिहिण्यापेक्षा वेगवेगळे विषय हाताळायला पाहिजेत असं त्यांना वाटायचं। गुरुदत्त त्यांना म्हणाला, तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण एखादं कथानक आहे का तुझ्याकडं? अब्रार यांनी क्षणभर विचार केला आणि कॉलेजमध्ये लिहिलेलं एक नाटक त्यांना आठवलं। त्या नाटकाचं नाव होतं मॉडर्न मॅरेज। प्रेम करण्याजोगी लाघवी पण थोडीशी वावळट अशी एक युवती। आपण लग्न केलं तरच वारसा हक्कानं आपल्याला संपत्ती मिळेल असं तिला समजतं आणि म्हणून ती लग्न करते। गुरुदत्तला हे कथानक आवडलं आणि अब्रार अल्वींनी त्यावर पटकथा संवाद लिहिले आणि एक हलका फुलका चित्रपट तयार झाला। या चित्रपटाचं नाव होतं मिस्टर अँड मिसेस 55। ऐकूया या चित्रपटातील जाने कहा मेरा जिगर गया जी हे गीत। गायक मोहम्मद रफी, गीता दत्त, संगीत ओपी नय्यर आणि गीत मजरूह सुलतानपुरी।

रसिको, गुरुदत्तच्या स्वभावाचं एक वैशिष्ट्य होतं, एक चित्रपट झाला की दुसऱ्या चित्रपटाच्या तो लगेच माग लागायचा. मिस्टर अँड मिसेस 55 झाल्यावर दुसरा एक गंभीर विषय त्याच्या डोक्यात घोळत होता, पण तो चित्रपट करायला उशीर लागणार होता. एक दिवस दक्षिणेतल्या वितरकाने त्याला फोन करून सांगितलं, मिसियम नावाचा एक चित्रपट हैदराबादमध्ये धमाल करतोय, त्याचा हिंदी रिमेक केला तर खूप चालेल. गुरुदत्ता हैदराबादला गेला, पण इथे योगायोगाने एक घटना घडली. वितरकाच्या ऑफिसमध्ये बसलेले असताना गुरुदत्ताची नजर सहज खिडकीच्या बाहेर गेली. त्यावेळी गाडीतून एक तरुणी उतरताना दिसली. तिच्या भोवती अनेक लोकांचा गराडा पडला होता. गुरुदत्ताने वितरकाला विचारले, कोण आहे ही तरुणी? वितरक म्हणाला, रोजालू मराई या तेलुगू चित्रपटात या तरुणीने एक नृत्य केले, ते सध्या खूप गाजतंय. त्या तरुणीचं नाव काय होतं माहितीये तुम्हाला? वैदा रेमान. नंतरच्या काळात इतकी प्रसिद्ध अभिनेत्री होईल असं कोणाला वाटलंच नाही, इतकी त्यावेळेला ती साधी होती. मिसी अम्माचा रिमेक त्यावेळी होऊ शकणार नव्हता, पण दुसरा चित्रपट काढायचा विचार गुरुदत्तला स्वस्थ बसू देत नव्हता. हैदराबादहून परत आल्यावर नवीन चित्रपट आकार घेऊ लागला. मॅन विथ माय फेस या इंग्लिश चित्रपटावर आधारित हा नवीन चित्रपट होता. त्या चित्रपटाचं नाव होतं CID. या चित्रपटात एक व्हॅम्पची भूमिका होती. त्यावेळी गुरुदत्तला वैदा रेमानची आठवण आली आणि ही भूमिका वैदाला मिळाली. वैदा रेमानचा हा पहिला चित्रपट. गाणं कोणतं होतं? कही पे निगाहे कही पे निशाना. गीतकार मजरूह सुलतानपुरी, गायिका शमशाद बेगम आणि संगीत OP नय्यर.

गुरुदत्तचे आतापर्यंतचे सर्व चित्रपट हे व्यावसायिक होते. गुन्हेगारी जगत, दोन प्रेयसी, त्यातील एकावर प्रेम, दुसरीशी जवळीक. पण यानंतर गुरुदत्तच्या चित्रपटांना कलात्मक आणि काव्यात्मक उंची होती. त्याची सुरुवात झाली 1957 साली प्यासा या चित्रपटानं. प्यासा हा चित्रपट गुरुदत्तनं त्याच्या संघर्षाच्या काळात लिहिलेल्या कथेवर आधारित आहे. त्या कथेचं नाव होतं कश्मकश. प्यासाचा नायक कवी मनाचा, ऐहिक गोष्टीत न रमणारा असा आहे. या भूमिकेवर गुरुदत्तच्या वडिलांच्या व्यक्तिमत्वाची छाप होती. त्याचे वडील सुद्धा कवी मनाचे होते. चित्रपटाचं सुरुवातीचं नाव होतं प्यास. पण कवीच्या प्रतिभेची तहान कधी भागत नाही, म्हणून चित्रपटाचं नाव ठेवलं प्यासा. ऐकूया या चित्रपटातील एक गाणं. गायक हेमंत कुमार, संगीत सचिन देव बर्मन आणि गीतकार साहिर लुधियानवी.

0: रसिक हो, प्यासा या चित्रपटातल्या गाण्यांनी इतिहास घडवला होता. यातील प्रत्येक गाण्याच्या बाबतीत काही ना काहीतरी किस्सा आहे. चित्रपट रिलीज होण्याच्या आधी गुरुदत्ताने त्याचा ट्रायल शो केला होता. काही वेळ प्यासा चित्रपट डोळ्यापुढे आणा. चित्रपटाचा नायक विजय मरतो, त्यावेळी साहिरजींनी एक गाणं लिहिलं होतं. गाण्याचे बोल होते, रुत फिरे पर दिन हमारे फिर ना फिरे. साहिरने हे गाणं उत्तमच लिहिलं होतं. सच्चंदांनी संगीतही उत्तम दिलं होतं, पण वहीदा रेहमाननी सांगितलं चित्रपटात हे गाणं अनावश्यक आहे, कारण विजय गेल्यावर हे गाणं आहे, त्यामुळे सहानुभूती विजयला मिळायला पाहिजे. पण गाणं चित्रपटात त्याची प्रेयसी जेव्हा म्हणते तेव्हा सहानुभूती तिला मिळते. गुरुदत्तला हे पटलं आणि त्यानं गाणं काढून टाकलं. आता दुसरा किस्सा आपण जे ऐकलं त्याबाबत आहे. जाने वो कैसे हे गाणं या चित्रपटात नव्हतं. प्यासामध्ये एक प्रसंग आहे. विजय कॉलेजमधल्या आपल्या प्रेयसीला भेटतो तेव्हा ती आता घोष बाबूंची पत्नी झालेली असते. घोष बाबूंच्याकडे विजय नोकरी करत असतो. म्हणजे एकेकाळची प्रेयसी आता विजयची मालकीण झालेली असते. चित्रपटाचा ट्रायल शो जेव्हा चालला होता तेव्हा साहिरजी तिथे हजर होते. पण हा प्रसंग पाहत असताना का कुणास ठोक त्यांना तो अपूर्ण वाटला. त्या रात्री त्यांना एक गाणं सुचलं. गुरुदत्त सुरुवातीला हे गाणं बघायलाही तयार नव्हता, हातात कागद घेत नव्हता, कारण चित्रपट लांबत होता, बजेट वाढत होतं. पण गाणं साहिरनं लिहिलेलं जेव्हा त्यानं बघितलं तेव्हा कोणतीही तडजोड न करता त्यांनी हे चित्रपटात गाणं घेतलं. हे गाणं म्हणजे आत्ता आपण ऐकलेलं जाने वो कैसे. गंमत बघा, जे गाणं चित्रपटात होतं ते गाणं गुरुदत्तनं काढून टाकलं आणि जे नव्हतं ते गाणं त्यानं चित्रपटांमध्ये घेतलं. या चित्रपटानं इतिहास घडवला.
1: श्रोते हो, गुरुदत्तच्या आणखी एका चित्रपटाबद्दल बोललं जात नाही. तो चित्रपट होता गौरी. हा चित्रपट अर्धवट राहिला आणि नंतर आलाच नाही. चित्रपटाची नायिका होती गीता दत्त. पण गौरीच्या सेटवर गुरुदत्त आणि गीता दत्त यांचे वाद झाले. कारण साधं होतं. वहीदा रेहमानमुळे गीता दत्त संशयी झाली होती. त्यातच दोघांच्या संबंधातील ताण वाढला. वाद इतका मोठा होता की गीता दत्तनं काम करण्यास नकार दिला. शेवटी हा चित्रपट आलाच नाही.
0: सुरुवातीच्या काळात दोघेही एकमेकांच्यावर प्रेम करायचे, पण नंतरच्या काळात प्रेमात संशय, मत्सर या गोष्टींनी प्रवेश केला होता. जेव्हा त्या दोघांचं लग्न झालं त्यावेळी गीता दत्त टॉपर होती आणि गुरुदत्तचा संघर्ष सुरू होता. पण नंतरच्या काळात ती संसारी स्त्री झाली आणि गुरुदत्त टॉपवर गेला. कळत न कळत दोघांची स्वप्ने धुळीला मिळाली होती. याच गीता दत्तचं आपण एक गाणं ऐकूया, मेरा सुंदर सपना बीत गया. चित्रपट होता दो भाई, गीत राजा मेहंदी अली खान आणि संगीत सचिन दा आणि गायिका गीता दत्त.

गुरुदत्तचा आणखी एक अप्रतिम चित्रपट म्हणजे कागज के फूल. कागज के फूलचा नायक होता स्वतः गुरुदत्त. या चित्रपटाची कथा म्हणजे सुरेश सिन्हा नावाचा दिग्दर्शक जो टॉपवर आहे त्याच्या आयुष्यात एक शांती नावाची तरुणी येते. तिला तो अभिनेत्री म्हणून घडवतो. पण सुरेश सिन्हाची प्रतिभा वितरक ओळखू शकत नाहीत. त्याची अधोगती सुरू होते. काही अभ्यासक म्हणतात हा चित्रपट म्हणजे गुरुदत्तची आत्मकथा होती. सचिनदांनी त्याला सांगितलं होतं हा चित्रपट म्हणजे तुझी आत्मकथा आहे, तू करू नकोस. गुरुदत्तला त्यावेळी राग आला होता. पण सचिनदा म्हणाले होते ते बरोबर होतं, कारण चित्रपट सपशेल आपटला. पण या चित्रपटातल्या गाण्यांनी मात्र काव्यात्मक उंची गाठली होती. ऐकूया या चित्रपटातील एक गाणं, वक्त ने किया क्या हसी सितम. गीतकार कैफी आजमी, गायिका गीता दत्त आणि संगीत सचिन देव बर्मन.

कागज के फूल पडल्यावर गुरुदत्तला तोटा झाला. लोकांना द्यायला पैसे नव्हते आणि जो गुरुदत्त स्वतः चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करायचा त्याच्यावर आता दुसऱ्या बॅनरच्या चित्रपटात काम करण्याशिवाय इलाज राहिला नाही. भरोसा, भोराणी, सांद्र सवेरा अशा अनेक चित्रपटात त्यानं काम केलं. त्यानं दिग्दर्शित केलेल्या अजून चित्रपटांच्यावर बोलण्याआधी सांद्र सवेरा चित्रपटातलं आपण गाणं ऐकूया. अजूनही ना आये बालमा, रसिक हो. हे गाणं गायक मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं होतं. ऐकूया ते गाणं. संगीत शंकर जयकिशन आणि गीत हसरत जयपुरी.

श्रोते हो, कागद के फूल पडल्यावर गुरुदत्तच्या मित्रांनी म्हणजेच जॉनी वॉकर रेहमान यांनी गुरुदत्तला सांगितलं, तू निराश होऊ नकोस, आम्ही तुला उदास बघू शकत नाही, तुझ्याजवळ जे स्क्रिप्ट आहे ते बाहेर काढ. जॉनीला माहीत होतं गुरुदत्तकडे एक स्क्रिप्ट तयार आहे, पण तरीही त्यावर चित्रपट काढायचा त्याला धीर होत नव्हता, कारण कागद के फूल पडल्यावर त्याचा आत्मविश्वास गेला होता. जॉनीनं सांगितलं, मी सादिक बाबूशी बोलतो, तू फक्त काम कर. सादिक बाबू म्हणजेच दिग्दर्शक एम सादिक. गुरुदत्तनं माणसं कशी जोडली होती बघा, लोक पडत्या काळात सोडून जातात, पण इथं गुरुदत्तच्या मागे त्याचे मित्र उभे होते. गुरुदत्तचा नवीन चित्रपट शौकत रिझवी या लेखकाच्या कथेवर आधारित होता. दिग्दर्शक असणार होते सादिक आणि संगीतकार म्हणून त्यांना नौशाद साहेबांना घ्यायचं होतं, पण त्यांचं मानधन परवडणारं नव्हतं म्हणून त्यानं रवीला संगीतकार म्हणून घेतलं. तो चित्रपट होता चौधवी का चांद. ऐकूया या चित्रपटातील चौधवी का चांद हो हे गाणं. गायक रफी, गीतकार शकील बदायुनी आणि संगीत रवी.

14वी का चांद चित्रपट चांगला चालला. गुरुदत्ताचा आत्मविश्वास वाढला आणि अजून एक चित्रपट त्यानं काढायचं ठरवलं. तो चित्रपट म्हणजे साहब बीबी और गुलाम. साहब बीबी और गुलामचे दिग्दर्शन पहिल्यांदा गुरुदत्ताने सत्येन बोस नितीन बोस यांच्याकडे द्यायचं ठरवलं. कारण या चित्रपटाला बंगालची पार्श्वभूमी आहे. पण त्यांना हा निर्णय बदलला आणि चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांना अब्रार अल्विना दिलं. बंगाल संस्कृती, तेथील जमीनदार या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांना अब्रार अल्विना कलकत्त्याला पाठवलं. या चित्रपटात प्रमुख भूमिका होती छोटी भाऊ. ही भूमिका सुद्धा पहिल्यांदा वय

रिमानला करायची होती बरं का. पण छोट्या भाऊचे जे प्रौढ व्यक्तिमत्व आहे त्याला साजेशी वैदा दिसत नव्हती, म्हणून ते नाव मागं पडलं आणि वैदाला जाबाची हलकी बुलकी भूमिका दिली. या भूमिकेला ती योग्य होती असं नाही, पण गुरुदत्त आणि वैदा रमान यांच्यात एक नातं तयार झालं होतं, त्यामुळे तिला नाकारणं शक्य नव्हतं. गुरुदत्तने भूमिका केली भूतनाथची, पण ही भूमिका सुद्धा पहिल्यांदा शशी कपूरला देण्यात आली होती. पण शशी कपूर सुरुवातीच्या मीटिंगला वेळाने आला. जर पहिल्यांदाच इतक्या उशीर होत असेल तर नंतर काय, म्हणून शशी कपूरचा विचारच झाला नाही. विश्वजितच्या नावाचा सुद्धा विचार झाला होता, पण शेवटी गुरुदत्तने स्वतःच ती भूमिका केली. या चित्रपटातलं एक आपण गाणं ऐकूया, भवरा बडा नादान है. गीतकार शकील बदायुनी, संगीत हेमंत कुमार आणि गायिका आशा भोसले.

प्रतिभावंत दिग्दर्शक म्हणून गुरुदत्तची ख्याती होती, पण त्याचं वैयक्तिक आयुष्य मात्र उद्ध्वस्त झालं होतं. कधीतरी हे जीवनच नको हे विचार सुद्धा त्याच्या मनात येत असायचे. तरी सुद्धा नवीन चित्रपट काढायचा ध्यास कमी होत नव्हता. बहारे फिर भी आएंगी नावाचा चित्रपट 1966 साली आला होता. या चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून शाहिद लतीफचं नाव आहे, पण प्रत्यक्षात सर्व दिग्दर्शन केलं होतं गुरुदत्तनं. 10-12 रील शूट केल्यावर त्याला वाटलं हा चित्रपट चालणार नाही. त्याची मनस्थिती देखील चांगली नव्हती. एका रात्री गुरुदत्त आणि अब्रार अल्वी एका दृश्यावर चर्चा करत होते, पण एक विचित्र योगायोग त्या दिवशी होता. बहारे फिर भी आएंगी चित्रपटात एक सीन आहे. चित्रपटाची नायिका ज्याच्यावर प्रेम करत असते तो तिच्या धाकट्या बहिणीचा प्रियकर असतो. नायिकेच्या मनात एकटेपणाची भावना येते आणि शेवटी ती आत्महत्या

0: बाहरे फिर भी आएंगे चित्रपटात एक सीन आहे. चित्रपटाची नायिका ज्याच्यावर प्रेम करत असते तो तिच्या धाकट्या बहिणीचा प्रियकर असतो. नायिकेच्या मनात एकटेपणाची भावना येते आणि शेवटी ती आत्महत्येचा निर्णय घेते.
1: पण रसिको, ही चर्चा जेव्हा सुरू होती तेव्हा गुरुदत्त गीता दत्तला सारखा फोन करत होता. आपल्या मुलीची सारखी आठवण गुरुदत्तला येत होती. आपल्या मुलीला त्याला भेटायचं होतं पण गीता दत्त त्याला प्रतिसाद देत नव्हती. एकीकडे गुरुदत्त अस्वस्थ होते तर दुसरीकडे आभ्रा रालवी त्यांना संहिता वाचून दाखवत होते. पण गुरुदत्त अचानक त्यांना म्हणाले, आय वुड लाईक टू रिटायर इफ यू डोंट माइंड. रात्र अस्वस्थपणे गेली. पण सकाळी गीता दत्त गुरुदत्तला सारखा फोन करत होती. नोकर सांगत होता, साहेब उशिरा झोपलेत, अजून उठले नाहीत. पण बराच वेळ झाला तरी जेव्हा गुरुदत्तने दरवाजा उघडला नाही त्यावेळी तो दरवाजा फोडला. त्या रात्री गुरुदत्तने आत्महत्या केली होती. तो दिवस होता 10 ऑक्टोबर 1964. या दिवशी हा महान कलाकार आपल्या सगळ्यांना सोडून गेला. या चित्रपटातलं आता आपण गाणं ऐकूया, आपके हसीन रुख. गायक मोहम्मद रफी, संगीत ओपी नय्यर आणि गीतकार अंजाम.

श्रोते हो, आत्ताच आपण दिग्दर्शक आणि अभिनेते गुरुदत्त यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम ऐकलात, गाता रहे मेरा दिल। लेखन सतीश कुलकर्णी आणि या कार्यक्रमाचे सादर करते होते प्रवीण शिप।

0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपण दुष्काळाची परिस्थिती अनुभवतो आहोत. मग अशा परिस्थितीत आपल्या पशुधनासाठी पुरेसा आणि पौष्टिक चारा कसा उपलब्ध करून द्यायचा, चाऱ्याची बचत, योग्य नियोजन, जनावरांचं आरोग्य यासाठी काय काळजी घ्यायची, या विषयावरती पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अजय दुर्गे यांच्याशी थेट संवाद साधा. दुष्काळातील पशु चारा नियोजन याविषयी आपले प्रश्न थेट विचारा मंगळवारी 13 ऑक्टोबरला सकाळी 11 ते 12 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2652-624. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2652-624.
0: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. दुपारी 1 वाजल्यापासून विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल आणि 12 वाजता आमच्या सख्यांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. तेव्हा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या आजच्या प्रसारणासाठी मी अमृता दैनी तुमचा निरोप घेते. नमस्कार.

0: सगळ्यांचं मंगल करणारी नारायणी या देवीचं स्तवन वरदा उद्यापासून आपण करणार आहोत.
1: हो.
0: नवरात्र बसतंय आणि आपल्याला माहितीये की या 9 दिवसांमध्ये या देवीचं पृथ्वी तलावर वास्तव्य असतं अशी एक भावना आपल्या सगळ्यांची आहे.
1: आणि या शारदीय नवरात्रामध्ये देवीची केलेली उपासना फलद्रूप होत असते, सगळ्यांचाच मंगल करणारी असते अशी भावना भक्तांची असते, नाही का?
0: बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे आता या देवीचं स्तवन होईल, उपास काही जण

0: करतात. पण वरदा, मंगल भाव ही इच्छा प्रत्येकाची असते आणि त्या इच्छेनुसार मंगल घडतच. पण त्याही पलीकडे जाऊन जर काही अमंगल घडत असेल तर त्याला चाप लावण्याचं सामर्थ्य सुद्धा आपल्यामध्ये असायला हवं.
1: मंगल घडू शकतं याची जाणीव, त्याचा उद्घोष आपल्याला या 9 दिवसात देवीच्या उपासनेतून घडत असतो.
0: म्हणजे ज्या देवीची आपण उपासना करतो ही देवी तिनं महिषासुराचं मर्दन केलं म्हणजे असुरी शक्तीचा नाश केला, ती तसा नाश करणारी आहे हे आपल्याला माहितीये. हा महिषासूर जो होता तो भारभूत झालेला होता राक्षस कुळातला आणि उच्छात मांडलेला हा राक्षस होता आणि त्याचं मर्दन करणारी, त्याला यमसदनाला पाठवणारी अशी ही पराक्रमी देवता आहे.
1: बरोबर. आणि साहजिकच तिची उपासना करताना आपल्या क्षमता वाढाव्यात अशीच आपण तयारी केली पाहिजे, हो ना?
0: बरोबर आहे. म्हणजे ना संत तुकाराम महाराज म्हणतात की नाही, रात्रंदिनाम हा युद्धाचा प्रसंग. आपल्याला हे सगळं आजूबाजूला दिसतच आहे, तर अशा वेळी या देवीचा आदर्श समोर ठेवून सगळ्यांचा मंगल होईल या भावनेनं जर उपासना करायची असेल तर आपल्या उपासना पद्धतीचा सुद्धा आपण विचार करायला हवा.
1: आज अज्ञान अंधकार याविरुद्ध लढायचं असेल तर आपल्याला ज्ञानाची कास धरायला हवी, अनारोग्याशी लढण्यासाठी आरोग्यपूर्ण सवयी लावून घ्यायला हव्यात.
0: हे तर अगदी गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला माहितीये की आपली जी जीवनशैली आहे ती जीवनशैली अनेक आजारांना आमंत्रण देणारी आहे, त्यामुळं ती दूर करता आली तर आपण प्रयत्न करायला हवा. म्हणजे आरोग्यपूर्ण आयुष्य जीवन आपल्या सगळ्यांना मिळेल.
1: श्रोते हो, गेल्या काही दिवसातल्या घटना बघितल्या तर स्त्री शक्तीवर प्रहार झालाय आणि त्याचाही प्रतिकार आपण करायला हवा. हे सगळं केलं तरच मंगल होईल आणि फक्त प्रार्थना नाही तर जाणीवपूर्वक सार्थपणे कृती करायला हवी आणि त्यासाठी क्षमताही आपल्या अंगी बाळगायला हव्यात.
0: अगदी. उद्यापासूनच आता हा अश्विन महिना सुरू होत आहे. परत आणखीन एक महत्वाचं म्हणजे हा जो अश्विन महिना असतो हा परतीच्या मान्सूनचा महिना, परतीच्या मान्सूनचा काळ म्हणून आपण त्याच्याकडे बघतो.
1: बरोबर.
0: पण या वर्षीची जी काही आपल्या आजूबाजूला परिस्थिती दिसतीये, दुष्काळाचं सावट आपल्यावर आहे म्हणून त्याचाही विचार करायला हवा आणि आपल्या जीवनशैलीमध्ये त्याही दृष्टीनं काही बदल करता येत आहेत का हे बघायला हवं.
1: उन्हाळा सुद्धा खूप जाणवतोय तर पाणी आपण जपून वापरूयात आणि पाणी वापरण्याची जी साक्षरता आहे तर त्याचाही आपण अवलंब करूया आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये.
0: अगदी गरजेची गोष्ट आहे ती आता.
1: याशिवाय आरोग्यपूर्ण जीवनशैली आणि सकारात्मकतेचाही विचार करूया, त्याचाही अवलंब करूया.

0: आणि मैत्रिणीनो, यानंतर आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात ऐकूया नंदकुमार माने यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार. भारत हा कृषीप्रधान देश आहे आपण नेहमी म्हणतो जाणतो, आणि मुख्य व्यवसाय शेती असणाऱ्या आपल्या देशात अनेकदा महिला ज्या शेतात काम करतात, राबतात, त्यांच्या कामाकडे काहीसं दुर्लक्ष होतं. शेती आणि शेतीपूरक व्यवसाय त्यात काम करणारा हा महिला वर्ग आजही मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या कामाचं मोल व्हावं आणि या महिला शेतकरी सक्षम व्हाव्यात म्हणूनच शासनाच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्याचविषयी आज आपण अधिक जाणून घेणार आहोत आणि याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी कृषी उपसंचालक श्रीयुत नंदकुमार माने आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार.
2: धन्यवाद मॅडम.
1: आता जसं मी उल्लेख केला की महिला शेतकरी आपल्याला दिसत असतात, म्हणजे त्या शेतात राबत असतात, काम करत असतात, तर या महाराष्ट्रातल्या ज्या महिला शेतकरी आहेत त्यांचं सक्षमीकरण व्हावं म्हणून अधिनियम हा जो झालेला आहे तो काय आहे?
2: 2026 हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती जागतिक महिला शेतकरी वर्ष साजरं करण्याचं निश्चित केलेलं आहे. त्याच अनुसरून महाराष्ट्र राज्याने देखील अत्यंत महत्वाचा असा एक निर्णय घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये विधिमंडळात एकमताने हा अधिनियम पारित करण्यात आलेला आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व महिला शेतकरी यांना त्यांचं स्वतःची एक ओळख निर्माण व्हावी आणि त्या अनुषंगानं महिलांना शेतकरी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी 22 जून 2026 रोजी हा जो अधिनियम आहे तो एक विधिमंडळात एकमताने पारित करण्यात आलेला आहे.
1: तर हा जो अधिनियम आहे त्याचा काय फायदा होणार आहे?
2: आजपर्यंत आपण पाहिलं तर महिला शेतकरी म्हणलं तर ज्यांच्या नावावरती शेती असते अशा महिलांना आपण महिला शेतकरी समजत होतो, परंतु शासनाने या अधिनियमाद्वारे ज्या महिला शेतकरी स्वतः शेतकरी आहेतच परंतु शेतीशी निगडीत जे वेगवेगळे उद्योगधंदे आहेत, म्हणजे जोडधंदे म्हणू आपण त्यांना, ह्याच्याशी ज्या निगडीत महिला आहेत यांना देखील महिला शेतकरी म्हणून ओळख निर्माण व्हावी त्या अनुषंगाने महिला शेतकरीचं हे प्रमाणपत्र देण्याचं शासनाचं धोरण आहे. याच्यामध्ये महिलांना बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे कृषी निगडीत जे कुटीर उद्योग आहेत काम करण्यासाठी बऱ्याच महिलांना आपल्याला कर्जाची गरज असते, मार्गदर्शनाची गरज असते, तर त्या अनुषंगानं या महिलांना जर शेतकरी प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं तर त्या प्रमाणपत्राच्या आधारे सर्व त्या महिला शेतकरी भगिनींना कृषीविषयक अर्थसहाय्य मिळू शकेल, अनुदानाची उपलब्धता होईल, तसेच बियाणे, खते, इतर कृषी निविष्टांचं त्यांना व्यवस्थितपणे वितरण करता येईल, तसेच त्यासाठी लागणारे जे कृषी पतकर्ज आहेत, कृषी पीक विमा आहेत आणि इतर कृषी विस्तार सेवा आहेत याचा लाभ त्यांना होऊ शकतो.
1: म्हणजे जे कुटीर उद्योग असतात किंवा दुग्धपालन आहे,
2: मत्स्यपालन आहे,
1: मत्स्यपालन आहे, मधुमक्षिका पालन आहे, अशा

0: सगळ्याच ज्या मध्ये काम करतायत महिला त्यांना याचा फायदा होणार आहे. आणि हा फायदा म्हणजे कर्ज घेणं असेल, विम्याचं संरक्षण
1: असेल,
0: म्हणजे यासाठी 7-12 स्वतःच्या नावावर हवाच अशी काही अट
1: नाही, अशी कोणतीही अट नाही. याच्यामध्ये एकच की ती महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे आणि त्यांची 18 वर्ष वयाची पूर्ण असली पाहिजे.
0: बरं, जर असेल तर ह्या सगळ्या आपल्या ज्या भगिनी आहेत या योजनेला पात्र ठरू शकतात. ह्या ज्या महिला शेतकरी आहेत तर त्यांना जर अर्ज करायचा असेल आणि हे प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर कशा पद्धतीनं त्यांनी अर्ज करायला हवा?
1: तर हे प्रमाणपत्र महिलांसाठी प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत साधी आणि सोपी पद्धत शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. याच्यामध्ये सदरचा अर्ज हा महिलांनी हे ऑनलाईन करायचा आहे. एक लिंक उपलब्ध करून दिलेली आहे, ती लिंक आम्ही सर्व महिला ज्या बचत गट असतील, वेगवेगळे कृषीशी संलग्न जे वेगवेगळे विभाग आहेत त्यांना ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच आमचा जो क्षेत्रीय स्तरावरती काम करणारा जो स्टाफ आहे, म्हणजे क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी आहेत, सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, यांना ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच ग्रामविकास अधिकारी आहेत, ग्राम महसूल अधिकारी आहेत, यांना देखील आपण ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तर या लिंकद्वारे महिलांनी लॉग इन केलं तर अतिशय साधी सोप्या स्टेप आहे त्याच्यामध्ये. प्रथमतः त्या महिलेचं नाव त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव आणि गावाचं नाव एवढं निवडायचं आहे. आणि त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर एक ओटीपी जाईल, त्या ओटीपीच्या आधारे त्या महिला शेतकऱ्यांचं जे काही प्रमाणपत्र उपलब्ध आहे त्यांची नोंदणी होईल त्याच्यावरती.
0: अगदी, म्हणजे घर बसल्या करता येण्यासारखं
1: अत्यंत साधी सोपी पद्धत आहे.
0: फारच छान. तर हे दाखल अर्ज करत असताना काही अडचण आली तर काय करायचं?
1: तर याच्यामध्ये बहुतांश महिला शेतकरी जे आपण प्रमाणपत्र वितरित करणार आहेत ह्या ग्रामीण भागातल्याच आहेत, तथापि काही शहरी भागातल्या म्हणजे नगर पंचायत भागातल्या पण असू शकतात. पण याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायत स्तरावरती जे विविध विभागाचे जे अधिकारी कर्मचारी आहेत ते देखील त्यांना मदत करू शकतात, किंवा आमचा स्वतंत्र जो क्षेत्रीय कर्मचारी अधिकारी आहेत हे देखील त्यांना मदत करू शकतात. यासाठी तालुका स्तरावरती तालुका कृषी अधिकारी यांना महिला शेतकरी सहाय्य अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि जिल्हा स्तरावरती कृषी उपसंचालक यांना महिला शेतकरी सहाय्य अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्या त्या ठिकाणी महिलांना जर अडचण आलीच तर हे अधिकारी त्यांना अर्ज करण्यासाठी येणाऱ्या अडचणीसाठी मदत करू शकतात.
0: फारच छान. म्हणजे ऑनलाईन अर्ज भरताना अडचण आली तर या मंडळींकडे गेले तर त्यांचा हा अर्ज छान प्रकारे ऑनलाईन ते भरून देतील. हा अर्ज आता एकदा भरला गेला, ओटीपी आला, पूर्ण अर्ज सबमिट झाला, तर त्यानंतर काय होणार आहे?
1: परिपूर्ण माहिती भरल्यानंतर सदरची जी माहिती आहे ही त्या लिंकवरती आमच्या ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायत स्तरावरती सहाय्यक कृषी अधिकारी जे कार्यरत आहेत त्यांच्या लॉग इनला हा अर्ज जाईल.
0: बरं.
1: आणि तो त्यांनी ग्रामसभेमध्ये त्याचं वाचन करायचं आहे. मग ग्रामसभेमध्ये जे सरपंच, उपसरपंच, महिला सदस्य असतात किंवा इतर सदस्य असतात यांच्यापुढे त्या महिलांची पडताळणी होईल की बाबा ह्या महिला खरोखरच इतर कृषीविषयक जे काही आपल्याला उद्योग आहेत छोटे छोटे त्याच्याशी काम करतात का. तर जवळजवळ 99% म्हणजे काम करतच असतात, फक्त त्याच्यामध्ये ते पडताळणी होईल त्याच्यामध्ये की ही महिला ह्या गावातली आहे आणि ही महिला ही कृषीशी निगडीत काम करत आहे. आणि असं जर खात्री झाल्यानंतर त्याच्यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी जे आमच्या ग्रामस्तरावरचे ते त्याला मान्यता दिल्यानंतर ते प्रमाणपत्र डायरेक्ट ज्या महिलेने ज्या मोबाईलमधून ती लिंक मारून माहिती अपलोड केली होती त्या महिलेच्या मोबाईलवरती ते प्रमाणपत्र उपलब्ध होईल.
0: अच्छा, हे ग्रामसभेबद्दल झालं, म्हणजे छोट्या गावात झालं आणि नगरपंचायत
1: नगरपंचायतमध्ये कृषी विस्तार अधिकारी म्हणून जे आहेत ते तिथले अप्लिकेशन म्हणजे पडताळणीसाठी ते तिथे अधिकारी नेमणूक झालेली आहे. याच्यामध्ये अगदी थोड्या ठिकाणी अशी बाब येणार आहे की जिथं नगरपंचायतशी रिलेटेड जिथं काय महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देणं शक्य होणार आहे त्या ठिकाणी ते कृषी विस्तार अधिकारी तिथींची प्रक्रिया पूर्ण करतील.
0: बरोबर. म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये ग्रामसभेची जी भूमिका आहे
1: आणि महत्वाची नगरपालिकेची सर्वसाधारण सभेमध्ये त्यांना ते मान्यता देऊ शकतात.
0: बरोबर.
1: नगरपालिका क्षेत्रामध्ये आणि ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये ग्रामसभेमध्ये त्यांना मान्यता दिली जाईल.
0: बरोबर बरोबर. अर्ज एकदा नीट भरला की यांच्याकडून पडताळणी होईल आणि त्यानंतर हे जे काही प्रमाणपत्र आहे ते महिलांना त्यांच्या मोबाईलवर
1: ऑनलाईन
0: मिळून जाणार आहे. साधारण हा अवधी जो असणार आहे म्हणजे अर्ज दाखल केल्यानंतर हे प्रमाणपत्र मिळण्यापर्यंतचा हा कालावधी किती दिवसांचा असणार आहे, किती दिवस या महिला त्याची वाट बघू शकतात?
1: साधारणतः अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा ज्या ज्या वेळेला आयोजित केली जाईल किंवा नगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभा आयोजित केली जाईल त्या प्रत्येक सभेमध्ये ज्या ज्या महिलांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत त्या महिलांना तिथं पडताळणीनंतर मान्यता दिली जाईल. मासिक सभा ह्या दर महिन्याला असतात.
0: बरोबर.
1: त्या सभेमध्ये यांना मान्यता दिली जाईल.
0: समजा एखाद्या आपल्या भगिनीचा अर्ज नाकारला गेला तर काय करायचं तिनं?
1: ज्या महिलांचा अर्ज नाकारला जाईल अशा 7 दिवसाच्या आत त्यांना आपण

0: लेखी सूचना देणार आहोत आणि त्याच्यानंतर ती पुढे कारवाई करायची आपल्याला. ह्याच्यामध्ये अर्ज नाकारल्यास अपिलाची मुदत ही महिलेसाठी 120 दिवसाची आहे लेखी आम्ही कळवल्यानंतर, आणि अपील अधिकाऱ्याला 30 दिवसाच्या त्याच्यावरती निर्णय घ्यायचा
1: आहे. बरोबर. महिला शेतकऱ्यांना या प्रमाणपत्रांमुळे खूप फायदे मिळणार आहेत, तर थोडंसं विस्तारानं सांगा ना की कोणकोणते फायदे मिळू शकतात.
0: आज आपण बघितलं तर ज्या सर्वसाधारण महिला शेतकरी आहेत त्यांना विविध योजनेअंतर्गत आपण लाभ देत असतो. याच्यामध्ये आमची यांत्रिकीकरणाची अतिशय चांगली योजना आहे. याच्यामध्ये महिलांसाठी तर प्राधान्यानं अर्जांची निवड केली जाते आणि याच्यामध्ये आज वेगवेगळ्या अर्जासाठी वेगवेगळं म्हणजे अनुदानाची आर्थिक मर्यादा आहे. की जसं की ट्रॅक्टरला बघितलं तर साधारणतः 1.25 लाख रुपये अनुदान आहे, म्हणजे 1,25,000 रुपये. तर रोटावेटर, कल्टिवेटर, अजून वेगवेगळे अवजारे त्याच्यामध्ये 50% अनुदान आहे. तर अशा वेगवेगळ्या ज्या अनुदानाच्या ज्या लाभ मिळत होता त्या महिलांना जसा मिळत होता तसं याही महिलांना जर आपण बघितलं तर लाभ मिळू शकतो. जरी यांची स्वतःची शेती नसली तर आज आपण बघितलं की प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग हा जो खास महिलांसाठी आपण जर केंद्र सरकारनं राबवलेला आहे त्याच्यामध्ये सांगली जिल्हा चांगल्या प्रकारे काम करत आहे. परंतु अशा महिलांनी देखील जर ह्या महिला प्रमाणपत्राच्या आधारे उद्योग जे काही छोटे छोटे जर सुरू केले तर त्यांना कर्ज मिळणं अत्यंत सोयीचं होऊ शकतं आणि त्यांना एक चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते त्यांच्या मालाला तयार केलेल्या.
1: आता तुम्ही या प्रमाणपत्रामुळे काय काय फायदे आपल्या भगिनींना मिळू शकतात हे सांगितलं, पण काही वेळा असं होतं ना की त्या एकल महिला असतात, घटस्फोटीत असतात किंवा विधवा असतात, परित्यक्त्या असतात, तर अशा महिलांना या प्रमाणपत्राचं काही वेगळं महत्व आहे का?
0: त्या प्रमाणपत्राच्या आधारे आपण सांगितल्याप्रमाणे विधवा, घटस्फोटीत किंवा एकल महिला जरी शेतकरी असल्या तर त्यांच्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योगमध्ये अतिशय चांगली संधी अशा महिलांना उपलब्ध झालेली आहे. याच्यामध्ये महिलांना 35% अनुदान मिळू शकतं आणि त्याच्यामध्ये महिला जो शेतीच्या मालावरती प्रक्रिया करणारे जे छोटे छोटे उद्योग आहेत घरगुती प्रकारचे ते त्याच्यावरती सुरू करून आपला चांगल्या प्रकारे आर्थिक उदरनिर्वाह करू शकतात.
1: अगदी, स्वतःच्या पायावर उभं राहणं त्यांना सहज शक्य आहे आणि या प्रमाणपत्रामुळे कर्ज किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्या सहज मिळू शकतात. बरोबर. हा अर्ज करण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टींची गरज लागणार आहे?
0: या महिलांना वयाची 18 वर्ष पूर्ण असण्यासाठी त्यांना एक पुरावा लागणार आहे की जो त्यांना 18 वर्ष पूर्ण असल्याचा तो दाखला असेल किंवा काही जे इतर कागदपत्र असतील त्यांना द्यावे लागतील. जन्माचा दाखला असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल आणि एक रहिवाशाचा दाखला की ते महाराष्ट्राचे नागरिक असतील. एवढी दोनच डॉक्युमेंट लागणार आहेत कागदपत्र, बाकीचे इतर कोणतीही कागदपत्र याच्यामध्ये आवश्यकता नाहीये.
1: हे अपलोड करावी लागणार आहेत का कागदपत्र?
0: नाही, ती कागदपत्र अपलोड करावी लागणार नाहीये. त्याच्यामुळे महिलेचं नाव ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये गाव, तालुका, जिल्हा आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर आणि जर त्यांच्या घरातल्या इतर शेतकऱ्यांचा जो ऍग्रीस्टॅक क्रमांक जो आहे जो शेतकरी फार्मर आयडी म्हणतो आपण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण नोंदणी करत आहोत की ती शेतकऱ्यांची एक युनिक आयडी तयार होणार देश पातळीवरती. तर त्यांच्याच घरातील व्यक्तीचा जर तसा आयडी त्यांच्याकडे असेल तर तो आयडी तिथे नमूद करावा आणि आपला अर्ज सबमिट करावा. त्याच्यामध्ये तसं पाहायला गेलं तर कुठलेही कागदपत्रांची कोणतीच आवश्यकता
1: नाहीये.
0: कमी वयाच्या महिलेनं अर्ज केला आणि ग्रामसभेमध्ये जर ऑब्जेक्शन घेतलं तर त्यावेळेला कदाचित ते मागणी करू शकतात किंवा अपिलामध्ये ते सादर करू शकतात.
1: छान. यामागचा मूळ उद्देश काय, म्हणजे हा सगळा डेटाबेस तयार करणं माहिती घेऊन याचा मूळ उद्देश काय असावा?
0: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष जे साजरं करतोय आपण त्याच्यामध्ये आज देशामध्ये पहिलं आपलं राज्य आहे की त्याच्यामध्ये हा डाटाबेस तयार करण्यासाठी हे पहिलं पाऊल उचललेलं आहे. ह्याच्यामध्ये एकच की आपल्याला भविष्यामध्ये शेतकरी महिला प्रमाणपत्र मिळाल्यानंतर वेगवेगळ्या ज्या कृषी विषयक योजना असतील, इतर विभागाच्या ज्या काही स्कीम्स वगैरे असतील याच्या महिलांचा याला लाभ मिळणारच आहे. आणि एकंदरीतच महिलांच्या बाबतीत आपण किती महिलांनी लाभ घेतला, किती महिलांनी ऍप्लिकेशन केलं आणि खरोखरच या महिलांना प्रमाणपत्र दिल्यानंतर याचा काय फायदा झाला आहे का, असा एक निश्चित एक डाटाबेस तयार होईल आणि त्या अनुषंगानं भविष्यात पण काही योजनेची अंमलबजावणी किंवा योजना आखण्यासाठी त्यांना ती मदत होऊ शकते.
1: आता आपण आकाशवाणी सारख्या माध्यमातून ही जनजागृती करत आहोत की महिलांनी यात सहभागी व्हावं आणि हा फॉर्म जो आहे तो भरावा, त्याचबरोबरीनं अजून कोणकोणत्या माध्यमातून शासनामार्फत ही जनजागृती केली जाते?
0: याच्यामध्ये शासनाचे जे विविध विभाग आहेत, ग्राम विकास खातं आहे, सहकार खातं आहे, पशुसंवर्धन आहे, मत्स्य विभाग आहे, तर अशा वेगवेगळ्या विभागांचं एकत्रितपणे आपण आवाहन करतोय महिला शेतकरी अर्ज करण्यासाठी. याच्यामध्ये आमचे कृषी मेळावे असतील, प्रशिक्षण असतील, याच्यामध्ये पण आम्ही आवाहन करतोय. तसे गावात ज्या ज्या महिला भेटीच्या दरम्यान

0: उपलब्ध होतील त्यांना अर्ज करूनच देत आहोत आपण त्यांना, जेणेकरून एकही महिला याच्यामध्ये वंचित राहता नाही अर्जाशिवाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपण याची प्रचार प्रसिद्धी करतोय.
1: शासन पातळीवर हा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
0: हा, आमच्या कृषी सचिव महोदयाने अतिशय चांगल्या याच्यामध्ये निर्णय घेतलेला आहे आणि यांचा आमचा रोजचा दररोजच्या दररोज पाठपुरावा सुरू आहे. प्रत्येक तासाला जी काय ऑनलाईन आकडेवारी आहे ती आम्हाला दिसून येते. कुठल्या तालुक्यामध्ये अर्ज कमी झालेले आहेत त्या तालुक्यांना आम्ही फोन करून अजून त्यांची अर्जाची गती वाढवण्यासाठी आम्ही त्यांना सूचित करत आहोत.
1: याच बरोबरीनं महिला शेतकऱ्यांसाठी कृषी विभागातर्फे आणखीन कोणकोणत्या योजना राबवल्या जातात, त्यांना सक्षम व्हावं, त्यांनी आपलं काम जे आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं करावं यासाठी.
0: महिलांच्या बाबतीत जर बोललं तर आपण वेगवेगळे कृषी पुरस्कार देत असतो शासनामार्फत. जिजामाता कृषी भूषण पुरस्कार म्हणून दरवर्षी देत असतो. प्रत्येक जिल्ह्यातून एक महिला निवडली जाते तर ती पुरस्काराची चांगली अत्यंत योजना आहे. रोख स्वरूपात त्यांना मानधन पण दिलं जातं आणि त्यांचा पती पत्नी शाल श्रीफळ राज्यपाल महोदयांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार केला जातो. तर ही महिलांसाठी अत्यंत चांगली म्हणजे योजना आहे की ज्याच्यामध्ये त्या महिलांचा इतर महिलांनी आदर्श घेऊन आपल्या शेतीमध्ये तशी प्रगती करावी. यांत्रिकीकरण असेल, ठिबक तुषार असेल, फळबाग लागवड असेल, परत एकात्मिक फुलोत्पादन अभियानमध्ये मल्चिंग असेल, वेगवेगळ्या शेततलाव असेल, शेततलाव अस्तरीकरण असेल, यांत्रिकरण असेल, अशा सर्व बाबीमध्ये पण जर बघितलं तर असं मोठ्या प्रमाणामध्ये महिला याच्यामध्ये भाग घेऊन पुढे येत आहेत. तर त्याचा निश्चितपणे महिलांना ह्या विविध योजनेचा लाभ होतच आहे.
1: या सगळ्या योजना महिलांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्याचा लाभ त्या
0: निश्चितपणे पोहोचले
1: आणि त्यांच्या प्रेरणेतून त्यांचं हे काम बघून बाकीच्यांना पण प्रोत्साहन.
0: अजून आपण पाहिलं तर आपण गटशेती मोठ्या प्रमाणामध्ये आता शासन प्रोत्साहन देत आहे. याच्यामध्ये ग्राम पातळीवरती विविध महिला जर एकत्रित आल्या आणि गट निर्माण केला तर त्यांना निश्चितपणे मार्गदर्शन करणं सोपं जातं. परत शेतीसाठी लागणाऱ्या ज्या वेगवेगळ्या निविष्ट आहेत, बियाणं, खतं असेल किंवा एकंदरीत तांत्रिक मार्गदर्शन असेल, तर हे गटाच्या माध्यमातून केलं तर चांगलं अगदी परिमाणकारक होऊ शकतं आणि निश्चितपणे त्याचा फायदा झालेला आहे. आपण जर आता पाहिलं तर पाणी फाउंडेशन व कृषी विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गाव पातळीवरती आपण स्पर्धा देखील लावलेल्या आहे. याच्यामध्ये की सेंद्रिय शेती असेल, निविष्ट एकत्रित खरेदी करणं असेल, मार्गदर्शन असेल, तर याच्यामध्ये सर्व महिलांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग असतो. हे सर्व करत असताना शेतीशाळा एक आमची एक संकल्पना अतिशय चांगली आहे. त्याच्यामध्ये महिलांच्यासाठी स्वतंत्र शेतीशाळा देखील आहेत. त्याच्यामध्ये 25 महिलांचा अगदी सक्रिय सहभाग त्याच्यामध्ये असतो आणि याच्यामध्ये महिलांनी आज आपण बघितलं तर शेतीमध्ये जास्त महिलांचा सहभाग आहे. तर त्या महिलांना जर आपण शेतीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं तंत्रज्ञानाचा अवलंब कसा करायचा हे जर सांगितलं तर निश्चितपणे त्यांच्या नफ्यामध्ये वाढ होईल आणि शेतीचा जो खर्च आहे त्याच्यामध्ये खर्चामध्ये निश्चितपणे बचत झालेली तुम्हाला दिसून येईल.
1: या शेतीशाळेच्या माध्यमातून अशा प्रकारचं प्रशिक्षण आणि वेगवेगळ्या त्या त्या ऋतूनुसार हवामानानुसार
0: माती परीक्षणापासून ते मार्केटिंग म्हणजे पीक काढणी आणि त्याची मळणी जोडणी झाल्यानंतर त्याला कुठं चांगलं मार्केट उपलब्ध होईल किंवा त्याच्यावर प्रक्रिया कशी करता येईल हे देखील आपण वेगवेगळ्या पिकांच्या बाबतीत सांगत असतो
1: आणि त्याचा फायदा या
0: निश्चितपणे
1: शेतकरी भगिनींना होतो
0: झालेला आहे.
1: वा, फारच छान. या निमित्तानं आपल्या ज्या महिला शेतकरी आहेत ज्या हा कार्यक्रम ऐकतायत त्यांना काय आवाहन कराल तुम्ही?
0: या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्व महिला शेतकऱ्यांना विनंती करतोय की शासनाने ही जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे तर या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त महिलांनी वेळेत ऑनलाईन अर्ज करावेत. पात्र महिला वंचित राहणार नाही यासाठी आपण प्रयत्नशील राहू आणि जास्तीत जास्त महिलांनी अर्ज करावा जेणेकरून भविष्यामध्ये जे काय शासनाचे विविध महिला धोरण अंमलबजावणीच्या अनुषंगानं जे काय योजना आखल्या जातील त्याचा देखील त्यांना निश्चितपणे फायदा होऊ शकतो.
1: छान. याची काही अंतिम मुदत असं काही आहे का?
0: आपण जर पाहिलं तरी जी अंतिम मुदत वगैरे असणार अशी काही नाहीये. ही आता जोपर्यंत महिला 100% आपण कव्हर करत नाही तोपर्यंत ही योजना ही अविरत चालूच राहणार आहे.
1: फार छान. म्हणजे कोणतीही अंतिम मुदत नाहीये त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर करावं पण ज्यांचं राहिलं असेल त्यांनी पण कृषी अधिकाऱ्यांची मदत घ्यावी तालुका पातळीवर आणि नगरपालिका पातळीवर आणि हा अर्ज भरावा जेणेकरून त्यांना या योजनांचा फायदा होईल.
0: आमच्या प्रत्येक गाव पातळीवरती आमचे कृषी अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्याशी जरी संपर्क साधला किंवा वेगवेगळ्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या गटाच्या माध्यमातून असेल, शेतकरी उत्पादक कंपनी असतील किंवा आपण कृषी ताई म्हणतो, कृषी मित्र म्हणतो, परत आपण ग्राम विकास अधिकारी म्हटलं, मी महसूल अधिकारी म्हटलं, अशा वेगवेगळ्या माध्यमातून परत प्रगतशील शेतकरी आहेत, कृषी विद्यापीठ आहेत, कृषी सेवा केंद्र आहेत, कृषी विज्ञान केंद्र आहेत, ह्या सर्वांच्या माध्यमातून जास्तीत जास्त याचा प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे कुठलीही महिला वंचित राहणार नाही हे आमचं याच्यामध्ये ध्येय आहे.
1: फार छान.
0: ही अर्ज करण्यासाठी शासनानं जी लिंक उपलब्ध करून दिली

0: दिली आहे UAT-mahakrushi.mahaitgov.in किंवा mahila-shetkari-service@apply या संकेतस्थळावरती जाऊन आपली स्वतःची माहिती भरावी.
1: फार छान. तर मैत्रिणींनो, तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ घ्या. सर, आज तुम्ही आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि महिला शेतकरी ज्या आहे त्यांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीनं जो कायदा आहे, अधिनियम आहे, त्या अनुषंगानं ही सगळी माहिती दिली. त्याबद्दल आकाशवाणी सांगलीच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: नंदकुमार माने यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली.

0: वरदा बोल कायद्याचे ही आपली मालिका सुरू आहे आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आणि कायद्याविषयीची साक्षरता या निमित्तानं आपण करत आहोत. तर आज या मालिकेचा चौथा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहोत. मार्गदर्शिका आहेत ऍडव्होकेट वर्षा जाधव.
1: ऐकूया बोल कायद्याचे.

आज आपण मोटर व्हेकल ऍक्टमधील कलम 166 खाली दाखल होणाऱ्या क्लेम बाबत माहिती घेणार आहोत. चला तर मग कथेतून कायदा समजावून घेऊया. रखमा शेतातून घरी निघाले. डोक्यावर चाऱ्याचा भारा, रणरणतो ऊन, सवयीनं झपझप अंतर कापत घराजवळ आली तर तिला अंगणात माणसांची गर्दी दिसली. डोक्यावरचा भारा तिथंच टाकत ती अंगणाकडे झेपावली. तसा सासूबाईंच्या रडण्याचा आवाज तिच्या कानी पडला. गर्दीतून ती घराच्या कट्ट्याजवळ पोचली. तिची सासू जमिनीवर डोकं पडवीत छाती पिटून रडत होती. रखमाला समोर पाहताच सासूनं दोन्ही हात पुढं केले. रखमा पटकन तिच्याजवळ जाऊन म्हणाली, आत्या का काय झालंय? तशी तिची सासू तिला कवटाळत म्हणाली, अगं बाळूचा सकाळी ऍक्सिडेंट झालाय. तुझ्या नवऱ्याला तिथून दवाखान्यात नेलंय आणि तुझा अण्णा चार लोक घेऊन तातडीनं गेलेत तिथं दवाखान्यात. माझा बाळू, म्हणत सासूनी पुन्हा हंबरडा फोडला. रखमाची तर पाचावर धारणच बसली. ती सुन्न झाली, कपाळाला हात लावून बसली. तिला काही सुधरेना. तिला अंगणात सदाभाऊजी दिसलं, तिच्या नवऱ्याचा खास मित्र. ती म्हणाली, भाऊजी चला आपण दोघे जाऊया दवाखान्यात. असे म्हणत ती जागची उठली आणि चप्पल पायात सरकू लागली. थांबा वहिनी, सदा म्हणाला, कुठला दवाखाना, कुठं जायचं अजून कायच समजलेलं नाही. अण्णांचा फोन आलेला नाही, कुठं म्हणून जायचं आपण? अण्णांचा, पशाचा, कोणाचा तरी फोन येऊ देत.

आता संध्याकाळचे चांगले 5-7 वाजले. कोणाचाही फोन आला नाही. अंगणात जमलेले हळूहळू आपापल्या घरी निघून गेले. अंगणात आता बाळूचे 3-4 मित्र ताटकळत उभे होते. शाळेतून आलेली तिची मुलं शेजारीच थांबली होती. रात्र सारी कट्ट्यावरच सर्वांनी जागून काढली. रखमा सुन्न होऊन भिंतीला डोकं टेकून बसली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 8-8:30 सुमारास सदाला अण्णांचा फोन आला. सदाचा चेहरा एकदम गंभीर झाला. त्यांनी सांगितलं, काल सकाळी 7:00 सुमाराला बाळूच्या मोटरसायकलला बोलेरोने ठोकरले. बाळूचा मित्र मागे बसला होता, तो जखमी झाला, पण बाळू जागीच गेला. मृत्यूची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. अंगणात माणसं जमली. सदा सांगत होता, पंचनामा, पोस्टमार्टम, पोलीस केस सर्व झाले. बाळूची बॉडी हातात मिळाली.

आता ॲम्ब्युलन्स घेऊन निघत आहेत इकडे यायला, येतील तासाभरात. आता मात्र एकच रडारड सुरू झाली. रखमा तर जागीच कोलमडली. तिची व तिच्या सासूची अवस्था बघवत नव्हती. शेजारच्या बायका पुढे सरसावल्या. थोड्या वेळात ॲम्ब्युलन्स आली आणि बाळूची बॉडी कापडात बांधलेली अंगणात निजवली. रखमावतीची सासू लोक जे सांगतील ते यंत्रवत करीत होत्या.

संध्याकाळी 5 सुमारास बाळूचा अंत्यविधी उरकला. गावातली आपल्या घरी परतली. घरात पै पाहुणे जमेल तिथे रात्रीची सोय करू लागले. 4 दिवसांनी तेही सर्व निघून गेले. दुःखाचे दिवस सरत नाहीत. माणसं धीर द्यायला येत, पण बाळूची उणीव न भरणारी होती. महिन्याभराने रखमाच्या माहेरची परत आली. घराला सावर म्हणाली, आता सर्व तुझ्या खांद्यावर आहे असे सांगून तीही निघून गेली.

बाळू ज्या साखर कारखान्यात कामाला होता तिथले त्याचे सहकारी कुदळे माने वेगवेगळे फॉर्म घेऊन आले. रखमाची आणि तिच्या सासूची सही घेऊन निघून गेले. दिवस की रात्र काहीच समजत नव्हतं. बघता बघता रखमाचा संसार संपला होता. पाहुणे पोई नंदा जावा ज्यांच्या त्यांच्या संसारात रमल्या, पण रखमा मात्र आता भरल्या डोळ्यानं तिच्या या मोडक्या कुटुंबाकडे बघू लागली. म्हातारे सासू सासरे, शाळेत जाणारी दोन लेकरं, शेत जमीन, आता कामाला लागायला हवं असं तिने ठरवलं. रोजचं कामकाज, शेताकडील सर्व आता बघायला हवं. किती दिवस तिच्या नवऱ्याचे मित्र शेताकडे बघणार? बाळूला जाऊन 2 महिने झाले होते. तिने सकाळी उठून पूर्वीसारखी घरातलं करायला सुरुवात केली आणि शेताकडे पण जाऊ लागली. आता सासरेही अंगणातल्या खाटेवर बसू लागले. गावातून एक फेरपटका मारून येऊ लागले. सासू घरातली उठबस बघू लागली. होईल सर्व हळूहळू ठीक अशी एक आशा रखमाच्या मनात निर्माण होऊ लागली. एके दिवशी रखमाची सासू शेतात आली रखमाजवळ आणि म्हणाली, अगं लवकर घरी चल, 2 माणसं आलीत, मालकासंग बोलत बसलीत, त्यांनी तुला बोलावून आण म्हटलं. आत्या फोन करायचा नाही होय, उगीच उन्हात आलात, तुझा फोन घरात विसरलीस तू, तिथंच वाजला म्हणून मग आले, चल आता. सासूनी डोक्यावरचा पदर नीट करत म्हटलं. रखमाने सासूच्या चेहऱ्यावरचं दुःख टिपलं आणि कामाचं बायकांना सांगून सासूबरोबर घरी परतली. अंगणात तिचे सासरे 2 माणसांशी बोलत बसले होते. कुदळे आणि मोरे कारखान्याचे साहेबही बसले होते. त्यांच्याकडे पाहून नमस्कार करत रखमा उभी राहिली. सासरे म्हणाले, पोरा हे बोलेरो गाडीच्या मालकाकडून आलेत आणि हे साहेब विमा कंपनीकडून आलेत. रखमाने मान डोलावली, काही बोलली नाही. तसा अनोळखी माणसांपैकी एक जण म्हणाला, आणि आपणाला केस नंतर किती भरपाई मिळणार, कधी मिळणार, काय सगळं अनिश्चितच की. अहो पैसा आज संध्याकाळपर्यंत पोच मी स्वतः करतो. ती फौजदारी केस तेवढी नको चालवायला. 1 लाख तुमच्या खात्यावर दिसतील बघा. पैसे लेकरांच्या शिक्षणाला उपयोगी पडतील. म्हणजे कसं, काही अडणार नाही हो त्यांचं. रखमाला त्या माणसाचा राग आला खरा, पण तिने कुदळेकडे, मग त्या अनोळखी दुसऱ्या साहेबाकडे आणि मग सासऱ्याकडे पाहिलं. कुदळे मान खाली घालून बसले होते. दुसरे विम्याचे साहेब हुकारती मान डोलवत होते आणि तिचे सासरे जमिनीकडे पाहत होते. त्यांच्या गालावरून ओघळणारा तो अश्रू रखमाला लक्षात आलं. सासऱ्यांनी निर्णय सर्वस्वी आता तिच्यावर सोडलाय. अण्णा आत्या जरा या इकडं, रखमा म्हणाली. तसे सासरे सासू तिच्याबरोबर गोठ्याकडेला आले. काहीही ठरव पोरा, तू म्हणशील तसं, सासू म्हणाली. सासऱ्यानं मान डोलावली. तेवढ्यात कुदळे तिथे आले. मी काही बोलू का? हो बोला की साहेब, रखमाचे सासरे म्हणाले. कुदळे बाळूबरोबर कारखान्यात कामावर असायचे. मी काय म्हणतो, त्यांना काय हो नाही म्हणण्याआधी आपण एकदा वकिलांचा सल्ला घेऊया. ठीक आहे, रखमा म्हणाली. सांगलीला जाऊया, ॲडव्होकेट जाधव मॅडमची गाठ घेऊया, त्यांना ओळखतो मी, जाऊया त्यांच्याकडं.

0: ॲडव्होकेट मॅडमचे ऑफिस. दार उघडून केबिनमध्ये येत पंकज म्हणाले, मॅडम सावळीहून ते मोहिते अण्णा आलेत.
1: कोण?
0: मॅडमनी प्रश्न विचारला. ते आमच्या आत्याच्या गावातले आहेत, मी चांगलं ओळखतो त्यांना. त्यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला 2 महिन्यामागे.
1: बरं बरं,
0: पाठव आत्याना आणि चहा सांग बापूला पाठवायला स्पेशल, आणि नोट्स घ्यायला येतो. पंकज बाहेर गेले आणि दार ढकलून मोहिते अण्णा, त्यांची बायको, कारखान्याचे कुदळे साहेब आणि रखमा मॅडमच्या केबिनमध्ये आले. बसा बसा, स्मिथहास्य करत मॅडम म्हणाला. कुदळेनी ओळख करून दिली. अच्छा, काय काम काढलंय? मॅडमनी विचारलं. कुदळेनी अण्णांकडे बोट करीत म्हणलं, हे सांगतील सविस्तर. अण्णांनी सर्व सविस्तर घडलं तसं सांगितलं. पंकज, ही फाईल स्कॅन करून त्यानंतर ओरिजिनल फाईल परत कर. मॅडमनी फाईलमधील सर्व पेपर्स पाहिले. तुम्ही आलेल्या माणसांना परत बोलावले? तुम्ही काही क्लेम केलाय का?
1: क्लेम म्हणजे काय?
0: अण्णा म्हणाले. क्लेम म्हणजे अपघातग्रस्तांना वाहन मालकाकडून विम्याकडून मागता येणारी नुकसान भरपाई.
1: नाही मॅडम, आम्हाला यातलं काहीच माहीत नाही, आम्ही काय क्लेम बीम काय केलेलं नाही.
0: बर, गाडी बोलेरोचा मालक नाही, ड्रायव्हर चालवत होता असे पोलीस कागदात दिसते. शिवाय त्याचं लायसन्सही आहे असं दिसतंय, विमाही दिसतोय वाहनाचा. कमी पैशात प्रकरण कोर्टाबाहेर मिटवण्याचा प्रयत्न दिसतोय. ठीक आहे, हे बघा, मला विचाराल तर कोर्टाबाहेर प्रकरण मिटवू नका. बाळूचे वय, पुढील सर्व्हिस कालावधी, त्या कालावधीमध्ये त्याची किती कमाई झाली असती, असा सर्व विचार होऊन मग नुकसान भरपाईची रक्कम ठरते. ती रक्कम मोठी होईल. आपण कलम 166 MV Act खाली मोटर ॲक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनलकडे क्लेम करूया. इथे कोर्टात करू शकतो. अरे, त्याचं पगारपत्रकही दिसत आहे, तो तर परमनंटही आहे. किती पैशाची ऑफर दिली तुम्हाला?
1: रखमा म्हणाली, 1 लाख.
0: असं, तुम्ही काही अडचणीत वगैरे आहात काय? मॅडमने तिघांकडे पाहत विचारलं.
1: नाही हो,
0: अण्णा म्हणाले. नोकरी होती मला, पेन्शन आहे, शेती आहे, मुलगाही नोकरी करत होता, आम्हाला काही तशी अडचण नाही. मग तुम्ही असे कोणी ऑफर घेऊन आलेच पुन्हा तर त्यांना तुमची वकील म्हणून माझी घाट घ्यायला सांगा. आणि येत्या शनिवारी या तुम्ही अण्णा, तुम्ही मला दिलेले पेपर्स व्यतिरिक्त काही लागले तर म्हणून आपण ड्राफ्ट करून क्लेम दाखल करूया पुढच्या आठवड्यात. तिघांच्या चेहऱ्यावरील काळजी कमी झाल्याचे मॅडमना जाणवले. मॅडम, तुमचे खूप आभार, रखमाच्या सासूबाई म्हणाल्या. तेवढ्यात चहावाला चहा घेऊन आला. चहापानानंतर मोहिते कुटुंबाने मॅडमचा निरोप घेतला. मैत्रिणीनो, मोटर व्हेकल ऍक्ट कलम 166 प्रमाणे अपघातामध्ये जखमी किंवा मृत व्यक्तींना ज्या वाहनामुळे अपघात घडला त्या वाहन मालकाकडून आणि त्या वाहनाचे विमा असल्यास विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मागता येते. याकरिता मोटर ॲक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनलकडे अपघातापासून 6 महिन्याच्या आत जखमी व्यक्ती वा मृत व्यक्तीच्या वतीने क्लेम दाखल करता येतो. याकरिता अपघाताची पोलिसात नोंद करणे आवश्यक असते. अपघाती मृत्यू झाल्यास पोलीस तपासाचा या क्लेममध्ये उपयोगच होतो. वाहनाचा विमा असणं, चालवणाऱ्याचे ड्रायव्हिंग लायसन्स असणं आणि अपघात कोणाच्या चुकीमुळे घडला याचाही परिणाम नुकसान भरपाईवर होतो. तातडीनं कोर्टाबाहेर कमी पैशात प्रकरण मिटवण्याची घाई अपघातग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबियांनी करू नये, यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते.

0: मैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला पत्राद्वारे मेलद्वारे जरूर कळवा. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मला वरदाला
1: आणि मला मधुराला
0: या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह निरोप द्या.
1: नमस्कार.
0: ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा केंद्रीय मंत्र्यांचा आरोप. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची दिल्लीत धरपकड. संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत बहुराष्ट्रीय तरंग शक्ती सरावाला प्रारंभ आणि केंद्रीय पथक राज्यातल्या दुष्काळी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर. परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा आणि नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास तोडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात ते वार्ताहरांशी बोलत होते. देशात अस्थिरता निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची टीका भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन यांनी वार्ताहर परिषदेत केला. भारताची लोकशाही ही अतिशय कणखर असून हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी देशवासी एकत्र येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षांनी या रस्त्यावरच्या आंदोलनात विनाकारण राष्ट्रपतींना ओढलं असल्याची टीका भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या अनेक आंदोलक आणि राजकीय नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका तसंच युट्यूबर ध्रुव राठी यांना पकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, माकपचे नेते पिनराई विजयन, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, नेहा बोरा यांच्यासह इतरांना ताब्यात घेण्यात आलं. सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रशासनिक कारणांसाठी पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. संपूर्ण दिल्लीत पोलीस आणि निमलष्करी दलांचे मिळून सुमारे 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 45 मेट्रो स्थानकांमध्ये प्रवेशावर निर्बंध लावले आहेत. दिल्लीच्या सीमा रेल्वे स्थानकं, बस स्थानकांसह इतर संवेदनशील ठिकाणांवर गस्त वाढवण्यात आली आहे. जंतर मंतर परिसरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहे. तसंच दिल्लीला जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान दिल्लीत आकाशवाणी भवनाजवळ पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत दोन पोलीस जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही आज आंदोलन होत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांच्यासह इतरांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठी बोरवाला यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. ऑगस्ट क्रांती मैदान ही आंदोलनाची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काल रात्री राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागण्याच्या त्यांच्या अधिकाराचा त्यांनी वापर करावा अशी विनंती केली. एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, गेल्या 2 वर्षातल्या विविध राज्यांमधल्या विधिमंडळांच्या सर्व निवडणुका रद्द कराव्यात, मुख्य निवडणूक आयुक्तांसह इतर निवडणूक आयुक्तांना कायद्यापासून आजीवन संरक्षण देणारा 2023 कायदा रद्द करावा आणि निवडणुका पुन्हा मतपत्रिकांवर घ्याव्यात या मागण्यांचं निवेदनही इंडिया आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्रपतींना दिलं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह इतर विरोधी पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणं हा सरकारचा भेकडपणा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस

0: चंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सरकारनं निर्बंध लादण्याऐवजी आंदोलकांशी संवाद साधावा असंही त्यांनी सुचवलं. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शांततापूर्ण आंदोलन दाबण्यासाठी सरकार हुकुमशाही मार्गाचा अवलंब करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. या निमित्तानं विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत संविधानाचं कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाबाबत.
1: स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थानांचं भारतीय संघराज्यात विलीनीकरण ही एक मोठी मोहीम होती. ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य बहाल करताना फाळणीला मान्यता दिली आणि स्वायत्त संस्थानांना स्वतःचा निर्णय घ्यायला सांगितलं. भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नांनी ही बहुसंख्य संस्थानं भारतीय संघराज्यात आपखुशीनं विलीन झाली. जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीत मात्र वेगवेगळ्या घडामोडी झाल्यामुळे संविधानाच्या कलम 370 अन्वये काश्मीरला वेगळं स्थान देऊन भारतीय संघराज्याबरोबर जोडण्यात आलं. त्यातल्या तरतुदींमुळे या प्रांतातले विविध कायदे आणि नियम भारतीय संघराज्यापेक्षा वेगळे होते. 5 ऑगस्ट 2019 रोजी हे कलम रद्द करण्यात आलं. त्याचवेळी जम्मू काश्मीर हा एक आणि लडाख हा दुसरा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला. दहशतवादाच्या प्रभावाखाली दबलेलं काश्मीरचं जनजीवन सुरक्षित वातावरणात नेण्याच्या तसंच तिथं सर्वसमावेशक विकासाला चालना देण्याच्या उद्देशानं हे पाऊल उचलण्यात आलं. या कायद्याला नंतर न्यायालयात आव्हान देण्यात आलं. मात्र 11 डिसेंबर 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाच्या बाजूने कौल देत जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा वैध ठरवला. या कायद्यामुळे आता उर्वरित देशातले कायदे विनाअडचण काश्मीरमध्येही लागू होतात. तिथल्या नागरिकांनाही इतर भारतीयांप्रमाणे हक्क आणि अधिकार मिळतात. तिथल्या नायब राज्यपालांना विशेष स्थान देणारं कलम 35 अ देखील रद्दबातल झालं. या सर्व बाबींमुळे जम्मू काश्मीरमध्ये शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा, विकास, गुंतवणूक आणि पर्यटनाला चालना मिळाली आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राजस्थानात जोधपूर इथल्या हवाई दल तळावर तरंग शक्ती या बहुराष्ट्रीय हवाई सरावाचं आयोजन करण्यात आलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यावेळी उपस्थित होते. जग आधुनिक युद्धपद्धतीतल्या मूलभूत परिवर्तनाला सामोरं जात आहे. कृत्रिम तंत्रज्ञानामुळे निर्णय क्षमतेला वेगळा आयाम मिळतो आहे असं ते यावेळी म्हणाले. राजनाथ सिंह यांनी आधुनिक लढाऊ विमानांची प्रभावी हवाई प्रात्यक्षिक पाहिली आणि स्वदेशी तसंच परदेशी लढाऊ विमानांचंही प्रदर्शन पाहिलं. 26 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या सरावाचा उद्देश सहभागी हवाई दलांमधली कार्यात्मक सहकार्य, परस्पर कार्यक्षमता आणि परस्पर सामंजस्य बळकट करणं हा आहे. राज्यातल्या विविध भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या केंद्रीय पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी होत आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पथकानं पाहणी करून पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, भूजल पातळी, पाण्याची उपलब्धता तसंच रब्बी हंगामाच्या शक्यतांचा आज आढावा घेतला. बेलाटी इथंही आज पथकानं नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली. जून अखेर पेरणी झाल्यानंतर परिसरात पावसाचा सुमारे 38 दिवसांचा खंड पडला, त्यामुळे तूर पीक पूर्णपणे नष्ट झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी पथकाला दिली. बीड जिल्ह्यातही आज केंद्रीय पथकाकडून सोयाबीनचं नुकसान, जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचा आढावा घेण्यात आला असल्याची माहिती आमच्या बातमीदारांना दिली. पालघरमध्ये SIR संदर्भात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. मतदार यादी अधिक अचूक आणि त्रुटी विरहित करण्यासाठी राजकीय पक्षांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन कोकण विभागीय आयुक्तांनी या बैठकीत केलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदूर इथं उद्या संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. हवामान. मुंबईसह कोकण आणि विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला आहे. राज्यातल्या

भागात 12 ऑक्टोबरपर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. अनेक शहरांमधलं तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून ऑक्टोबर हीटमुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते तर उत्तर कोकणातील काही भागात उष्णतेसोबत दमट वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विदर्भात उन्हाचा कडाका वाढला असून नागपूरमध्ये 36 अंश तर काही भागात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा केंद्रीय मंत्र्यांचा आरोप. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची दिल्लीत धरपकड. संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत बहुराष्ट्रीय तरंग शक्ती सरावाला प्रारंभ आणि केंद्रीय पथक राज्यातल्या दुष्काळी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी सांगली निर्मित युववाणी या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत.
1: आज आपण एका अशा विषयावर चर्चा करूया जो तरुण पिढीच्या अगदी जिव्हाळ्याचा आहे, व्यायाम आणि समतोल आहार. याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतायत एक अनुभवी बॉडी बिल्डर आणि फिटनेस ट्रेनर विश्वनाथ बकाली सर. सर, आमच्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर, आजच्या तरुण पिढीमध्ये फिटनेस विषयी प्रचंड क्रेज दिसून येते, याबद्दल तुमचा एकूण अनुभव काय सांगतो?
2: आजकाल जिम किंवा व्यायामशाळा ह्या आधुनिक आल्यामुळे आणि एक नवीन पद्धत त्यामध्ये आल्यामुळे किंवा सोशल मीडियामध्ये त्याबद्दलचं जास्त अवेअरनेस असल्यामुळे हा तरुण वर्गामध्ये जास्त फेमस दिसतोय. जसं की आधी फक्त व्यायामशाळा होती, जी आता जिम आले ते मशीन्स आले आणि सोशल मीडियावर प्रत्येकाला दाखवायचं असतं की मी सुद्धा व्यायाम करतो हो, त्यामुळे त्याचं अवेअरनेस वाढलं आणि त्यामुळेच युवा पिढीमध्ये हा कल जास्त दिसतोय.
1: बरोबर. आजकाल सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये सिक्स पॅक ॲब्स किंवा झटपट बॉडी बनवण्याचं प्रस्थ वाढलंय. एक व्यावसायिक आणि अनुभवी ट्रेनर म्हणून आपण खऱ्या अर्थानं फिटनेस म्हणजे काय हे कसं सांगू शकाल?
2: फिटनेसमध्ये फक्त फिजिकल फिटनेस हा असू नये. फिटनेस हा मेंटल फिटनेस आणि फिजिकल फिटनेस ह्या दोन्हींचा कॉम्बिनेशन असावा, ज्यामध्ये फिजिकल फिटनेसमध्ये आता फिजिकल फ्लेक्झिबिलिटी आली, फिजिकल स्ट्रेंथ आलं, फिजिकल कार्डियक स्ट्रेंथ आलं, जसं की आपण किती वेळ धावू शकतो किंवा किती वेळ सायकलिंग करू शकतो असे. आणि मेंटल फिटनेसमध्ये अशा गोष्टी ज्या आपल्या पाच फिलिंग्स असतात, जसं की हॅपीनेस, रेज किंवा राग येतो आपल्याला किंवा वाईट वाटतं, मानसिक त्रास तणाव येतो, ह्या गोष्टींना कसं टॅकल करू शकतो आपण, ह्या दोन्ही गोष्टींचा समतोल म्हणजेच परफेक्ट फिटनेस.
1: मला तुम्हाला विचारायचं आहे की खूप तरुण अगदी जोशामध्ये येऊन जिम जॉईन करतात पण काही दिवसातच थकवा किंवा दुखापतीमुळे कंटाळतात. ज्यांना नवीन व्यायाम सुरू करायचा आहे त्यांनी सुरुवातीला कशी तयारी करावी?
2: छोट्या छोट्या पावलापासून सुरुवात करावी. जसे की तुम्हाला आता कंटिन्यू व्यायाम करायचा आहे आजपासून, तर तुम्ही एक सूर्यनमस्कार पासून चालू करा. एक सूर्यनमस्कार करण्यासाठी एक मिनिट सुद्धा नाही लागत, पण आज एक केला तर उद्या दोन करा, परवा तीन, महिनाखेरपर्यंत तुमचे 30 सूर्यनमस्कार होतात. असा जिमचा सुद्धा जो व्यायाम असतो तो छोट्या छोट्या पावलांनी छोट्या छोट्या स्टेप्समध्ये चालू करावा, जेणेकरून तुम्हाला कोणत्या दुखापती सुद्धा नाही होणार आणि त्या दुखापतीमुळे तुमचा व्यायाम बंद सुद्धा नाही होणार.
1: ओके. आजकाल वजन उचलणं म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो ते आणि कार्डिओ याबद्दल तरुणांमध्ये अनेक समज गैरसमज आहेत. शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी या दोन्हीचा समतोल कसा साधावा?
2: आपण असं समजून घेऊया की आपल्याला काहीतरी ओझं उचलायचं आहे किंवा ते ओझं उचलून थोडा वेळ चालायचं आहे, तर त्याला आपण फिजिकल फिटनेस किंवा फिजिकल स्ट्रेंथ फिटनेस म्हणूया, ज्यामध्ये तुम्ही शरीराच्या सगळ्या स्नायूंचा व्यायाम करता. आणि कार्डिओचा फिटनेस म्हणजे आपण असं समजू शकतो की स्नायू सोडून शरीरात जे आपले अवयव आहेत बाकीचे, जसं की हार्ट आला, लंग्स आला, किडनी आली, ब्रेन आला, ह्या सर्व अवयवांचा व्यायाम असं समजलं तर तो कार्डिओमध्ये आपण पकडू शकतो. जसं की रनिंग आलं, वॉकिंग आलं, जॉगिंग आलं, सायकलिंग, असे व्यायाम.
1: याचबरोबर मला आणि एक प्रश्न विचारायचा आहे. आजकाल तरुणाईला खूप आव्हानांना सामोरं जावं लागतं, भविष्यात सुद्धा जावं लागेल. मनशांतीसाठी योग्य व्यायाम आणि आहार कसा असावा?
2: तर मानसिक तणाव हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. जसं तरुणांना त्यांच्या करिअरचं टेन्शन असतं, एखादा जर नोकरी करणारा तरुण असेल तर त्याला त्याच्या भविष्याची चिंता असते, त्याला फायनान्शियल सेटलमेंटची चिंता असते. तणाव किंवा मानसिक ताण हा एक हॉर्मोन आहे जो आपल्या ब्रेनमध्ये रिलीज होतो. फॉर एक्झाम्पल, तुमच्या मोबाईलवर जर मेसेज आला की तुमच्या बँकेमधून 50,000 रुपये अचानक कट झाले, तर त्यावेळी जे आपल्याला फील होतं तो मानसिक तणाव, त्या हॉर्मोनचं नाव आहे कॉर्टिझॉल. आता कॉर्टिझॉल हॉर्मोन तयार झाल्यानंतर आपल्याला मानसिक तणाव येतो आणि त्यावेळी आपल्याला भीती वाटते आणि त्या भीतीमध्ये आपल्याकडून चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. मग आता तो हॉर्मोन बॉडीत कमी रिलीज व्हावा किंवा जर रिलीज झाला तर त्याला बॉडी कशी टॅकल करावी, यासाठी तुमचं फिजिकल एक्सरसाइज असणं हे गरजेचं आहे. जसं की एखादा कंटिन्यू व्यायाम करणारा माणूस असतो आणि न व्यायाम करणारा माणूस, या दोघांच्या मध्ये फरक असा तुम्हाला जाणून येईल की व्यायाम करणाऱ्या माणसाला मानसिक तणाव हे कमी येतं, कारण त्याच्या बॉडीमध्ये कॉर्टिझॉल हॉर्मोन कमी रिलीज होत असतो. आणि व्यायाम न करणाऱ्या माणसामध्ये कॉर्टिझॉल हॉर्मोन हा जास्त प्रमाणात तयार होतो.
1: सर, मग स्ट्रेंथ ट्रेनिंग जो जिम एक्सरसाइज आहे आणि योग ह्यामध्ये फरक कसा आहे आणि मानसिक शांतता देण्यासाठी योगा कसं उपयोगी आहे आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग कसं उपयोगी आहे?
2: आता जिम हा कल्चर मसल जास्त वाढवण्यासाठी असं बघितलं जातो. जसं की जर तुम्ही जिमला जात असाल तर तुमच्याकडे बघून एखादी व्यक्ती

0: म्हणू शकते. तू काय वाटत नाही जिमला जातोस असं, म्हणजे मसल्स जास्त दिसत असतील त्या शरीरावर तरच ती व्यक्ती जिमला जाते असं पकडलं जातं. पण बॉडीमध्ये जेवढे मसल्स जास्त तेवढे रेड ब्लड सेल्स जास्त, आणि जेवढे रेड ब्लड सेल्स जास्त तेवढा ब्लड प्रेशर जास्त, जेवढा ब्लड प्रेशर जास्त तेवढा माणसाला राग जास्त येऊ शकतो. आता ह्या दोन्ही गोष्टी टॅकल करण्यासाठी तुम्हाला योगा हा सर्वोत्तम कसा मानला जाईल? योगा करणारी व्यक्ती जी असते ती त्याचं दिवसभरातलं काम सुद्धा करत असते, प्लस ती डोक्याने शांत सुद्धा असते. जिम करणारी व्यक्ती जी असते त्या व्यक्तीला राग पटकन येऊ शकतो, ती व्यक्ती रागात चुकीचे निर्णय घेऊ शकते. किंवा आजकाल आपण बघतो जिममध्ये डोक्यात डंबेल घातलं सुद्धा जातं रागाच्या विरोधात, पण हेच योगाच्या क्लबमध्ये दिसणार नाही तुम्हाला. योगामध्ये मसल्स जेवढे बॉडीत असावे तेवढेच ठेवून मानसिक तणाव, मानसिक ताण ह्या गोष्टींना कसं टॅकल करायचं यासाठी मानसिक फिटनेस सुद्धा योगामधून तुम्हाला मिळू शकतो.
1: असं म्हणतात की 80% आहार आणि 20% व्यायाम फिटनेसमध्ये महत्वाची भूमिका बजावतो. तरुणांच्या दैनंदिन धावपळीच्या आयुष्यात समतोल आहार म्हणजेच बॅलन्स डाएट ज्याला आपण म्हणतो ते नेमकं कसं साधावं, किंवा त्याबद्दल तुमचं मत काय?
0: आता ही टक्केवारी जी आहे ती टक्केवारी 10-20%, 80% ह्यामध्ये डिवाइड न करता आपण असं बघूया, 100% व्यायाम, 100% डाएट आणि 100% रेस्ट. म्हणजे जो व्यायाम तुमचा रोजचा आहे ठरलेला तो तुम्ही 100% केला पाहिजे. जो काही तुमचा आहार आहे जो ज्याला आपण डाएट प्लॅनचा डाएट म्हणतो तो तुम्ही 100% पाळला पाहिजे. आणि ह्या दोन्ही गोष्टी केल्यानंतर तुम्ही रात्रीची जी झोप घेतली पाहिजे रिकव्हरी ती सुद्धा 100% केली पाहिजे. म्हणजे तुम्हाला 100% फिटनेस मिळेल. फॉर एक्झाम्पल आपण असं पकडूया, मोबाईलने आपण जे एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करताना ट्रायपॉड यूज करतो, त्या ट्रायपॉडमध्ये जर 3 पाय असतात, 1, 2, 3, ते तिन्ही पायात जर समान उंचीचे असतील तर तुमचा मोबाईल व्यवस्थित राहील. जर त्यातला एक सुद्धा पाय खाली किंवा वर कमी जास्त असेल तर तुमचा मोबाईल असा स्टेबल राहणार नाही, तो हलणार करणार. असाच आपला फिटनेस सुद्धा या तिन्ही गोष्टी 100% असतील तर 100% तुमचा मोबाईल फिट राहील.
1: व्यायाम आणि आहार याबरोबरच पुरेशी झोप आणि विश्रांती फिटनेसमध्ये खूप गरजेची आहे. आजकाल बरेचसे लोक मोबाईल, अभ्यास किंवा कामाच्या नादात रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो?
0: झोप जर माणसाला एखाद्या कमी असेल तर त्याचे भयंकर परिणाम होतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघत असाल की आजकालची तरुण पिढी त्यांच्याकडे सगळं आहे, मोबाईल आहे, गाडी आहे, जे हवं ते शिक्षण आहे, जेवढ्या हवा तेवढा पैसा आहे खर्च करण्यासाठी, एवढं असून सुद्धा त्यांच्याकडे एक भीती आहे, करिअरचं टेन्शन आहे. मग हे टेन्शन, ही भीती, काही गरज नसताना सुद्धा येण्याचं रिझन हे एकच आहे, रात्रीची झोप पूर्ण न होणे. रात्रीची जर झोप पूर्ण होत नसेल तर तुमच्या ब्रेन सेल्स हे परमनंटली डिलीट सुद्धा होतात. आजकाल आपण सोशल मीडियावर बघू शकतो की असे भरपूर न्यूरोलॉजिस्टचे किंवा ब्रेन एक्सपर्टचे त्यांचे इंटरव्ह्यूज आहेत, त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की 6 ते 8 तासाची जर तुम्ही रेग्युलर झोप ती सुद्धा रात्री जर घेत नसाल तर त्याचे भयंकर ब्रेनवर परिणाम होऊ शकतात.
1: मित्रांनो, विश्वनाथ बकाली सर यांच्यासोबतची फिटनेस बद्दलची ही चर्चा अशीच ऐकूया, पण या रिफ्रेशिंग गाण्यानंतर.

0: या जोशपूर्ण गाण्यानंतर आपण पुन्हा आपल्या मुलाखतीकडे वळूया.
1: आजकाल जिममध्ये गेल्यावर लगेच प्रोटीन पावडर किंवा वेगवेगळे सप्लिमेंट्स घेण्याकडे कल वाढलेला दिसतोय. हे कितपत योग्य आहे आणि घरगुती आहारातून पोषणाची गरज आपण कशी भागवू शकतो?
2: आता सप्लिमेंट हा विषय कधी येतो, आपण एक्झाम लिहिताना आधी अँसरशीट आपली भरतो त्यानंतर आपण सप्लिमेंट घेतो ना, की आधी सप्लिमेंट आणि त्यानंतर अँसरशीट घेतो. याचा अर्थ आपण न्यूट्रिशन फुलफिलमेंट मध्ये असं बघूया की आधी नॅचरली जे न्यूट्रिएंट्स तुम्हाला मिळालेले आहेत किंवा जे तुमच्याजवळ अवेलेबल आहेत त्याची फुलफिलमेंट झाली आणि तरी सुद्धा तुम्हाला न्यूट्रिएंटची कमी पडते तर तुम्ही सप्लिमेंटरी फॉर्ममधून घेतले पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा डॉक्टर आधी आपल्याला सलाईन लावतात आणि त्यानंतर जे काही त्यांचं मेडिसिन आहे अँटीबायोटिक वगैरे आहे ते देतात. त्या सलाईनमध्ये काय असतं तर ग्लुकोज असतं, तर ते ग्लुकोज आपण नॅचरली खाऊ, म्हणून आपल्यात बॉडी वीक झालेली असते. त्यामुळे डॉक्टर आधी सलाईन लावतात आणि त्यानंतर न्यूट्रिएंट्स देतात. याचा अर्थ असं नाही की आपण रोज एक वेळचं जेवण बंद करून रोज सलाईन लावू. तसंच सप्लिमेंटरी फॉर्म मधून जे काही आपल्या समोर जे प्रोडक्ट्स आलेले आहेत ते ऍक्च्युअली आपल्या गरजेचे आहेत का किंवा ते न्यूट्रिएंट्स आपल्याकडून नॅचरली फुलफिल होत गेले का हे पाहूनच मग ते सप्लिमेंटची गरज आहे की नाही हे पाहावं. जसं की प्रोटीन हा शब्द आपल्याला प्रोटीन पावडर हे आपल्या समोर जेव्हा आलं तेव्हाच आपल्याला लक्षात आलं. आता आजकाल आपल्याला जी फिटनेसच्या नावाखाली नॉलेज आहे किंवा जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे ते कोणत्या इंडस्ट्रीचं किंवा कोणत्या सप्लिमेंटचं प्रोडक्ट तर नाही आहे ना हे आपण पडताळून पाहिलं पाहिजे. जेव्हा तुम्ही गुगलवर जाऊन प्रोटीन कशामध्ये आहे हे बघता तेव्हा आधी तुम्हाला सप्लिमेंट्स दिसतील. तिथे हे नाही दिसणार की तुमच्या राजमामध्ये वरणाच्या शेंगा ज्या असतात किंवा श्रावण घेवडा जो असतो त्यामध्ये सुद्धा प्रोटीन आहे तिथे दिसणार नाही, पण एखादं सप्लिमेंटचं प्रोडक्ट नक्की दिसणार. तर याच्यामागे कुठली इंडस्ट्री तर नाही आहे ना जी अननेसेसरी आपल्याला प्रोटीन घ्यायला भाग पाडते, हे आपण पडताळून पाहूनच ते प्रोडक्ट घेतले पाहिजे.
1: अनेक तरुणांचा असा गैरसमज आहे की फिट राहण्यासाठी महागड्या जिमची किंवा महागड्या डाएट फूडची, जसं की आपण आता एक्झॉटिक व्हेजिटेबल्स म्हणतो, ब्रोकोली किंवा बेरीज, ॲव्होकॅडो, या सगळ्यांची गरज असते. पण सर्वसामान्य घरातील तरुण कमी खर्चात स्वतःला फिट कसं ठेवू शकतात?
2: आता सगळ्यात आधी आपण हे बघूया की व्यायाम करणं गरजेचं का आहे. सर्वायवलसाठी आपल्याला अन्न पाहिजे, अन्न, वस्त्र, निवारा पाहिजे आणि त्या भरपूर कालावधीसाठी पाहिजेत. आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत किंवा जी आपली गरज आहे ती गरज भागवण्यासाठी आपल्याकडून जी शरीराची हालचाल झाली पाहिजे. आपण जर 50 वर्षापूर्वी जाऊन बघितलं तर एक कुटुंब चालवण्यासाठी आपण जास्तीत जास्त 1 किंवा 2 पोती धान्याची जुळणी करत होतो. पण आजकाल असं झालेलं आहे की आपण आपलं फ्युचर सुद्धा असं बघतोय की एसी केबिनमध्ये मला जॉब पाहिजे, माझ्या शरीराची हालचाल जास्त नसली पाहिजे आणि मी इथे बसून काम करणार आणि मला महिन्याला 1 लाख रुपये मिळाले पाहिजे. त्याच्यानं तुमचं आयुष्य नक्की सेट होईल पण तुमच्या शरीराची हालचाल होणार नाही, तुम्ही फिजिकली आणि मेंटली वीक होत जाणार आणि त्यासाठी तुमची हेल्थ चांगली असणं गरजेचं आहे आणि ह्याला व्यायामाशिवाय तुमच्याकडे पर्यायच राहिलेला नाही. मग आता ह्या व्यायामामध्ये शरीराची हालचाल करणं फक्त गरजेचं आहे, ना की तुम्ही एसी जिममध्ये जाऊन, महागड्या जिममध्ये जाऊन त्या ट्रेडमिल सारख्या मशीन्सवरच तुम्ही व्यायाम केला पाहिजे असं काहीही नाही. तुम्ही एक सूर्यनमस्कार जरी घरी करू शकत असाल जे तुमच्या सभोवतालच्या वातावरणात उगवलं जातं, पिकलं जातं, जसं की पेरू, केळी असे पदार्थ म्हणा, हे तुम्ही जास्तीत जास्त खाल्लं पाहिजे आणि शरीर

0: एक हालचाल करण्यासाठी तुम्ही कोणताही व्यायाम करा असं काहीही कंपल्शन नाही की जिमचाच व्यायाम केला पाहिजे किंवा कार्डिओच केलं पाहिजे किंवा योगाच केला पाहिजे. तुम्ही एक सूर्यनमस्कार करत करत महिनाकर 30 सूर्यनमस्कार सुद्धा करू शकता. आजकाल मोबाईलमुळे आपल्याला माहीत नसलेल्या भरपूर गोष्टी आपल्याला माहीत होतात, जसं की ॲव्हॅकॅडो हे फ्रूट खाल्लं पाहिजे किंवा ब्रोकोली खाल्लं पाहिजे. आता ह्या सगळ्या युरोपियन आणि अमेरिकन गोष्टीचे प्रोडक्ट्स आहेत. फॉर एक्झाम्पल त्यांचे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स असतील किंवा सप्लिमेंटरी प्रोडक्ट्स असतील. आजकाल मोबाईलमुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट कळते, जसं की एक्झॉटिक व्हेजिटेबल्समध्ये कोणकोणते न्यूट्रिशन्स आहेत, कोणकोणते नाही आहेत, आणि आपल्याला आपल्या सभोवताली पिकणाऱ्या न्यूट्रियंट्सची व्हॅल्यू का नाही आहे. तर लहानपणी आपल्याला आठवतं का बघा की आपण आपल्या पालकांना विचारायचो, आपले पालक आपल्याला सांगायचे आंबाड्याची भाजी केली खा, कारलं खा, शेपू खा. आपण त्यांना का म्हणून विचारायचो तर ते आपल्याला एकच उत्तर द्यायचं, सांगतोय तेवढं कर गप्पाई, मग आपल्याला ते नाईलाज असतो खायला लागायचं. आणि आज आपल्याला त्या एक्झॉटिक व्हेजिटेबल्समध्ये काय काय न्यूट्रियंट डिटेल्स आहे ते प्रॉपर कळतं. आणि आज आपल्याला असं वाटतं की ते आपल्याला कळले म्हणजे तेच खरं आहे, आपल्या पालकांनी आपल्याला त्याचं उत्तर दिलेलं नाही आहे म्हणून त्यांची माहिती त्यांना नाही आहे, किंवा त्यांनी सजेस्ट केलेल्या न्यूट्रियंट्समध्ये काहीच न्यूट्रिशन नाही आहे असं आपण समजतो. गुगलवर जाऊन तुम्ही बघितला तर ब्रोकोली, ॲव्हॅकॅडो अशा गोष्टीचं प्रॉपर न्यूट्रिशन डिटेल तुम्हाला दिसेल. आणि हेच जाऊन जर तुम्ही आंबाड्याच्या भाजीमध्ये, शेपूच्या भाजीमध्ये काय काय न्यूट्रिशन आहे बघितला हे तर तुम्हाला एवढं प्रॉपर दिसणार नाही. मग आपला समज असं होतो की ह्यामध्ये जर काही दिसतच नसेल तर ह्या गोष्टीत काही नाहीच आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या सभोवताली पिकणाऱ्या भाजीपाल्यामध्ये वगैरे काही न्यूट्रियंट्स नाहीच आहेत, आणि जे त्यांनी सांगितले त्यामध्ये न्यूट्रियंट्स आहेत असा समज होतो. आणि आपल्याकडून त्या गोष्टीवर जास्त विश्वास ठेवण्याचा किंवा त्या गोष्टी जास्त पटायला लागतात ज्या गुगलवर आपल्याला अवेलेबल आहेत.
1: फास्ट फूड, चायनीज, तेलकट पदार्थ या सगळ्यांचं सेवन तरुण वर्गामध्ये मोठं कसा परिणाम होतो?
0: आता आपला लिव्हर जो आहे तो नॅचरल न्यूट्रियंट्स ज्या फॉर्म मध्ये आहे तो पचवण्यासाठी बनलेला आहे. जर समजा आज आपण आधुनिकीकरण मध्ये नाही आहोत, आधी मानव आहोत, तर आपल्याला गोड खाऊ वाटत तर आपण काय खाल्लो असतो? आपण असतो आणि तो ऊसाचा चोथा टाकून दिला असता. आजकाल झालंय काय, आपल्याला गोड खाऊ वाटत असेल तर डायरेक्ट आहे. जर तुम्ही फळ खाल्ला, फळ चावून खाणार तुम्ही, फळांचा चोथा आपल्या पोटामध्ये जाणार आणि त्या फळाच्या छोट्या छोट्या तुकड्यावर जो ग्लायकोजनचा रस लागलेला असतो तो तेवढाच ओढून घेतो, शोषून घेतो, आणि बाकीचा चोथा म्हणून तो चोथा समजून बाजूला काढून टाकतो. आता ह्यामध्ये दोन गोष्टी होतात, तुमच्या लिव्हरला काम मिळतं, तुमच्या लिव्हरला जेवढं हवं तेवढं न्यूट्रियंट्स मिळतात, आणि तुमच्या लिव्हरला नको असलेलं प्रोडक्ट सुद्धा तुम्ही काढून टाकलं जातं तुमच्याकडून, आणि ह्यामध्ये तुमची पूर्ण अन्ननालिका सुद्धा स्वच्छ राहते. आता ह्यामध्ये आपण काय करतोय, आधुनिकीकरणामध्ये आपण ज्वारीच्या पिठापासून भाजीच्या ग्रेव्हीपासून फास्ट फूडमध्ये प्रत्येक गोष्ट ही क्रश करून टाकली जाते. आता क्रश करून टाकल्यानंतर लिव्हरचा नाईलाज होतो, ज्या फॉर्ममध्ये आपण टाकलेला आहोत तो फॉर्म आहे तसा ऍब्झॉर्ब केला जातो लिव्हरकडून, म्हणजे गरज नसलेले कॅलरी लिव्हरकडून ओढले गेले बॉडीमध्ये, तो एक्स्ट्रा फॅटमध्ये डिपॉझिट झाला आणि अशामुळे लिव्हर सुद्धा अनहेल्दी झाला. जसं आपली शरीराची हालचाल आपण थांबवलो तर आपण खराब होतो, तसं लिव्हरला सुद्धा आपण काम जर नाही दिलो तर लिव्हर सुद्धा खराब होतो. त्यामुळे फास्ट फूड खाल्ल्याने अननेसेसरीली बॉडीत न्यूट्रियंट डिपॉझिट होतात आणि अशा पद्धतीने तो हानिकारक आहे.
1: बर, वजन कमी करण्यासाठी अनेक जण चुकीच्या पद्धतीने क्रॅश डायटिंग किंवा त्यासारखे काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे डायट्स करत असतात, याचे शरीरावर दुष्परिणाम कसे होतात?
0: आता आपण एक उदाहरणार्थ बघूया, एक बाळ ज्यावेळी जन्मतं त्यावेळी त्याचं वजन 2 ते 3, 3.5 किलोच्या दरम्यान असतं. तेवढ्या वजनाचं बाळ बनण्यासाठी जर 9 महिने लागत असतील तर एवढ्या मोठ्या शरीरातला थोडा सुद्धा बदल आपल्याला करायचा असेल तर तो आपण कालांतराने केलेलाच चांगला.
1: बरोबर,
0: समजून चालू आपण एका व्यक्तीचं वजन 100 किलो आहे आणि त्याला 25 किलो कमी करायचं आहे. त्याने जर ऑपरेशन करून 25 किलो एका तासात जर कमी केला हे चांगलं की त्याने एक वर्षभर व्यायाम करून महिन्याला 2.5 ग्रॅम 500 ग्रॅम ह्या हिशोबाने केलेलं चांगलं? तर ऑब्व्हियसली त्याने एक वर्षभर व्यायाम केलेलंच आणि जेवढा ग्रॅज्युअल शरीरामध्ये बदल करण्यासाठी घेऊ तेवढं चांगलं असतं. ना की समजा आता माझं 100 किलो आहे, मला 2 महिन्यात काही पण करून 70 किलो वजन कमी करायचं आहे, उद्यापासून फक्त मी सकाळी एक अंडी खाणार, दुपारी एक ऑरेंज खाणार, रात्री एक केळ खाणार, असं क्रॅश डायट म्हणजे सडनली सगळं बंद करणं. असं केलं तर आपलं शरीराचं वजन तर कमी होईल पण तेवढेच आपण धोक्यांना सुद्धा निमंत्रण देऊ.
1: बरोबर, शेवटचा प्रश्न सर, जे तरुण श्रोते ऐकतायत त्यांना फिटनेसच्या प्रवासात

0: सातत्य राखण्यासाठी आणि स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काय मुलाचा सल्ला द्याल?
1: माझ्या मते तुम्हाला तुमचा फिटनेस ठेवायचा असेल तर तो दुसऱ्याला दाखवण्यासाठी कमी असावा आणि स्वतःला फिटनेस म्हणजे काय हवाय हे स्वतःला विचारून किंवा स्वतःला जर माहीत नसेल तर एखाद्या एक्सपर्टला विचारून आपल्या फिटनेसचं टार्गेट आधी आपण फायनल केलं पाहिजे की माझ्यासाठी फिटनेस म्हणजे काय आहे आणि ते फायनल केल्यानंतर त्याचा एक प्लॅन तयार करा तुम्ही. मग तो डायट प्लॅन असेल, वर्कआउट प्लॅन असेल, इतर काही गोष्टी असतील, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते प्रॉपर बसवा आणि त्या मार्गावर तुम्ही प्रॉपर चला. जेणेकरून गैरसमजुतीमुळे तुम्ही डिस्ट्रॅक्ट नाही होणार आणि तुमच्याकडून काही चुका नाही होणार. तुमचा फिटनेस तुम्हाला माहीत असेल, तुमचा डायट तुम्हाला माहीत असेल आणि त्यावर चालायचा तुमचा मार्ग सुद्धा तुम्हाला माहीत असेल, त्यामुळे तुमच्याकडून चूक तर काहीच नाही होणार. आणि सातत्य राखण्यासाठी कोणतंही कारण लागलं नाही पाहिजे तुम्हाला तुमच्या व्यायामाचं सातत्य राखायला. जसं एखाद्याला आपण विचारलो की सर तुम्ही कंटिन्यू व्यायाम करण्यासाठी काय करता, तर तो काहीच नाही सांगत, एकच सांगतो मी कंटिन्यू व्यायाम करतो. त्याच्याकडे काही रिझनच नसतं कंटिन्यू न व्यायाम करण्याचं. त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा रिझन नसलं पाहिजे की व्यायाम मी ह्या गोष्टीमुळे करू शकत नाही आहे, कारण नसलं पाहिजे. तुम्ही सुद्धा रोज वर्कआउट केलंच पाहिजे.
0: धन्यवाद सर, तुम्ही आज आमच्या युववाणी या कार्यक्रमात आलात आणि तरुणांना व्यायाम, आहार तसंच मनशांती याविषयी अत्यंत मोलाची व फार उपयोगी अशी माहिती दिलीत. तसंच सोशल मीडियाच्या प्रभावाखाली येऊन जे तरुण वेगवेगळ्या प्रकारचे डायटिंग किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डायट फूड्स यामध्ये उगीचच आपले वेळ पैसा वाया घालवतात, त्यांना तुम्ही योग्य मार्गदर्शन दिलं. त्याचबरोबर आपला भारतीय आहार किंवा आपल्या सभोवताली पिकणारा जो आहार आहे तो कसा उपयोगी आहे याबद्दल तुम्ही मार्गदर्शन दिलं. याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्राच्या वतीने तुमचे खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोतेहो विश्वनाथ बकाली यांच्यासोबत फिटनेस आणि आहार याबद्दलची चर्चा आताच आपण ऐकली. आता युववाणी या कार्यक्रमात शेवटी ऐकूया हे जोशपूर्ण गीत.

श्रोते हो, आजच्या युववाणी या कार्यक्रमात आपण व्यायाम आणि समतोल आहार याविषयी विश्वनाथ बकाली यांची मुलाखत ऐकली. बातचीत आणि निर्मिती सहाय्य प्रणव लिमये, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: काही संघर्ष आपल्याला तोडत नाही, उलट अधिक कणखर बनवतात, ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍपवरही. उमेद जीवनाची.

0: फ्रेंड्स, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 राज्यस्तरीय युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शक प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूला ही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर.
1: हॅशटॅग नवदुर्गा, उत्सव प्रेरणेचा.
0: श्रोतेहो, ठीक 6 आपण ऐकणार आहात हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार. हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया टाइमपास या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांचं गीत. या गीताला संगीत दिलंय चिनार महेश यांनी.

श्रोतेहो, ठीक 6:20 आपण ऐकणार आहात संस्कृत समाचार. हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
1: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
2: उमेद जीवनाची, उमेद जीवनाची.
0: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवया
1: उमेद जीवनाची.
0: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30 वाजता
1: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून
2: उमेद जीवनाची.

0: फ्रेंड्स, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 राज्यस्तरीय युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शक प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 राज्यस्तरीय वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण ऐकू शकाल कला अध्यापिका आणि यशस्वी उद्योजिका मिताली पियुष जिंतूरकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आणि साहित्यिका शैलजा वसेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतंय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतंय,
2: कुणी समाजासाठी झटतंय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतंय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर. हॅशटॅग नवदुर्गा,
1: उत्सव प्रेरणेचा.
3: श्रोते हो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
4: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
3: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ.
1: श्रोते हो, त्वचेवर दिसणारा कुठलाही डाग हा सौंदर्याचा प्रश्न असतो की आरोग्याचा? त्वचा विकाराची लक्षणं आणि कारणं कोणती? त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून. तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45-15-41-29 आणि 45-15-41-30. STD कोड आहे 022. आणि हो, त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुल किया घरात. मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
5: नमस्कार.

0: नमस्ते छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.
1: गप्पा, अरे पण आपण कोण आहोत हे तर आधी सांगायला हवं ना.
2: अरे हो, विसरलोस बरं का. आम्ही आहोत संस्कृती स्कूल उंड्रीचे विद्यार्थी.

0: आहोत संस्कृत स्कूल उंडेचे विद्यार्थी.
1: जरूर ऐका गम्मत जम्मत कार्यक्रम रविवारी अर्थात 11 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते सुमित श्रीवाद.
2: श्रोते हो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
3: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
2: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ.
4: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास आज आणि उद्या बीएलओ तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ईसीआय नेट या मोबाईल ऍपवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध.
2: फ्रेंड्स, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 राज्यस्तरीय युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शक प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
3: श्रोते हो, ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या.

आकाशवाणी मुंबई, अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची विविध ठिकाणी धरपकड. वैमानिक स्मित मच्छार यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी एनआयएकडून गुन्हा दाखल. आणि मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी मिळावी यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी दिल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी शेतपीक नुकसान, पर्जन्यमान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, भूजल पातळी, जनावरांसाठी चारा आणि रोजगाराच्या संधी या बाबींचा एकत्रित विचार करावा. पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून आकडेवारीची प्रत्यक्ष परिस्थितीशी पडताळणी करावी आणि शेतकऱ्यांना भरपाई वेळेत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी असं अग्रवाल यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या आंतर मंत्रालयीन पथकानं बीड जिल्हाधिकारी कार्यालयात पीक स्थिती, पाणीटंचाई, भूजल पातळी, चाऱ्याची उपलब्धता आणि शेतकरी मदत वितरणाचा आढावा घेतला. त्यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी आणि अन्य विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी अग्रवाल यांनी सूचना केल्या. बीड जिल्ह्यातल्या

0: 353 गावांमध्ये सुमारे 8.25 लाख शेतकरी दुष्काळ बाधित आहेत. यवतमाळ जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय पथकानं केली. सोलापूर जिल्ह्यातही या पथकानं पाहणी करून पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, भूजल पातळी, पाण्याची उपलब्धता तसंच रब्बी हंगामाच्या शक्यतांचा आढावा घेतला. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं, नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीनं काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलसंधारणाची कामं प्रभावीपणे राबवावीत अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान लवकर सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी आयोजित जलसंधारण विषयक बैठकीत ते बोलत होते. पाणी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेनं सक्रिय सहकार्य करून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वयातून या मोहिमेला गती द्यावी असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. आगामी उन्हाळ्यापासून जलसंधारणाची कामं सातत्यानं राबवणं गरजेचं आहे. जानेवारी ते मे या कालावधीत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण तसंच जनजागृती उपक्रम राबवून पावसापूर्वी जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात येईल अशी माहिती पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांनी दिली. जलसंवर्धनासाठी लोकसहभाग वाढवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. करत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसनं केला आहे. सरकारनं दुष्काळ जाहीर केला मात्र केंद्रीय पथकाची पाहणी, सर्वेक्षण, पंचनामे इत्यादीमध्ये वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज जळगाव इथं केला. जळगाव आणि धुळे जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. कुंभमेळ्यासाठीचे 36,000 कोटी रुपये आणि शक्तीपीठ महामार्गासाठीचे 80,000 कोटी रुपये हा निधी शेतकऱ्यांसाठी वापरावा आणि दसऱ्यापर्यंत दुष्काळग्रस्तांच्या खात्यात प्रत्येकी 1 लाख रुपये जमा करावेत अशी मागणी त्यांनी केली. शेतमजुरांना आर्थिक मदत तसंच स्वयंपाकाच्या गॅसचे वर्षाकाठी 12 सिलेंडर मोफत द्यावेत, जनावरांच्या छावण्या सुरू कराव्यात, कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये अशा मागण्याही त्यांनी मांडल्या. मुंबई शहरातल्या 7 कोळीवाड्यांच्या सीमांकनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. शिवडी, सायन, कुलाबा, माहीम, मांडवी, प्रिन्सेस डॉक, वरळी आणि कफबरेड या 7 कोळीवाड्यांच्या सीमांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालची ही समिती सीमांकनाच्या मोजणी नकाशांवर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार करून 3 महिन्यांच्या आत शासनाला शिफारस करणार आहे. मुंबईतल्या कोळीवाड्यांच्या सीमांकनासाठी यापूर्वी प्रत्यक्ष स्थळ पाहणी आणि मोजणी करून नकाशे तयार करण्यात आले होते. या नकाशांमध्ये दर्शवलेल्या सीमांबाबत विविध प्राधिकरणांकडून हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सीमांकन अंतिम करण्यासाठी शासनानं समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोघांना अटक केली आहे. एका कथित आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर टोळीशी त्यांचा संबंध आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर सलीम इस्माली डोला आणि त्याचे साथीदार ही टोळी चालवतात. प्रवीण उर्फ नागेश शिंदे आणि ब्रिजेश मोराडिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. मुंबईतल्या विविध तपास यंत्रणांनी डोला आणि त्याच्या साथीदारांविरोधात नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीनं तपास सुरू केला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीनं नवी दिल्लीत जंतर मंतर इथं पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आंदोलकांची धरपकड सुरूच आहे. विविध ठिकाणांवरून सुमारे 3,000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे तर या कारवाईत 6 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी नवी दिल्लीत विमानातूनच ताब्यात घेतलं. माणिक सरकार, पिनराई विजयन, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल या 4 माजी मुख्यमंत्र्यांसह इतर अनेक नेतेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव, विद्यार्थी नेत्या नेहा बोरा, युट्युबर ध्रुव राठी यांच्यासह इतरांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रशासनिक कारणांसाठी पोलिस

0: संघटनांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या 400 अधिक कार्यकर्त्यांनाही तसंच काही आंदोलक वकिलांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या हस्तक्षेपानंतर वकिलांना सोडून देण्यात आलं. जंतर मंतरच्या बाहेर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त आहे. संपूर्ण दिल्लीत पोलीस आणि निमलष्करी दलांचे जवळपास 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीतली 45 मेट्रो स्थानकं आज रात्री 10 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. दिल्लीच्या सीमा रेल्वे स्थानकं बस स्थानकांसह इतर संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा गस्त वाढवण्यात आली आहे. जंतर मंतरच्या 4 किलोमीटर परिसरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहेत. तसंच दिल्लीला जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही आज आंदोलन झालं. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला यांच्यासह इतरांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. ऑगस्ट क्रांती मैदान ही आंदोलनांची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या साधारण 200 जणांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हुतात्मा चौकात ठिय्या आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी 50 जास्त जणांना ताब्यात घेतलं.
1: परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा आणि नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास तोडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्याव्या या मागणीसाठी दिल्लीत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात ते वार्ताहरांशी बोलत होते. पुण्यातल्या एसएम जोशी पुलाजवळ सुरू असलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान विनापरवाना ड्रोन उडवल्याप्रकरणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे आणि इतर चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी एसएम जोशी पुलाजवळच्या जमावाचं ड्रोननं चित्रीकरण केलं जात असल्याचं गुप्तचर विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या निदर्शनाला आलं होतं. फ्लाय दुबई कंपनीच्या विमानात वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर सहवैमानिकानं केलेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं गुन्हा दाखल केला आहे. गेल्या 30 सप्टेंबरला झालेल्या या प्रकाराबाबत अपहरण विषयक कायदा आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा युएपीए अंतर्गत काल 9 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. स्मित मच्छार यांच्यावरचा हल्ला हा व्यापक कटाचा भाग असल्याचा सरकारी यंत्रणांना संशय आहे. उद्यापासून राज्यात शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होत आहे. यासाठी कोल्हापूरवासीय सज्ज झाले असून यंदाच्या वर्षी देवी अंबाबाईच्या स्कंदमाता देवी वैष्णवी त्रिगुणात्मिका रूपात पूजा बांधली जाणार आहे. मंदिर परिसर सुसज्ज आणि विद्युत रोषणाईनं उजळून निघाला आहे. भवानी मंडपात संध्याकाळी 5 वाजता मान्यवरांच्या हस्ते नवरात्र महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. तुळजापूर माहूर आंबेजोगाईसह आदिशक्तींच्या विविध मंदिरांमध्ये नवरात्राची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिराची रंगरंगोटी आणि सुशोभीकरणासह येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांगा, पिण्याचं पाणी, वैद्यकीय सुविधा आणि इतर व्यवस्थांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. तुळजापूर इथं उद्या पहाटे देवी तुळजाभवानी मंचकी निद्रा पूर्ण करून सिंहासनारूढ होईल. त्यानंतर घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवाला प्रारंभ होईल. माहूर इथं रेणुका माता मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेनं 2024-25 या वर्षाचे वाङ्मयीन आणि वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर केले आहेत. राज्यस्तरीय कविता राजधानी पुरस्कार प्रसिद्ध कवी गीतकार प्रवीण दवणे यांना दिला जाणार आहे. कथा, कविता, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा, नाटक, ललित गद्य, बालवाङ्मय, वैचारिक आणि संपादन अशा विविध क्षेत्रात एकंदर 35 जणांचा गौरव केला जाणार आहे. त्यात विवेक गोविलकर, डॉ दिलीप पांढरपट्टे, प्रज्ञा जांभेकर इत्यादींचा समावेश आहे. मुंबईसह कोकण आणि विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला आहे. येत्या 2 दिवसात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. या काळात रत्नागिरीत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे. अनेक शहरांमधलं तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता असून ऑक्टोबर हीटमुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विदर्भातही उन्हाचा कडाका वाढला असून नागपूरमध्ये 36 अंश तर काही भागात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या केंद्रीय पथकाच्या

0: सूचना. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची विविध ठिकाणी धरपकड. वैमानिक स्मित मच्छार यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी एनआयएकडून गुन्हा दाखल. आणि मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास आज आणि उद्या बीएलओ तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट या मोबाईल ऍपवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध.
2: श्रोते हो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
3: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
2: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ.
4: श्रोते हो, त्वचेवर दिसणारा कुठलाही डाग हा सौंदर्याचा प्रश्न असतो की आरोग्याचा? त्वचा विकाराची लक्षणं आणि कारणं कोणती? त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून. तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45-15-41-29 आणि 45-15-41-30. STD कोड आहे 022. आणि हो, त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12-1 या वेळात वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही.
5: फ्रेंड्स, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 राज्यस्तरीय युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शक प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू आणि सेवा कर अर्थात GST परिषदेची 57वी बैठक नुकतीच नवी दिल्ली इथे पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने वस्तू आणि सेवा कर नोंदणी, परतावा आणि न्याय निर्णय यासारख्या प्रक्रियांमधल्या सुधारणांसोबतच अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. GST परिषदेतले हे निर्णय आणि शिफारशींसोबतच त्याचे संभाव्य परिणाम काय होतील याविषयी सनदी लेखापाल रोहित बोरा यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. बोरा सर नमस्कार, वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. सर, नवी दिल्ली इथं झालेल्या 57व्या GST अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषद बैठकीत कोणते महत्वाचे निर्णय आणि शिफारशी करण्यात आल्या आहेत?
1: नमस्कार. नवी दिल्ली येथे झालेल्या 57 काउन्सिल मीटिंगच्या संदर्भात काही महत्वाचे आणि आमूलाग्र बदल घडवण्यात आलेले आहेत. मला वाटतं हे जे बदल आहेत ते मुख्यतः एक स्मॉल बिझनेसमॅनच्या दृष्टिकोनातनं एक चांगली स्टेप सरकारने घेतली आहे असं म्हणता येईल. महत्वाचे बदल म्हणजे

0: जीएसटीची जी नोंदणी आहे, रजिस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो, ती प्रक्रिया जी आहे ती अजून सुलभ करण्यात आली आहे आणि अवघ्या 3 कामकाजच्या दिवसांमध्ये जीएसटी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचं सरकारने सांगितलेलं आहे. त्याचसोबत जे काही नोंदणी प्रक्रियामध्ये नंतर बदल होतात, जसे काही कुठल्या व्यापाऱ्याचे नाव असेल, पत्ता असेल, त्यांना कुठे एक ऍडिशनल बिझनेस प्लेस म्हणजे नवीन कार्यशाळा सुरू करायची असेल तर त्याचा पत्ता जो काही बदल असेल, असे जे काही आहेत ते सगळे स्वयंचलित म्हणजे ऑटोमाइज्ड त्याची मंजुरी मिळणार आहे. म्हणजे परवानगी आणि जो काही वेळ आधी जात होता तो जाणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की इनव्हॉइस मिसमॅच हा एक खूप मोठा प्रश्न सध्या संपूर्ण देशापुढे आहे की एखाद्या विक्रेत्याने जर माल विकला आणि त्यांनी जर तो जीएसटी चुकवलेला नसेल तर त्याचा पूर्ण जो भार आहे तो खरेदीदारावर येतो आणि त्याला नोटीस बजावली जाते की तुझ्या सप्लायरने म्हणजे तुझ्या विक्रेत्याने तो जीएसटी भरलेला नाही. आणि अशा या मिसमॅचच्या ज्या नोटीसेस आहेत त्या मिसमॅचच्या नोटीस संदर्भात सुद्धा एक चांगला बदल झाला आहे की ते ऑटोमाइज्ड लिंकिंग त्यांनी केलं आहे इनव्हॉइस मॅनेजमेंट सिस्टीम आयएमएसच्या द्वारे. आता खरेदीदारांनी जोपर्यंत तो आयटीसी स्वीकारला नाही तोपर्यंत तो रिटर्न मध्ये जाणारच नाही. म्हणजेच या मिसमॅचच्या ज्या नोटीसेस आहेत त्या बऱ्यापैकी पुढच्या येत्या काळात कमी होतील अशी अपेक्षा आपण धरू शकतो. तसेच काही कायद्यांमध्ये शिथिलता केली आहे. शिथिलता अशी की जीएसटी मध्ये अधिकाऱ्यांना आधी प्रोसिक्युशन म्हणजे ज्याला आपण म्हणतो की फौजदारी खटला जिथे गुन्हा दाखल करतात तर त्याची मर्यादा 1 कोटींपासून ती आता 5 कोटींवर गेलेली आहे. हा एक खूप चांगला बदल आहे असं मला वाटतं. त्याचसोबत जीएसटी अंतर्गत अटक करण्याचा अधिकार आहे म्हणजे होता तो आता पूर्णतः काढून टाकण्यात आलेला आहे. आता जीएसटी अधिकाऱ्यांना डायरेक्ट कोणाची अटक करता येणार नाही. तसेच इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर म्हणजे जिथे आपण उलट कर रचनेतील परतावा असं संबोधतो मराठीमध्ये, तर तिथे सेवांवरील जो काही आयटीसी आहे त्याचाही समाविष्ट करण्यात आलेला आहे. अर्थात हे सगळे बदल कालांतराने होणार आहेत. कालांतराने यासाठी की काही बदल या 1 नोव्हेंबरपासून होणार आहेत आणि काही बदल 1 एप्रिलपासून होणार आहेत. पण हे सगळे मुख्यतः मोठे बदल आता सरकारने प्रपोज केले आहेत. त्यासोबत 5 कोटींपर्यंत ज्यांची उलाढाल आहे आणि ज्यांचा केवळ B2C म्हणजे जे अनरजिस्टर्ड डीलर सोबत ज्यांचा व्यवहार असणार आहे त्यांना वार्षिक 1 रिटर्नचा पर्याय सुद्धा देण्यात येणार आहे. म्हणजे त्यांना दर महिन्याला दर 3 महिन्याला रिटर्न भरण्याची गरज नाही, फक्त दर 3 महिन्याला त्यांना टॅक्स भरावा लागेल आणि रिटर्न मात्र वर्षातून एकदाच ते भरतील तर त्यांची बरीचशी कम्प्लायन्स कॉस्ट ज्याला आपण म्हणतो त्याच्यात मोठ्या प्रमाणात सेव्हिंग होईल. तसेच राज्यांमध्ये जेव्हा माल वाहतूक होते तर आता काय होत आहे की इतर राज्यांमध्ये जेव्हा माल वाहतूक होते तर इन ट्रान्झिट म्हणजे एका राज्यापासून दुसऱ्या राज्यापर्यंत जाण्यात जर 2-3 राज्यांना ओलांडून जावं लागत असेल तर तिथे प्रत्येक राज्यात त्या माल वाहतुकीच्या गाडीची तपासणी होते, त्याला थांबवलं जातं, तर ते पण अधिकार सगळे काढून टाकण्यात आले आहेत.
1: GST 2.0 अंतर्गत या बैठकीत प्रशासकीय आणि कायदेशीर नियमांचं सुलभीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. याचं विश्लेषण कसं कराल आणि त्याचे भविष्यात काय परिणाम होतील असं तुम्हाला वाटतं?
0: महत्वाचा बदल म्हणजे सगळ्यात महत्वाचा असा बदल आहे की जीएसटी अधिकाऱ्यांना आधी अटक करण्याचे अधिकार होते तर आता जीएसटी अंतर्गत अटक करण्याचा अधिकार पूर्णतः काढून टाकण्यात आलेला आहे. तसंच फौजदारी खटला म्हणजे प्रोसिक्युशनची जी मर्यादा आहे ती 1 कोटींवरून आता 5 कोटीपर्यंत ठेवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे जीएसटीमध्ये ज्या नोटीसेस सर्व केल्या जायच्या ज्याला आम्ही शो कॉज नोटीस असं म्हणतो की काही छोट्या छोट्या कारणांना सुद्धा नोटीसेस दिल्या जायच्या आणि त्याला काही किमान मर्यादा नव्हती, तर आता 10,000 जर टॅक्स आकारणीचा प्रश्न असेल तर त्याला शो कॉज नोटीस ही जाणार नाही आणि तिथे मात्र वेगळ्या प्रक्रियेने त्यांना असेसमेंट होईल किंवा ती वसुली करण्यात येईल. पण शो कॉज नोटीस आणि त्या सगळ्या पुढच्या भानगडींना कुणाही डीलरला सामोरे जावं लागणार नाही. हे मोठे बदल झालेले आहेत.
1: वस्तू आणि सेवा कर परिषदेत इनपुट टॅक्स क्रेडिट आणि रिफंड करता करण्यात आलेली शिफारस कोणती आहे, त्यामुळे बाजारपेठेत काही फरक पडेल का?
0: सर्वप्रथम आपण इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊयात. जीएसटी अंतर्गत आपल्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ज्या सेवा किंवा वस्तू आपण ऍज अ बिझनेसमॅन ऍज अ डीलर घेतो तर त्याच्यावरचा परतावा त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट आपल्याला मिळतो. आता कुठे कुठे या गोष्टींमध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट हा ब्लॉक केलेला असतो? कलम 17(5) अंतर्गत इनपुट टॅक्स क्रेडिट बऱ्याच ठिकाणी ब्लॉक केलेला आहे. तर ते ब्लॉक हटवून आता काही गोष्टींमध्ये जिथे आधी क्रेडिट मिळायचा नाही तो क्रेडिट मिळणार आहे. उदाहरणार्थ एम्प्लॉईजच्या ज्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज आहेत, आउटडोर केटरिंग सर्व्हिसेस आहेत, या गोष्टींवरती आता पुढे जाऊन इनपुट क्रेडिट मिळणार आहे. तसंच फ्री सॅम्पल्स आहेत, मुदत संपलेला साठा आहे तो जेव्हा साठा संपवला जातो तर त्याच्यावरती सुद्धा जीएसटी भरावा लागायचा, म्हणजेच काय की इनपुट टॅक्स क्रेडिट जो आहे तो मिळायचा नाही, तर तो आता सगळा मिळणार आहे. दुसरा मुद्दा म्हणजे परतावाची जी प्रक्रिया आहे ज्याला आपण रिफंड म्हणतो, सो आयटीसीचा जो रिफंड आहे जिथे एक्सपोर्ट सर्व्हिसेस होतात, एक्सपोर्ट गुड्स होतात, तिथे आयटीसीचा परतावा मिळतो. तर हा परतावा याची कालावधी आधी 15 दिवसांची होती तर आता ती 15 दिवसांची कमी करून 10 दिवसांवर येईल असं सरकारने घोषित केलेलं आहे. त्यामुळे कॅश फ्लो ज्याला आम्ही म्हणतो तो कॅश फ्लो मध्ये प्रत्येक बिझनेसमॅनच्या सुधारणा होणार आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट

0: बेनिफिट जेव्हा मिळणार आहे ज्या गोष्टीवरती आपण बोललो की जिथे ब्लॉक हटवण्यात आले तर तिथे नक्कीच कॉस्ट ऑफ ऑपरेशन्स ही कमी होणार आहे आणि त्यामुळे बिझनेसमॅनना तो नक्कीच फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर, इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर ही एक संकल्पना अशी आहे की जिथे विक्रीचा करचा जो रेट आहे जो दर आहे तो समजा उदाहरणार्थ 28% आहे किंवा 18% आहे आणि खरेदीचा दर जो आहे तो त्याच्यापेक्षा जास्त आहे उदाहरणार्थ 40% आहे. तर अशा केसमध्ये माझा इनपुट साठा वाढलेला असतो आणि त्या इनपुट साठ्यावरती सुद्धा तुम्हाला रिफंड घेता येतो. तर त्याला आम्ही उलट कर रचना किंवा इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर म्हणतो. तर त्यामध्ये आधी सेवांवरती जो आयटीसी भरला जायचा त्याचा समाविष्ट नव्हता पण आता त्याचाही समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुन्हा आता अशा बिझनेसमॅनची कॉस्ट ही कमी होणार आहे आणि नक्कीच त्यांना प्रॉफिट त्यांचा वाढेल आणि तो प्रॉफिट त्यांनी पुढे पास ऑन करावा ही सुद्धा अपेक्षा सर्वांची राहणार आहे.
1: वस्तू आणि सेवा करदारांशी संबंधित मुद्द्यांचा आढावा आता वर्षातून एकदाच घेण्यात येणार आहे. यासोबतच परिषदेतल्या अन्य निर्णयांमुळे करदात्यांना आणि अर्थव्यवस्थेला कसा फायदा होईल?
0: सर्वप्रथम मी आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो. आता सरकारने खुलासा केला आहे की जीएसटी रेट्स जे आहेत कर दर ज्याला आपण म्हणतो वस्तू सेवांवरील जे काही कर दर आहेत त्याचा एकदाच वर्षातून एकदाच आढावा घेतला जाईल आणि त्यामुळे जो काही आता सध्या स्थितीमध्ये काय होत होतं की जे संभ्रम निर्माण होत होतं कन्फ्युजन निर्माण होत होतं की एका अमुक अमुक तारखेपर्यंत हा रेट होता पुढे तो रेट बदल करण्यात आला आणि असं सारखं चालायचं तर याला नक्कीच आळा बसणार आहे आणि हा संभ्रम हा कन्फ्युजन जेव्हा बंद होईल तेव्हा मला वाटतं कायद्याची अंमलबजावणी करण्यात दोन्ही बाजूंना सरकार आणि करदाते यांना सुलभता मिळेल. जीएसटी नोटिसेस जीएसटी सर्क्युलर्स नोटिफिकेशन्स या मात्र बाबत तसा खुलासा केलेला नाहीये त्यामुळे जीएसटी नोटिसेस सर्क्युलर्स हे वर्षातून एकदाच निघतील का हे सारखेच बदल जे काही त्यांना घडवण्यात येतात किंवा वेळोवेळी जे काही टिप्पणी केली जाते आणि त्याच्यामुळे बदल होतात तर ते चालू राहतील याबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह आहेतच. तसंच महत्वाचे बदल जे झालेले आहेत ज्याच्यामुळे करदात्यांना आणि सरकारला काय फायदा होईल हा तुमचा दुसरा प्रश्न होता. इथे सर्वप्रथम मला असं वाटतं की कायदा हा नेहमी अंमलबजावणीच्या दृष्टीने नक्कीच त्याची आखणी केली पाहिजे पण सोबतच कायद्याची भीती नकोय आणि ती भीती जी निर्माण झालेली होती ती आता दूर करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात मोठा तो निर्णय म्हणजे की फौजदारी खटल्यांचा जो काही मर्यादा आहे ती 5 कोटींपर्यंत घेतलेली आहे आणि अटक करण्याची जी प्रक्रिया किंवा जे राईट्स त्यांना दिलेले होते अधिकाऱ्यांना तेही संपूर्णतः आता त्यांचे काढून टाकण्यात आलेले आहेत. सो हे दोन्ही खूप चांगले बदल झालेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे रिफंड प्रक्रिया जेवढी सुलभ तेवढे करदात्यांना तो जास्तीत जास्त फायदा आणि सरकारप्रती तो विश्वास जास्त लोकांचा राहणार आहे. तर रिफंड जेवढा जास्तीत जास्त आणि सुलभता ऑटोमाइज्ड प्रोसिजरनी येणार आहे त्यामुळे काय होणार आहे की कॅश फ्लो सिस्टीम सुधारणार आहे ज्याच्यामुळे करदात्यांना तर फायदा आहेच आणि सरकारप्रती विश्वासही निर्माण होईल. कौतुकास्पद ही मला वाटतं स्टेप सरकारने घेतलेली आहे. तिसरा मुद्दा म्हणजे इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर. इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर म्हणजेच आपण आताच थोड्या वेळपूर्वी बोललो की उलट कर रचनेतील परतावा. तर यामध्ये सेवांचाही समाविष्ट करण्यात आलेला आहे. आतापर्यंत सेवांचा जो काही आयटीसी होता तो त्याच्यात समाविष्ट नव्हता तर यामुळे सुद्धा करदात्यांना त्याचा आता आयटीसीचा परतावा मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांना नक्कीच चांगल्या प्रकारे त्यांची कॉस्ट कमी होणार आहे. तसेच पेनल्टी रिलेटेड जे काही आहे प्रोव्हिजन जनरल क्लॉजेस पेनल्टी आहे तर ती पेनल्टीची मर्यादा 25,000 वरून 10,000 पर्यंत करण्यात आलेली आहे. सो 15,000 रुपये सीजीएसटी 15,000 रुपये एसजीएसटी किरकोळ पेनल्टीज असतील ते लोकांचे वाचणार आहेत हा खूप मोठा एक फायदा राहणार आहे. छोटे करदाते म्हणजे ज्यांचा टर्नओव्हर 5 कोटींपर्यंत आहे आणि ज्यांचा केवळ आणि केवळ बी टू सी म्हणजे ज्यांचा अनरजिस्टर्ड लोकांना सगळा सप्लाय आहे. उदाहरणार्थ किराण दुकानदार तो एका व्यापाऱ्याला दुसऱ्या व्यापाऱ्याला विक्री करत नाहीये तो सगळ्या सामान्य लोकांना माल विक्री करतोय तर त्याला वर्षातून एकदाच रिटर्न भरायचा आहे त्यामुळे त्याची कॉस्ट ऑफ कम्प्लायन्स जी आहे ती चांगल्या प्रमाणात कमी होणार आहे. हे असे सगळे फायदे लोकांपर्यंत पोहोचणार आहेत आणि त्याच्यामुळे नक्कीच त्यांची कॉस्ट ऑफ ऑपरेशन्स कॉस्ट ऑफ कम्प्लायन्स ही कमी झाली की लोकांना तो उत्साह आनंद राहणार आहे आणि जसं मी बोललो की त्याची भीती लोकांमध्ये राहणार नाही कायद्याची लोक उलट स्वतःहून कायद्याची अजून अंमलबजावणी कशी करता येईल याचा प्रयत्न करतील असं मला वाटतं.
1: वस्तू आणि सेवा कर नोंदणी प्रक्रियेत काय सुधारणा करण्यात आल्या आहेत त्यामुळे काय सकारात्मक परिणाम होतील असं तुम्हाला वाटतं?
0: हा पण खूप छान प्रश्न आहे कारण एखादा बिझनेसमॅन जेव्हा आमच्याकडे क्लायंट म्हणून येतो आणि त्याला जर आम्ही समजा एक कागदपत्रांवरती असे 15-20 मुद्दे काढून दिले तर त्याला बिचाराला घाम फुटतो. म्हणजेच काय त्याला वाटतं अरे बापरे आता बिझनेस सुरू करायचा आणि एवढ्या सगळ्या डॉक्युमेंट एवढी सगळी प्रक्रिया मला ही करावी लागेल का. कारण तो छोटा बिझनेसमॅन असतो आणि तिथेच त्याचा जो मनोबल असतो तो खालावतो बरोबर की नाही. तर इथे आता जीएसटी नोंदणीमध्ये सगळ्यात मोठा बदल असा झालेला आहे की जीएसटी नोंदणीची जी प्रक्रिया आहे ती सुलभ केलेली आहे आणि कमीत कमी प्रश्न जी

0: एसटी ऑफिसर विचारेल अशी अपेक्षा आता पुढच्या काळात राहणार आहे. त्यासोबत आतापर्यंत 7 कामकाजाच्या दिवसात, म्हणजे 7 वर्किंग डेज आम्ही म्हणतो, 7 कामकाजाच्या दिवसांमध्ये जीएसटी ऑफिसरनी प्रश्न काढायचे, त्याच्यावरती काही त्रुटी असतील तर त्याला ऑब्जेक्शन घ्यायचं असं सगळं अपेक्षित होतं. आता ती कालमर्यादा 3 कामकाजाच्या दिवसांपर्यंत येणार आहे, त्यामुळेच जीएसटीची नोंदणी ही जलद होऊन सुलभ होईल असं मला वाटतं. त्याचसोबत एकदा का करदाता रजिस्टर्ड झाला जीएसटी कायद्यामध्ये, त्यानंतर त्याला काही बदल करावे लागतात वेळोवेळी. त्यांनी उदाहरणार्थ पत्ता बदलला, त्याचे पार्टनर्स बदलले किंवा त्याचं नाव बदललं, ट्रेड नेम बदललं, तर हे सगळे जे छोटे छोटे बदल आहेत ज्याला नॉन रिस्क पॅरामीटर्स आपण म्हणतो, यालाही मग प्रत्येक वेळेस त्याला अर्ज करायला लागायचा. तो अर्ज केल्यानंतर तो जीएसटी ऑफिसर त्याला 10 प्रश्न विचारायचा, मग त्याला त्याच्यात ऑब्जेक्शन घ्यावं लागायचे. तर ही सगळी प्रक्रिया जी आहे ती आता थांबून त्यांनी जर एकदा अर्ज केला तर ऑटोमाइज पद्धतीने, स्वयंचलित पद्धतीने त्याला मंजुरी मिळणार आहे. हे मोठे बदल जीएसटी रजिस्ट्रेशन मध्ये झालेले आहेत. हे झाले रजिस्ट्रेशनचे बदल. सोबतच जीएसटी कॅन्सलेशन, आता एखाद्या व्यापाऱ्याने जर बिझनेस बंद केला किंवा काही बदल त्याच्यात झालेला आहे तर जीएसटी रजिस्ट्रेशनसाठी त्याला परत एकदा ती क्लिष्ट अशी प्रोसिजर आता आहे, तर आता त्याला त्या प्रोसिजरला सामोरे जावं लागणार नाही. जीएसटी रद्द सुद्धा आता सुलभ ऑटोमेटेड करण्यात आलेली आहे. हे महत्वाचे बदल जीएसटी रजिस्ट्रेशन मध्ये झालेले आहेत.
1: बोरा सर, जीएसटी परिषदेतले महत्वाचे निर्णय आणि शिफारसी आणि त्यांचे परिणाम याविषयी आपण अतिशय उपयुक्त माहिती दिली, आपले धन्यवाद. श्रोते हो, वस्तू आणि सेवा कर परिषदेत करण्यात आलेल्या प्रमुख सुधारणा आणि नवीन निर्णय काही प्रमाणात 1 नोव्हेंबर 2026 पासून तर काही निर्णय 1 एप्रिल 2027 पासून लागू करण्यात येणार आहे. वस्तू आणि सेवा कराशी संबंधित या सुधारणांमुळे देशातील व्यावसायिक वातावरणात सुधारणा होईल, कर प्रणाली डिजिटल आणि स्वयंचलित केल्यामुळे कर गळती रोखता येईल आणि देशाचा महसूल वाढण्यास मदत होणार आहे, ज्याचा परिणाम सरकारचा महसूल वाढून अर्थव्यवस्थेला स्थैर्य आणि आर्थिक विकासाला गती मिळेल. एकूणच जीएसटी नियमातल्या नवीन सुधारणांमुळे देशातील कर प्रणाली अधिक पारदर्शक, सुलभ आणि लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन प्राजक्ता कासले.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची. ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात येणारा किसान वाणी हा कार्यक्रम.

0: किसान वाणी या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार। मंडळी, आज शनिवार आहे। आज आपल्या कार्यक्रमात कृषी संवाद अंतर्गत महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 या विषयी स्मिता नावलगी यांची जयश्री पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत। हा कार्यक्रम तर आपण ऐकूयाच, पण सुरुवातीला जाणून घेऊया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे। या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये

0: 10, 11, 12, 13 व 14 ऑक्टोबर रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 10 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 14 ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 62 ते 81 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 46 ते 52 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 4 ते 9 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 10, 11, 12, 13 व 14 ऑक्टोबर रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. 14 ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 20 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 69 ते 77 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 43 ते 46 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 6 ते 11 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 10, 11, 12, 13 व 14 ऑक्टोबर रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 14 ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 19 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 61 ते 68 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 37 ते 41 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 5 ते 8 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला. पक्व झालेल्या सोयाबीन, भुईमूग व इतर खरीप पिकांची काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल त्वरित सुरक्षित ठिकाणी ठेवावा. फळे व भाजीपाला पिकांना पाणी देण्यासाठी शक्यतो ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने दुपारच्या वेळी जनावरे चारावयास नेणे टाळावे. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात.

0: वीज कडाडे नभांतरी मेघ दाटले भीतीउरी दामिनीची परिकिम या न्यारी देई इशारा लवकरी विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी.
1: मंडळी कार्यक्रमात आता कृषी संवाद कडवळूया. आजच्या कृषी संवाद या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 याविषयी कोल्हापूर विभागातील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय इथल्या उपकृषी अधिकारी स्मिता नावलगी यांची जयश्री पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. हा या मुलाखतीचा भाग शेवटचा. अर्ज जेव्हा आपण सादर करणार आहे त्याच्यानंतर प्रमाणपत्र मिळणं ही प्रोसेस किती वेळाची असते आणि साधारण ते कशा स्वरूपात मिळतं?
2: अर्ज सादर केल्यानंतर संकेतस्थळावरती तुमचे अर्ज सादर होतात, ते एकत्रित करून पदनिर्देशित अधिकारी यांच्या मार्फत ग्रामसभेमध्ये मांडले जातात. ग्रामसभा ग्रामपंचायतीसाठी आहेत आणि नगरपंचायतीसाठी विशेष सभा किंवा सर्वसाधारण सभेंमध्ये संबंधित आलेल्या सर्व महिलांचे अर्ज मांडले जातात. त्याच्यावरती चर्चा होते. संबंधित महिलेच्या पात्रतेचे जे निकष आहेत त्याच्यावरती शहानिशा केली जाते आणि त्या संबंधित महिलांना मंजुरी दिली जाते. पात्र किंवा अपात्र असे ठरावाद्वारे ग्रामसभेच्या किंवा इतर सर्वसाधारण सभेंच्या ठरावाद्वारे मंजुरी दिली जाते. जेव्हा अशी मंजुरी ग्रामसभा देते त्यानंतर पुढील 15 दिवसांमध्ये संबंधित महिलांना त्यांचं प्रमाणपत्र मिळून जाते. डिजिटल प्रमाणपत्र त्यांना मिळतं जे त्यांना त्यांच्या लॉग इनवरती मिळून जाईल. काही परिस्थितीमध्ये असंही होऊ शकतं की अर्ज करायचा राहून गेलेला आहे काही महिला शेतकऱ्यांचा, तर अशा वेळेस ग्रामसभा किंवा नगरपंचायत ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत ग्रामसभेच्या किंवा इतर सभांच्या स्वअधिकाराने अशा शेतकऱ्यांच्या कार्याची किंवा पात्रता निकषांची स्वतः खात्री करून स्वअधिकाराने त्यांची नोंदणी करून घेऊन आपण महिला शेतकरी प्रमाणपत्र ते देऊ शकतात. अर्ज जरी नाही त्यांच्याकडून आला तरी देखील ग्राम

0: सभा आपल्या स्वअधिकाराने त्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देऊ शकते.
1: आपण अर्ज जेव्हा ग्रामसभेमध्ये किंवा नगरपंचायतीमध्ये सादर करतो तर काही वेळेला असंही होऊ शकतं की अर्ज नाकारला गेला, तर ते अर्ज नाकारला जाण्याची कारणं काय असू शकतात आणि नाकारला गेला तर त्या महिलेला नेमकं काय करायला पाहिजे?
0: ग्रामपंचायत स्तरावरती ग्रामसभेमध्ये किंवा नगरपंचायत सभेमध्ये काही शेतकऱ्यांचे पात्रता निकष तपासण्याअंती काही अर्ज नाकारले जाऊ शकतात, तर अशा निर्णयाविरुद्ध महिला शेतकऱ्यांना अपील करण्याचे अधिकार दिलेले आहे संबंधित महिलांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात. प्रत्यक्ष म्हणजे जेव्हा असे अर्ज काही नाकारले जातात महिलांचे, तर संबंधित महिलांना पदनिर्देशित अधिकारी यांच्यामार्फत लेखी कळवलं जातं पुढील 7 दिवसांच्या आत की त्यामध्ये त्यांना त्यांचे अर्ज नाकारण्याची कारणं कोणती आहेत, त्याशिवाय त्यांचे अपिलीय अधिकारी कोण आहेत ज्यांचे नाव आणि पत्त्यासहित त्यांना त्यामध्ये कळवलं जातं, त्याचबरोबर किती कालावधीपर्यंत त्यांनी अर्ज करायचा आहे किंवा अपील करायचा आहे हा कालावधी देखील त्याच्यामध्ये लेखी त्या महिलांना कळवला जातो. आणि पुढील 7 दिवसांमध्ये कळवल्यानंतर महिलांना अपील करण्याचा अधिकार प्राप्त होतो. जो अपील करण्याची मुदत जी आहे महिलांनी अपिलीय अधिकाऱ्यांकडे ती तिथून पुढे 120 दिवसांची आहे, म्हणजे 120 दिवसांच्या आतच त्यांनी अर्ज करावायचा आहे किंवा अपील करायची आहे. आणि जेव्हा अशा महिलांच्या अपील येतात पात्रतेच्या कारणावरून, तर अशा वेळी अपिलीय अधिकारी यांनी अपीलकार आणि पक्षकार यांच्या दोघांचंही म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते, दोघांचंही म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि ऐकल्या अंती पात्र आणि अपात्रतेचा जो निर्णय आहे तो संबंधित महिलांना हा पुढील 30 दिवसांमध्ये देणं बंधनकारक आहे अपिलीय अधिकाऱ्यांना. काही वेळा काय होतं की अपील करण्यासाठी महिलांना उशीर होतो, दिलेल्या मुदतीमध्ये त्या काही कारणास्तव अपील करू शकत नाहीत 120 दिवसांच्या, तर अशा वेळी अपिलीय अधिकाऱ्यांना असे अधिकार आहेत की त्यांनी संबंधित महिलांना विलंब का झाला याचं जे कारण आहे ते जेन्युइन आहे का, म्हणजे जे खरं आहे सार्थ आहे योग्य आहे असं जर कारण असेल तर त्यांनी संबंधित महिलांना अपील करण्यास मुदतवाढ देखील अपिलीय अधिकारी देऊ शकतात.
1: ही चांगली गोष्ट आहे, कारण काही कारणानं जर राहिला असेल एखाद्या महत्वाच्या तर ती महिला त्या प्रक्रियेतून बाहेर राहणार नाही.
0: नक्की नक्की.
1: महिला शेतकऱ्यांना हा अर्ज करत असताना किंवा प्रमाणपत्र मिळवत असताना काही अडचणी येत असतील तर त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यासाठी मदत करण्यासाठी कोणाचं सहाय्य घेता येऊ शकतं का, किंवा तशी कोणाची नियुक्ती वगैरे करण्यात आलेली आहेत का?
0: हो नक्कीच. या अधिनियमांतर्गत महिला शेतकऱ्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याच्या या पूर्ण प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन आणि सहाय्य करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरती विविध अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये पदनिर्देशित अधिकारी आणि अपिलीय अधिकारी ही दोन पदांची तरतूद आहे, ज्याच्यामध्ये अधिनियमातील कलम 4 मधील पोटकलम 1 आणि 2 नुसार पदनिर्देशित अधिकारी म्हणून ग्रामपंचायत स्तरावरती सहाय्य कृषी अधिकारी यांना ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आणि नगरपंचायत स्तरावरती कृषी विकास अधिकारी विस्तारचे यांना ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे, त्यांना पदनिर्देशित अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि या सर्वांचे अपिलीय अधिकारी म्हणून तालुका कृषी अधिकारी यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे, त्यांची नियुक्ती नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि याशिवाय काय होतं की प्रत्यक्षात काही तांत्रिक सल्ला असेल किंवा प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी जे लागणारा मार्गदर्शन आहे, नोंदणीसाठी जे मार्गदर्शन असेल किंवा संबंधित महिलांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी एक माहिती देण्यासाठी म्हणून यामध्ये अधिनियमातील कलम 15 अंतर्गत गट आणि जिल्हा पातळीवरती महिला शेतकरी सहाय्यक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी उपसंचालक दर्जाचे अधिकारी यांच्याकडे हे सहाय्यक अधिकाऱ्यांचं जबाबदारी देण्यात आलेली आहे. आणि तालुका स्तरावरती तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकारी यांना महिला शेतकरी सहाय्यक अधिकारी म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे, जे त्यांना मार्गदर्शन आणि प्रमाणपत्र नोंदणीसाठी अधिक मदत करू शकतील.
1: अर्ज करणं आणि प्रमाणपत्र मिळवणं ह्या ज्या प्रक्रिया आहेत, जेव्हा आपल्याला हा कायदा किंवा सक्षमीकरणाचा हा जो प्रवास चालू आहे तो माहीत असेल तर, आणि बऱ्याच वेळेला असं होतं की ही माहिती अशा महिलांपर्यंत पोहोचतच नाही, तर त्यासाठी कृषी विभाग वेगळे काही उपक्रम राबवत आहे का?
0: कृषी विभाग या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेपूर मोहीम स्वरूपात विविध प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून आणि प्रयत्न करत आहे की जास्तीत जास्त महिला शेतकऱ्यांची नोंदणी करून घेता येईल. त्यासाठी विविध विभागांशी देखील आमचा विभाग समन्वय साधत आहे, ज्यामध्ये महिला व बालविकास विभाग असेल, पशुसंवर्धन विभाग असेल, महसूल विभाग आहे, ग्रामविकास विभाग आहे, वित्तीय संस्था बँक्स किंवा इतर वित्तीय संस्था आहेत, दुग्ध विकास विभाग आहे, मत्स्य

0: विभाग आहे, तर या सर्व संबंधित विभागाशी समन्वय साधून जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याशिवाय कृषीताई असतील, कृषी सखी आहेत, उमेदच्या सीआरपीज आहेत, ई सेवा केंद्र आहेत, यांच्या मार्फत देखील जास्तीत जास्त महिलांची नोंदणी करून घेण्याचे मोहीम सध्या क्षेत्रीय पातळीवरती सुरू आहे. आणि याच्याच फलद्रूप आज महाराष्ट्र राज्य हे आज अखेर साधारण 13 लाखाचा टप्पा गाठत आहे महिला शेतकऱ्यांच्या नोंदणीचा, आणि तो दिवसेंदिवस वाढतच आहे.
1: हंगामी काम करणाऱ्या महिला या योजनेला पात्र राहू शकतात.
0: हो, नक्कीच. याच्यामध्ये मुख्य तरतूद अशी आहे अधिनियमात की वर्षभर तुम्ही शेती क्षेत्रात काम करत असू असं काही कंपल्सरी नाही किंवा असं काही नाहीये. ज्यामध्ये तुम्ही एकाही हंगामामध्ये जर काम करत असाल शेती हंगामामध्ये तरी देखील तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र राहू शकता.
1: मंजुरीअंती महिला शेतकरी प्रमाणपत्र कुठं आणि कधी मिळू शकतं?
0: ग्रामसभेतील तसेच नगरपंचायतमधील सर्वसाधारण सभेमधील मंजुरीअंती संबंधित महिलांना, पात्र महिलांना त्यांचं मंजुरी शेतकरी महिला शेतकरी प्रमाणपत्र हे त्यांच्या महाकृषी विस्तार ॲपच्या लॉग इनमध्ये मिळेल. त्याशिवाय कृषी विभागाच्या संकेतस्थळावरती जिथे त्यांनी अर्ज केलेला होता तर तिथेच जाऊन तुम्ही आधार कार्डच्या लॉग इन करून तिथे तुम्हाला स्वतःचं डिजिटल महिला शेतकरी प्रमाणपत्र डाउनलोड करण्यास उपलब्ध असेल, तुम्हाला मिळू शकेल. जेव्हा ग्रामसभेमध्ये मंजुरी दिली जाते त्यानंतर पुढील 15 दिवसांमध्ये ते तुम्हाला मिळते.
1: एकदा जर शेतकरी महिलेला प्रमाणपत्र मिळालं तर ते आयुष्यभरासाठी प्रमाणपत्र वैध राहणार का?
0: महिला शेतकरी प्रमाणपत्र जे आहे हे ती महिला शेतकरी असेल तोपर्यंतच वैध असेल. जर महिला नियमितपणे शेतकरी राहिली नाही तर ती या अधिनियमान्वये अशा प्रमाणपत्राचे लाभ मिळण्यास भविष्यात हक्कदार असणार नाही आणि तिचे प्रमाणपत्र रद्द झाल्याचे समजण्यात येईल.
1: ज्यावेळेला हे प्रमाणपत्र मिळतं त्यानंतर शासकीय कृषी योजनांचा लाभ आपोआप मिळतो का आणि नेमकं त्याच्या अटी काय असतात?
0: हे प्रमाणपत्र हे पूरक आहे, म्हणजे पूरक हा कायदा जो आहे हा पूरक योजनांसाठी महिला शेतकरी असल्याचा अधिकृत पुरावा आहे आणि हा कायदा हा इतर कायद्यांसाठी किंवा इतर योजनांसाठी पूरक कायदा म्हणून काम करतो. ती कोणत्याही कायद्याची जागा घेत नाही किंवा इतर कायद्यांना किंवा इतर योजनांना कमकुवत करत नाही. जर तुम्हाला त्या त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मात्र हा त्या त्या योजनांच्या अटी आणि नियमानुसारच तुम्हाला दिला जातो.
1: या कायद्यामुळे पुरुषांना जे काही योजनांचे हक्क किंवा फायदे मिळतात तर ते काही कारणाने कमी होऊ शकतात का?
0: असं अजिबात नाहीये. मुळात हा जो अधिनियम आहे हा महिला शेतकऱ्यांना शेतकरी म्हणून ओळख निर्माण करून देतो, त्यामुळे ते कोणत्याही पुरुष शेतकरी यांच्या कोणत्याही हक्क अधिकार आणि लाभावरती किंवा पात्रतेवरती गदा आणत नाही. ही एक स्वतंत्र ओळख आहे आणि ते स्वतंत्र लाभार्थी म्हणून याच्यामध्ये सामील होतात, त्यामुळे असं काही होण्याची शक्यता नाही.
1: या कायद्यामुळे शेतीविषयकचे कायदे असतील किंवा योजना असतील तर त्यांच्यामध्ये काही बदल घडण्याची शक्यता असते?
0: नाही. हा मगाशी म्हटल्याप्रमाणे हा कायदा हा पूरक आहे, इतर कायद्यांना पूरक आहे, तो कोणत्याही कायद्याची जागा घेत नाही किंवा कोणत्याही कायद्यामध्ये बदल देखील करत नाही किंवा रद्द केला जात नाही. पूर्वीचे कोणते कायदे या कायद्यामुळे रद्द होत नाहीत. हा पूर्णतः नवीन आणि इतर योजनांना पूरक असण्यासाठी बनवलेला कायदा आहे, त्यामुळे अशी कोणतीही शक्यता राहत नाही.
1: महिला शेतकरी प्रमाणपत्र जर मिळालं तर शेतजमीन खरेदी करण्याची जी पात्रता आहे ती या प्रमाणपत्राच्या अंतर्गत मिळू शकते?
0: नाही. महाराष्ट्रात शेतजमीन खरेदीसाठी ना वेगळे कायदे आहेत आणि ज्यानुसार जमीन खरेदीचे सध्याचे नियम जसेच्या तसेच लागू राहतात, त्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल होत नाहीत किंवा या महिला शेतकरी प्रमाणपत्रामुळे त्यांना तसा कोणताही अधिकार प्राप्त होत नाही. एकूणच काय प्रत्येक योजनेचे जे निकष आहेत, महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर शेतकरी म्हणून त्या वेगवेगळ्या लाभाच्या योजना असतील किंवा निविष्ठांच्या योजना असतील, पीक प्रात्यक्षिकांच्या खतांच्या योजना असतील, पीक कर्ज असेल किंवा कृषी कर्ज असेल, तर यासाठी त्या विमा संरक्षण आहेत, या योजनांसाठी त्या पात्र जरूर आहेत, पण त्यातील सर्व अटी आणि शर्ती त्यांना लागू राहतील.
1: त्या अटी शर्ती त्यांना पूर्ण करणं सुद्धा आवश्यक आहे. या सगळ्या चर्चेनंतर आपण आमच्या महिला शेतकऱ्यांसाठी काय आवाहन कराल?
0: असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, तर मला सर्वप्रथम सर्व शेतकरी बंधूंना असं आवाहन करायचं की ही खूप चांगली संधी आहे. त्यांनी आपल्या घरातील, आपल्या समाजातील, गावातील इतर स्त्रियांना या संधीचा फायदा घेण्यासाठी प्रोत्साहित करावं. त्यांना जास्तीत जास्त महिलांना यामध्ये

0: सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करून जास्तीत जास्त महिलांची नोंदणी करून घ्यावी आणि त्यांना एक वेगळी ओळख निर्माण करून देण्यासाठी आवाहन करावं आणि प्रत्यक्ष सहभाग देखील घ्यावा. सर्व महिला मैत्रिणींना मला असं आवाहन करायचं की दैनंदिन व्यस्त कामामधून स्वतःसाठी थोडासा वेळ काढून काही क्षणातच आपली एक वेगळी ओळख निर्माण करून देण्याची संधी शासन तुम्हाला देते आणि तुम्ही त्याचा नक्कीच लाभ घ्यावा. कृषी विभागाकडून मी आवाहन करते की महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीसाठी जास्तीत जास्त महिलांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि आपली अर्ज नोंदणी करून घ्यावी आणि या योजनेचा लाभ घ्यावा.
1: तर मॅडम, तुम्ही आज इथं आलात आणि महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 याच्याविषयी आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना जी माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार.
0: धन्यवाद. आकाशवाणीचे देखील मी खूप आभार आहे. नेहमीच शेतीपूर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून आकाशवाणी नेहमीच सर्व शेतकऱ्यांसाठी उपयोगी असे कार्यक्रम आयोजित करते आणि नक्कीच त्याचा लाभ सर्वांना मिळतो. धन्यवाद.
2: महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 याविषयी स्मिता नावलगी यांची जयश्री पाटील यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपण दुष्काळाची परिस्थिती अनुभवतो आहोत. मग अशा परिस्थितीत आपल्या पशुधनासाठी पुरेसा आणि पौष्टिक चारा कसा उपलब्ध करून द्यायचा, चाऱ्याची बचत, योग्य नियोजन, जनावरांचं आरोग्य यासाठी काय काळजी घ्यायची, या विषयावरती पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अजय दुर्गे यांच्याशी थेट संवाद साधा. दुष्काळातील पशु चारा नियोजन याविषयी आपले प्रश्न थेट विचारा आज सकाळी 11 ते 12 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2652-624. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2652-624.
1: मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोप घेण्याची, पण जाता जाता आपण जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी कृषीवार्ता या कार्यक्रमामध्ये हळद पिकाचं व्यवस्थापन याविषयी आपण माहिती ऐकू शकाल. हा या माहितीचा भाग दुसरा. तर उद्या संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी पत्राद्वारे आवड कळवलेल्या गीतांचा कार्यक्रम रामराम पाहुणं आपण ऐकू शकाल. तर मंडळी, आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा आपण जरूर लाभ घ्या, पण आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपली भेट होईल उद्या संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीने सादर करण्यात येणारा किसान वाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. किसान वाणी निवेदन सायली चौधरी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके. FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, यानंतरचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: फ्रेंड्स, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 राज्यस्तरीय युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शक प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 राज्यस्तरीय वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण ऐकू शकाल कला अध्यापिका आणि यशस्वी उद्योजिका मिताली पियुष जिंतूरकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आणि साहित्यिका शैलजा वसेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: करूया देवीच्या 9 रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूला ही आहेत की कर

0: कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतंय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतंय,
0: कुणी समाजासाठी झटतंय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतंय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
0: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
0: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
0: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर हॅशटॅग नवदुर्गा
1: उत्सव प्रेरणेचा.
2: श्रोतेहो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
3: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
2: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ.
4: फ्रेंड्स, दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 राज्यस्तरीय युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शक प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
5: श्रोतेहो, ठीक 8:05 आपण ऐकणार आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं.

आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना। मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या हजारो आंदोलकांची विविध ठिकाणी धरपकड। वैमानिक स्मित मच्छार यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी एनआयएकडून गुन्हा दाखल। बदललेल्या परिस्थितीनुसार भारत आणि अमेरिका व्यापार कराराचा अंतिम मसुदा तयार होणार। आणि रशियाने युक्रेनवर आज केलेल्या हल्ल्यात 15 जण ठार। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी मिळावी यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी दिल्या। दुष्काळी परिस्थितीचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी शेतपीक नुकसान, पर्जन्यमान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, भूजल पातळी, जनावरांसाठी चारा आणि रोजगाराच्या संधी या बाबींचा एकत्रित विचार करावा। पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून आकडेवारीची प्रत्यक्ष परिस्थितीशी पडताळणी करावी आणि शेतकऱ्यांना भरपाई वेळेत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी असं अग्रवाल यांनी स्पष्ट केलं। राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं, नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीने काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलसंधारणाची कामं प्रभावीपणे राबवावीत अशा सूचनाही त्यांनी केल्या। यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान लवकर सुरू होत आहे। या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी आयोजित जलसंधारण विषयक बैठकीत ते बोलत होते। संरक्षण, एरोस्पेस आणि ऊर्जा या क्षेत्रांना महत्वाच्या खनिजांचा सुरळीत पुरवठा होत राहण्याच्या दृष्टीनं या खनिजांचा साठा करणाऱ्या संदर्भातलं धोरण सरकार जाहीर करणार असल्याची माहिती खाण सचिव केशव चंद्रा यांनी दिली आहे। बॅटरीसाठी लागणाऱ्या खनिजांचं मूल्यवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि ओदिशा इथं चार प्रक्रिया केंद्रांचंही काम सुरू आहे असं त्यांनी सांगितलं।

0: तांब, लिथियम, निकेल, कोबाल्ट आणि इतर दुर्मिळ खनिजं ही स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाच्या क्षेत्राच्या वाढीसाठी अतिशय गरजेची असतात. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोघांना अटक केली. एका कथित आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर टोळीशी त्यांचा संबंध आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर सलीम इस्लामी डोला आणि त्याचे साथीदार ही टोळी चालवतात. प्रवीण उर्फ नागेश शिंदे आणि ब्रिजेश मुराडिया अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावं आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीनं नवी दिल्लीत जंतर मंतर इथं पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आंदोलकांची धरपकड सुरूच आहे. विविध ठिकाणाहून सुमारे 7,000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे, तर या कारवाईत 6 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी नवी दिल्लीत विमानातूनच ताब्यात घेतलं. माणिक सरकार, पिनराई विजयन, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल या 4 माजी मुख्यमंत्र्यांसह इतर अनेक नेतेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव, विद्यार्थी नेत्या नेहा बोरा, युट्युबर ध्रुव राठी यांच्यासह इतरांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रशासनिक कारणांसाठी पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या 400 अधिक कार्यकर्त्यांनाही तसंच काही आंदोलक वकिलांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या हस्तक्षेपानंतर वकिलांना सोडून देण्यात आलं. जंतरमंतरच्या बाहेर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त आहे. संपूर्ण दिल्लीत पोलीस आणि निमलष्करी दलांचे जवळपास 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीतली 45 मेट्रो स्थानकं आज रात्री 10 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. दिल्लीच्या सीमा, रेल्वे स्थानकं, बस स्थानकांसह इतर संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा गस्त वाढवण्यात आली आहे. जंतरमंतरच्या 4 किलोमीटर परिसरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहेत. तसंच दिल्लीला जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही आज आंदोलन झालं. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला यांच्यासह इतरांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. ऑगस्ट क्रांती मैदान ही आंदोलनांची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या साधारण 200 जणांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हुतात्मा चौकात ठिय्या आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी 50 पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेतलं.
0: परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा आणि नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास तोडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात ते वार्ताहरांशी बोलत होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या मेट्रो आणि रेल्वेची वाहतूक पूर्णपणे बंद करू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करणारी याचिका आज दाखल करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एएम न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. फ्लाय दुबई कंपनीच्या विमानात वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर सहवैमानिकानं केलेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं गुन्हा दाखल केला आहे. गेल्या 30 सप्टेंबरला झालेल्या या प्रकाराबाबत अपहरण विषयक कायदा आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा UAPA अंतर्गत काल 9 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. स्मित मच्छार यांच्यावरचा हल्ला हा व्यापक कटाचा भाग असल्याचा सरकारी यंत्रणांना संशय आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातल्या अंतरिम व्यापार कराराचा मसुदा यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात तयार झाला होता, पण आता परिस्थिती बदलली आहे. त्याला अनुसरून या कराराला अंतिम स्वरूप दिलं जाईल अशी भूमिका वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मांडली आहे. अमेरिकन बाजारपेठेतल्या इतर स्पर्धकांच्या तुलनेत भारतावरचे कर कमी करायचाही भारताचा प्रयत्न आहे असंही ते म्हणाले. इस्रायल आखाती सहकार्य परिषद आणि रशियाच्या नेतृत्वातल्या युरेशियन आर्थिक संघटनेसह इतरही संस्थांशी व्यापार कराराबाबत चर्चा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याची मागणी पुन्हा केली आहे. जागतिक निर्णय प्रक्रियेत भारत आणि आफ्रिकेचं प्रतिनिधित्व कमी पडू शकत नाही असंही ते म्हणाले. इथियोपियातल्या अदिस अबाबा इथल्या

0: कार्यक्रमात ते बोलत होते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत आफ्रिकेला कायमस्वरूपी आणि अस्थायी अशा दोन्ही प्रकारच्या सदस्यत्वामध्ये न्याय्य प्रतिनिधित्व मिळायला हवं अशी मागणी जयशंकर यांनी केली. रशियाने युक्रेनवर आज केलेल्या हल्ल्यात किमान 15 जण ठार झाले आणि 16 जण जखमी झाले. मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश आहे. युक्रेनच्या झापोरिझिया प्रांतातल्या निवासी इमारतींवर हा हल्ला झाल्याची माहिती लष्करी प्रशासनाचे प्रादेशिक प्रमुख मिखाइलो सेमिकिन यांनी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून डिझेल खरेदीसाठी कराराची काल घोषणा केली आणि आज दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाला. या करारामुळे युक्रेनमधल्या युद्धासाठी मॉस्कोला आर्थिक रसद पुरवली जाईल असा इशारा युक्रेननं दिला होता. सुदानमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात काही मुलांसह किमान 40 जण ठार झाले आहेत. 2023 पासून सुदानच्या लष्कराशी संघर्ष करत असलेल्या रॅपिड सपोर्ट फोर्सेस या गटाने हा हल्ला केल्याचे म्हटले जात आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं कार्यकारी परिषदेच्या निवडणुकीची आज नवी दिल्लीत घोषणा केली. सध्या कार्यरत समितीचा कार्यकाळ संपायच्या 5 दिवस आधी म्हणजेच 5 डिसेंबरला ही निवडणूक होणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून संजय कुमार श्रीवास्तव यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. श्रीवास्तव हे दिल्ली आणि चंदीगडचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांचा तिसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदौर इथं उद्या संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतल्या आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या हजारो आंदोलकांची विविध ठिकाणी धरपकड. वैमानिक स्मित मच्छार यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी NIA कडून गुन्हा दाखल. बदललेल्या परिस्थितीनुसार भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराचा अंतिम मसुदा तयार होणार. आणि रशियाने युक्रेनवर आज केलेल्या हल्ल्यात 15 जण ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होतात. सादर करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत दामोदर शिरवाले आणि पार्टी यांच्या स्वरात हे गीत.

0: घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
1: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
0: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ.
2: श्रोतेव कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया बाबुलनाथ आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत.

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आपला लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच संपतोय. रात्रीचे 8:30 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया अलका सोवनी यांच्या स्वरात जे के दातार यांची ही रचना.

श्रोते हो, या रचनेबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय. ठीक 8:45 आपण समाचार संध्या हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र ऐकू शकाल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.